मध्यमयारी 249.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 25 वैशाख, शके 1948 अर्थात 15 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रचार सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

हे आकाशवाणीचा चांगली केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेत. प्रसारित करीत आहोत गिरवाणवाणी. ऐकूया कविता खरवंडीकर आणि मकरंद खरवंडीकर यांच्या आवाजात श्री अंबिका स्तोत्र.

कविता खरवंडेकर आणि मकरंद खरवंडेकर यांच्या स्वरात श्री अंबिका स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झालेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोते हो ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

वाणी जयराम यांच्या आवाजात भोपाळ आपण ऐकली. गीतरचना होती जगदीश खेबोडकर यांची. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरविंद आगाशी यांची भक्तीरचना संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात.

संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात अरविंद आगाची यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोतेहो प्रभात वंदन कार्यक्रमात यानंतर ऐकूया आरती अंकलीकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती रचना.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते ऐकूया कृषी वार्ता. यामध्ये अस्वीकृत दुधाची विल्हेवाट याविषयी माहिती.
1: मंडळी, भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतीला पूरक म्हणून आपण पशुपालन देखील करत असतो आणि या जनावरांमुळेच आपल्या शेतीला सेंद्रिय खताचा देखील मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असतो. मंडळी, दुधाच्या बाबतीत कधी कधी पुष्ट हंगामात दुधाचं जादा उत्पादन आणि मागणी मात्र तेवढीच यामुळं बऱ्याच वेळेला दूध हे अस्वीकृत केलं जातं. अशा या अस्वीकृत दुधाची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न आपल्यासारख्या शेतकऱ्यांपुढे उभा राहतो. अस्वीकृत दुधाला काही काळ थांबवलं तर जंतूंची भरमसाठ वाढ होते आणि ते दूध आंबूस होण्याचा धोका संभवतो आणि मग त्या दुधाचा वापर कसा करायचा हा मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणून वेळ न घालवता अस्वीकृत दुधाचं भांडं अतिथंड पाण्यात अगर बर्फाच्या पाण्यात ठेवावं. हेही जमलं नाही तर घरातल्या मुळाबाळांना, गर्भवती महिला आणि इतर घटकांना ते पिण्यासाठी द्यावं. म्हणजे अस्वीकृत दुधातील पुरेसा वाटा हा कुटुंबातल्या गरजू व्यक्तींसाठी आपण वापरायला घ्यावा. याशिवाय जादा दुधापासून निरनिराळे दुग्धपदार्थ आपण तयार करू शकतो. क्रीम, लोणी, चीज, दुधाची पावडर, केसिन आईस्क्रीम यासारखे वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ आपण तयार करू शकतो. असे पदार्थ तयार करून स्थानिक बाजारपेठेत ते आपण विकू शकू किंवा आपल्याला ते निर्यात देखील करता येतील. मात्र त्यासाठी प्रक्रियायुक्त पदार्थांची गुणवत्ता ही आपल्याला सांभाळावी लागेल. दही, चक्का, लस्सी, श्रीखंड, सुगंधित गोड दूध, खवा, तूप, पनीर, बासुंदी, छन्ना, रसगुल्ले, पेढे, बर्फी, कलाकंद असे अनेक दुग्धपदार्थ आपण यापासून तयार करू शकतो. घरगुती स्वरूपात अगर व्यापारी तत्वावर हे सगळे पदार्थ तयार केले तर अस्वीकृत दुधाचा मिळकतीपेक्षाही कितीतरी पटेने आपल्याला जास्त फायदा होऊ शकेल. याशिवाय असे दुग्धपदार्थ तयार करण्यासाठी फार मोठी महागडी मशिनरी लागत नाही. अनुभवावरून चांगल्या गुणवत्तेचे पदार्थ तयार करण्याचा कित्येकांचा हातखंडा असतो. खेड्यात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून आणि मनुष्यबळाचा वापर करून विविध उपपदार्थ तयार करणं हे सोयीचं होतं. सामुदायिकरित्या पदार्थ तयार करण्याचे, त्यांची विक्री करण्याचे आणि साठवणीचे प्रयत्न केले तर उत्पादकांच्या ते फायद्याचंच ठरतं. मंडळी, चांगल्या वेष्टनातून गुणवत्तेच्या दुग्धपदार्थांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. याचा फायदा घेऊन अस्वीकृत दुधाची विल्हेवाट अगदी चांगल्या तऱ्हेने फायदेशीररित्या लावू शकू. आणि यांच्यातलेही देखील काही जमलं नाही तर दुधात साखर, विलायची टाकून ते तापवून आपल्या गावातल्या शाळेतल्या मुलांना प्यायला द्यावं. पण कोणत्याही परिस्थितीत अस्वीकृत दूध हे वाया घालवू नये, त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करावा.
0: कृषी वार्ता यामध्ये अस्वीकृत दुधाची विल्हेवाट याविषयी माहिती आपण ऐकली. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. श्रोते, यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो, नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
3: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची, विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार

0: स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मिनोपॉजनंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसू व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टियोपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टियोपोरोसिस झाल्यानंतर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसू झाल्यामुळे घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा सहज वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टियोपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केल्या जाते. तसेच व्हिटॅमिन डी, सिरम, कॅल्शियमची तपासणीही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी, विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टियोपोरोसिसची, त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टियोपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पतीयुक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनिटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 6:50 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय परिसर या निसर्गविषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषी पंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी.
4: काय हो मावशी, अशा का बसला आहात डोक्याला हात लावून आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
5: अव काय सांगाव मॅडम, अव घरून मी बिगी बिगी आले शेताला पाणी द्यायला.
4: बर,
5: मोटर सुरू केली की अव 2 मिनिटात लाईट गेली की
4: काय सांगता.
5: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कस तापतय.
4: हो,
5: अव सार पीक सुकायला लागली.
4: खरंच बघा
5: काय करू काय नाही मला काय बी कळण बघा. आता समजा ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. मॅडम पण तुम्ही कोण म्हणाव.
4: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
5: काय म्हणता.
4: आणि मी कृषी विभागातून आले बर का.
5: बर बर.
4: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसवून घेत नाहीत बर.
5: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बर सांगा बर.
4: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
5: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडेल की.
4: खरंच बघा मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते. ऐका, कारण सोलार पंप म्हणजे कसं

0: सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
1: बर,
0: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना, ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल, वीज निर्माण होईल आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी,
1: अगदी
0: तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
1: आता ग बाया, जी आमच्या रामभाऊ आणि वनीच्या शेतामध्ये बसविलं ना, तसं म्हणता होय.
0: खरंच?
1: आणि वनी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळत या.
0: वा वा वा,
1: म्हणजे कसं बचत बी होती या, असं बी म्हणली बघ मला.
0: 100% खरं आहे बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना, तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
1: अव तुम्ही म्हणता तसं मला समज पटत या. अव पण पैशाचं सोन कुठं करता येतंय.
0: यासाठी की नाही, तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते.
1: बरोबर.
0: आणि तुम्ही जर अर्ज केला ना, तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
1: असं होय? म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का. काय
0: अहो, खरंच होईल. आणि बघा, शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
1: काय म्हणता वा,
0: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
1: बरं बरं बरं,
0: बघा बरं किती छान आहे का नाही. आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही, आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.
1: असं होय? म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकटची वीज भेटायली होय की नाही.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे ही समधी गोष्ट की नाही, माझ्या धन्याला सांगते बरं का. ते अर्ज बी करतील की.
0: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी.
1: अहो 100%. म्हणजे कसं आहे, मला बचतच बचत पाहिजे की नाही.
0: चला निघते आता मी.
1: म्हणजे ह्या कृषी पंपाचा, या सौर पंपाचा जर मी वापर केला म्हणजे कसं, माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
0: अगदी अगदी. त्याच्यामुळे कसं, विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना, त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
1: नक्कीच.
0: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का.
1: अगदी बरोबर.
2: श्रोते हो, सूर्याची शक्ती, शेतकऱ्याची प्रगती याविषयीची लघुनाटिका आताच आपण ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग होता शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 वाजता सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम. गाणी मनातली आपण ऐकू शकाल 7:45. 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. श्रोते, आज सकाळी 8:55 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त कार्यक्रम जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. 9:15 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा प्रायोजित कार्यक्रम. 9:20 कुटुंब स्वास्थ्य. आज या कार्यक्रमात डेंटिस्ट गौरी सगरे यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनःप्रसारित करण्यात येईल. 9:35 आजचे पाहुणे, यामध्ये तंतुवाद्य निर्माते युसुफ मुल्ला सतारमेकर आणि अल्ताफ मुल्ला सतारमेकर यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम रात्री 10 वाजता पुनःप्रसारित करण्यात येईल. मराठी चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता. 9:15 गांधी वंदना. 10:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11 वाजता. 11:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

आजच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात कुटुंब समाजाचा गाभा याविषयी डॉ कुमुद गोरे यांची मुलाखत आणि आठवणीतले गाव भीमाशंकर स्नेहल कुलकर्णी यांनी सांगितलेली माहिती. 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून, 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30. दरम्यान 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आणि सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात संध्या सखी आणि सहकारी यांनी सादर केलेलं भारूड. 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातमीपत्र. 7:15 वृत्त विशेष आणि 7:30 माझं आवार माझा शिवार कृषीविषयक कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण. तसंच 8:00 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 8:15 कव्वाली. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कुमुदिनी मुंदूर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग हंसध्वनी आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते, आज दिनांक 15 मे 2026 सकाळचे 7 वाजलेत. प्रत्येक नवा दिवस हा नवीन सुरुवात असते, नवीन संधी असते. भूतकाळातील चिंता सोडून नव्या उमेदीनं भविष्य घडवण्याची, नव्या उमेदीनं पुढचं पाऊल टाका, यश नक्कीच आहे.
1: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 9555551300.
1: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
2: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड

हाताचे प्रतिबंधात्मक उपाय। जरुरीची काम सकाळी 10 पूर्वी आणि दुपारी 4 नंतर करावीत। उन्हामध्ये सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये जाणं टाळावं। आवश्यक असतील ती कामं सावलीमध्ये करा। उष्णतेजवळची आणि उन्हातली कामं टाळा। पाणी आणि शीतपेयाचा वापर भरपूर प्रमाणात करा। चहा, कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचं टाळा। पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा। डोक्यावरती टोपी घाला। घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा। उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका। गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका। गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा। सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या। भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा। असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो। आकाशवाणी सांगली तर

कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचा टाळा. पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा. डोक्यावरती टोपी घाला. घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा. उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका. गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका. गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा. सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या. भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा. असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहिता.

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: शनिवार सकाळी 9:35 आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये तंतुवाद्य निर्माते युसुफ मुल्ला सतारमेकर आणि अल्ताफ मुल्ला सतारमेकर यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल.
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11:00 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
3: बालसभा

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

हे आकाशवाणीचे चांगले केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पक्ष्यांची किलबिल गाणारी निर्झर.
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

आकाशवाणी पुणे सविता निसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना। आता सविस्तर बातम्या। राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील। या हरकतींवर 3 ऑक्टोबर पर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। 1 ऑक्टोबर पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील। राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे। काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला। हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल। या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल। स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली। पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

आज सातारात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये पीएनजीला प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशीज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीजगोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहा.

0: वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथं उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचे रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
2: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाले आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

स्वप्नजा लेले आणि संदीप उबाणी यांच्या आवाजात संजय पाटील यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं विजय नारायण यांचं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
2: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय. आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर, की आपण 1984 ला मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टरमध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंडंट आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला आणि आपण घेतोय ना आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या सीईओला चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सअप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मेसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो एका

0: can that तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. पण हे संकट आत्ता मध्ये युएसनी आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. ते त्यांनी आधी 2032 साठी क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 मध्ये पूर्ण करणार असं सांगितलं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशन मध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन होतात. वी आर लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, हे सगळ्या जे फ्लाईटचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीमवर IoT वर आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःच क्वांटम कम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण अटल बिहारींच्या काळामध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्युक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्युक्लिअर पार. त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही थ्रेट नाहीये, कारण I to I की रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आवर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असतं. तर हे क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी सांगितल्या याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होऊ.
1: नक्कीच सर, या पुढील काळात म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
0: आता कसं आहे, आम्ही ऍक्च्युली इनोव्हेशन मध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलतं. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर iPhone 16 येतो, 2-3 महिन्यात 17 येतो, परत 2-3 महिन्यात 18 येतो, जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते. तर आपल्याला 140 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडेसं फिक्स ठेवलंय आणि थोडीशी अजाईल ठेवतो.
1: सर, आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करत आहे आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत.
0: आम्ही करतोय प्रयत्न, जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय, आपण विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे. तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन्स होतात. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत, पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात, जेणेकरून ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होतं की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ इट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो जे सगळं त्याच्यावर हिट असेल, ती ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजन साठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे. तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच्ड कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्या प्रमाणे शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मीटिंग्स ऑनलाईन होतात. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल, सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे.

0: लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय जे नेहमी एक ओरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहीत नाही, तर या दोघांचं समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: बरोबर सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू?
0: आम्ही ते दोन तीन देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या सीईओ भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, अरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, जे मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेला आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे, तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहे, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी जर काय म्हणता येईल इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ऍक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते का? डेफिनेटली त्याच्यात क्वालिटी चेक्स असणार, प्राइसिंग असणार, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रोडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील, तुम्ही जो महत्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटायझेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. नाही तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहित नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय आणि अशा जे बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया इनोव्हेशन अँड दी मार्केट, हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेस मध्ये आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ऍग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्र स्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय.
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं काय. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. तर ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रीच टू अनरीच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये

0: स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतात. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, फंडिंग ॲक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:39 झाली आहेत.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोते नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, बरेचसे पेशंट्स येत असतात आपल्याकडे आणि त्या पेशंट्सना काय ट्रीटमेंट दिली जाते या सगळ्याबद्दल आपण बोलत असतो. मला आज असं विचारायचं आहे, तुमच्याकडे जे लंग कॅन्सर रिलेटेड पेशंट असतात अशी एखादी केस आहे का आणि मग त्यात काय ट्रीटमेंट दिली होती याबद्दल सांगा ना.
4: तर साधारण 40 इथल्या एक लेडीज आमच्याकडे आल्या आणि त्यांना म्हणजे सुप्रा क्लेविकल, आपल्याकडे दोन छातीच्या वर दोन हाडं असतात, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. तर त्यांच्या उजव्या बाजूच्या हाडाच्या वर साधारण हरभरे इतकी एक छोटीशी गाठ होती.
3: अच्छा.
4: आणि त्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांना पूर्ण खोदून इतिहास विचारला असता त्यांना थोडासा ताप होता, थोडा खोकला होता, बरेच वेक सिम्पटम्स होते.
3: अच्छा.
4: त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवून सुद्धा त्यांचे निदान लागत नव्हते. आम्ही त्यांच्या तपासण्या केल्या, एक्सरे पाहिला, एक्सरे मध्ये दोष दाखवत होते. ह्या सर्व तपासण्या केल्या, त्यांच्या जी हरभरे इतकी जी गाठ होती त्याची तपासणी केली, FNAC नावाची म्हणजे फाईन ऍस्पिरेशन नीडल ही तपासणी केली असता त्यामध्ये कॅन्सर पेशी आढळून आल्या.
3: अच्छा. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83850 63934, 83850 63934, 7385063934.
4: आता या पेशंटची दुसऱ्या काही तपासणी म्हणजे छातीमध्ये जे दोष दाखवत होते यासाठी हा कॅन्सर छातीमध्ये पसरला आहे का ही शंका अगदी दाट होती.
3: बर बर.
4: त्यांची आम्ही ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे फुफ्फुसातील एंडोस्कोपी ही तपासणी केली.
3: बरं.
4: यामध्ये आम्ही दुर्बिणीद्वारे फुफ्फुस पूर्ण चेक करतो. यामध्ये कुठे आत फुफ्फुसामध्ये गाठ आहे का, ती गाठ असल्यास त्याचा तुकडा काढता येतो का आणि त्याची तपासणी करता येते का हे सर्व पाहतो आणि ही तपासणी करून त्यामध्ये लंग कॅन्सर आहे का ह्याचं निष्पन्न करतो.
3: यानंतर काय केलं या पेशंटच्या बाबतीत, ट्रीटमेंट काय दिली हे ऐकूच या, पण त्याआधी श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73850 63934

0: 7385 63 934. 7385 63 934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय या पेशंट बद्दल ज्यांना लंग कॅन्सर डिटेक्ट झाला होता.
1: हो, तर जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली तेव्हा त्यांच्यामध्ये गाठ काही दिसली नाही. मग आम्ही तिथून वॉश घेतला आणि ते फुफ्फुस धुवून काढलं. ते धुवून काढल्यानंतर जे सॅम्पल होतं हे तपासलं आणि त्यामध्ये सुद्धा कॅन्सर पेशी आढळून आल्या आणि ह्यामध्ये त्यांना लंग कॅन्सर हा डिटेक्ट झाला.
0: ओके,
1: याचे निदान फायनल झाल्यानंतर त्यामध्ये किती त्यांची लंगची कपॅसिटी कमी झाली आहे हे आम्ही पाहिलं.
0: ओके,
1: त्यांना त्यासाठी औषधं दिली, त्यांची लंग कपॅसिटी सुधारण्यासाठी मदत केली. पण याचबरोबर त्याची जी नेमकी ट्रीटमेंट होती तर त्यांना किमोथेरपी दिली. पेशंटच्या तक्रारी होत्या ह्या बऱ्याच टक्क्यांनी कमी झाल्या आणि पेशंटची लाईफ सुधारली. श्रोते, अचानक झालेले बदल जसा की बरा न होणारा खोकला, खोकल्यातून पडणारे रक्त किंवा अंगावर कुठे आलेली गाठ, कॅन्सर हा फक्त फुफ्फुसामध्ये होतो असं नाही, कॅन्सर हा कुठेही होऊ शकतो. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घेणे आणि त्यावर त्वरित उपचार घेणे महत्वाचे आहे.
0: खरंय,
1: आणि यामधून तुम्ही तुमचं लाईफ सुधारू शकता.
0: नक्कीच, म्हणजे जेव्हा अशी काही वेगळी लक्षणं जाणवतील तेव्हा लगेच डॉक्टरांकडे आधी जाणं महत्वाचं आहे, तुम्ही म्हणताय.
1: नक्कीच,
0: धन्यवाद डॉक्टर हे सांगितल्याबद्दल. वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया गाणी मनातली.

0: अपर्णा मयेकर यांच्या आवाजात मधुकर सनकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं डी एस रुबेन यांचं.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 9555551300।
2: खेळ अभ्यास सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही। परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली।
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100।

0: शुभा जोशी यांच्या आवाजात भागवत बनसोडे यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं विजय जोशी यांचं.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
0: गाणी मनातली कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: that treats sustained access to safe indoor temperatures as a public health entitlement to be guaranteed. And finally, the Tribune writes about 61-year-old Narinder Kaur, who scored 77% in the Punjab School Education Board Class 10 Open School Examination after she was encouraged by her sons. The newspaper writes, off studies for 45 years, Punjab woman scores 77%. And with that, it's back to you, Sarah.
1: Thanks, Harabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Modi to embark on a six-day visit to UAE, the Netherlands, Sweden, Norway and Italy today. Prime Minister says BRICS under India's chairmanship will work together to build a more inclusive world order. Oil marketing companies hike petrol and diesel prices by 3 rupees per litre. Government caps duty-free gold imports at 100 kg under advance authorization scheme. ED arrests Kolkata Police DCP Shantanu Sinha Biswas for running an extortion syndicate. And in Wushu, Aparna Dahiya clinches gold in women's 52kg category in Santa World Cup in Macau. That's all in Morning News. Have a nice day.
2: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात त्याच युएईमध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढवून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ऍट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्ती इथं अनेक हवाई आणि संरक्षण

अंश निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनामिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIRच्या 3rd टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. यादरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथ स्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची 3री फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांधा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग एनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30 हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या

0: ताऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरीत तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला. केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्ण पदकांसह 27 पदकांची लयलू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमारी 249.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफएमच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे चांगले केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: विश्वातील सर्व माणसं मानव जात या नात्यानं दिसायला सारखीच असतात, म्हणजे जगातील प्रत्येक माणसाला नाक कान डोळे हात पाय मन चित्त बुद्धी वगैरे सर्व अंतर्बाह्य अवयव सारखेच असतात, परंतु जगातील प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा अनेक प्रकारे वेगळा असतो। प्रत्येक माणसाचं रूप वेगळं, त्याचा आवाज वेगळा, चालणं वेगळं, हस्ताक्षर वेगळं, बोटांचं ठसं वेगळे, स्वभाव वेगळा, आवड वेगळी, विचार वेगळे, रंग वेगळा, असा प्रकार असतो। हा प्रकार म्हणजे प्रत्यक्षात नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेचा भव्य दिव्य आणि अद्भुत अशी जी योजना आहे ती आहे। अशी योजना जर अस्तित्वात नसती आणि जगातील सर्व माणसं दिसायला आणि असायला सारखीच असती तर मानवी जीवनामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असता, किंबहुना मानवी जीवनात प्रलयच झाला।

एक उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. जन्माला आलेली जुळी माणसं, दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया दिसायला इतकी हुबेहूब आणि सारखी असतात की त्यांच्या घरातील माणसंसुद्धा फसतात. मग इतरांची गोष्टच बोलायला नको. परंतु नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी अचूक आहे की क्वचित जुळ्या माणसांचा अपवाद सोडला तर याआधी म्हटल्याप्रमाणे जगातील माणसं मानवजात म्हणून जरी एकाच प्रकारे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते रंगारूपानं विविध प्रकारचे असतात. सर्वात विस्मयकारक आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी की अब्जावधी माणसं पूर्वी होऊन गेली, आज अब्जावधी माणसं जगात आहेत आणि यापुढेही अब्जावधी माणसं जन्माला येतील. तरीही ही सर्व माणसं रंगारूपानं वेगवेगळी असतात आणि असतील, अशी आहे ही विलक्षण नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. वास्तविक मानवी शरीर ही परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे. मानवी शरीर हे अत्यंत अलौकिक, विस्मयकारक आणि विलक्षण असून सुद्धा मानवजातीला या शरीराचं महत्व योग्य प्रकारे उमजलेलं दिसत नाही. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शरीर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. विश्वापासून ते विश्वंभरापर्यंत स्थूल मानानं एक साखळी आहे, ती याप्रमाणे सांगता येईल. विश्व, राष्ट्र, समाज, कुटुंब, इंद्रिय, शरीर, बहिर्मन, अंतर्मन, जीव, ईश्वर, परमेश्वर. आपल्याला असं दिसून येईल की शरीराचं स्थान केंद्रस्थानी आहे. शरीर अलीकडच्या बाजूनं व्यक्ताशी जोडलं गेलेलं आहे तर पलीकडच्या बाजूनं ते अव्यक्ताशी जोडलं गेलेलं आहे. म्हणून शरीराची योग्य पद्धतीनं उपासना आणि जोपासना केली तर व्यक्त आणि अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची उपासना आणि जोपासना केल्याचं श्रेय प्राप्त होईल. याच्या उलट शरीराची प्रतारणा आणि अवहेलना केल्यानं व्यक्त आणि अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची प्रतारणा आणि अवहेलना केल्याचा दोष पदरात पडेल. खरं सांगायचं म्हणजे मानवी शरीराचं यथार्थ वर्णन आणि कौतुक विशद करण्यास शब्दच अपुरे पडतात. मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जिवंत मूर्ती होय. वास्तविक परमेश्वराच्या या जिवंत मूर्तीची पूजा करणं हेच मुळात अभिप्रेत आहे. आपल्या साधू संतांनी आणि ऋषीमुनींनी आपल्याला पाषाणाची मूर्ती पूजा करायला शिकवली. त्यात त्यांचा मूळ हेतू लोकांनी मानवी शरीर या परमेश्वराच्या जिवंत मूर्तीकडे वळावं असाच होता. तुम्ही कुठल्याही मूर्तीकडे प्रथम पहा आणि नंतर तुम्ही स्वतःकडे पहा, मग तुम्हाला असं लक्षात येईल की ती पाषाणाची मूर्ती हुबेहूब थोड्याफार फरकानं मानवी शरीरासारखीच आहे. थोडक्यात माणसानं माणसाची मूर्ती तयार केली आणि ती देवाची मूर्ती असं जाहीर केलं. आता ही मूर्तीपूजा लोकांच्या एवढी अंगवळणी पडलेली आहे की ते माणसानं निर्माण केलेल्या पाषाणाच्या अचेतन मूर्तीकडे प्रत्यक्ष देवच म्हणून पाहू लागले आणि परमेश्वरानं निर्माण केलेल्या मानवी शरीररूपी जिवंत परमेश्वराच्या मूर्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून राहिले. त्याचप्रमाणे तथाकथित परमार्थाच्या किंवा अध्यात्माच्या आहारी जाऊन बहुतेक माणसं कर्मकांडामध्ये स्वतःला गुंतवून घेतात आणि सर्व आयुष्य वाया घालवतात. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. किंवा नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी. किंवा नको गुंफू भोगी, नको पडू त्यागी, लावूनी सरे अंगी देवाच्या. किंवा हरिपाठात म्हटलंय, तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करीती जना. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या आहारी जाऊन बहुतेक लोक शरीराकडे शत्रू म्हणून

0: पाहतात, उद्योगधंद्याकडे दुर्लक्ष करतात, संसार सोडतात, जगाकडे तुच्छतेनं पाहतात आणि तथाकथित वैराग्य धारण करतात. अशा लोकांना धड ना परमार्थ, धड ना संसार, तुका दोहीकडे चोर अशी अवस्था प्राप्त होते. जीवनविद्येला हा प्रकार मान्य नाही. जीवनविद्या सांगते, पाषाणाच्या मूर्तीची पूजा आणि इतर कर्मकांड करण्यापेक्षा मानवी शरीर रूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची पूजा करणं आणि कर्म चांग करणं अनंतपटीनं श्रेष्ठ होय. आता या शरीर रूपी परमेश्वराची पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं ते पाहूया. शरीराची स्वच्छता राखणं, त्याची योग्य ती काळजी घेणं, शरीराला उत्तम सवयी लावणं, त्याचं उत्कृष्ट पद्धतीनं संगोपन करणं, त्याला उत्तम शिक्षण, शिकवण आणि संस्कार देणं, व्यायाम आणि योगासनं यांच्याद्वारे शरीराला सुस्थितीत आणि कार्यक्षम ठेवणं, त्याला उत्तम खायला, उत्तम प्यायला देणं म्हणजेच शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची पूजा करणं होय. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराची पूजा करण्याऐवजी त्याची विटंबना करत असतात. स्नान न करणं, त्याला ओंगळ स्थितीमध्ये ठेवणं, त्याला घाणेरड्या अनिष्ट सवयी लावणं, दारू, गुटखा, गांजा, गर्द, तंबाखू, विडी, सिगारेट वगैरे घाणेरड्या गोष्टींच्या व्यसनांचा नैवेद्य अर्पण करणं, शिक्षण न देणं, अंधश्रद्धेची शिकवण देणं, अनिष्ट संस्कार करणं, अशा प्रकारे बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची विटंबना आणि अपमान करत असतात. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला अनिष्ट गोष्टींच्या विषाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळं निसर्ग देवतेचा भयंकर कोप होतो आणि या लोकांना शारीरिक आणि मानसिक रोग होऊन अनेक आपत्ती विपत्तींना तोंड द्यावं लागून त्यांचं जीवन आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो. याच्या उलट आत्ता म्हटल्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक शरीराचं उत्तम संगोपन आणि संवर्धन केल्यानं त्याला उत्तम, उत्कृष्ट आणि चांगल्या अशा गोष्टींच्या अमृताचं नैवेद्य अर्पण केल्यानं निसर्ग देवतेची अशा लोकांवर कृपा होते आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक सुस्थिती आणि आरोग्य प्राप्त होऊन त्यांचं जीवन सर्वांगानं आणि सर्वार्थानं सुखी, यशस्वी आणि समृद्ध होतं. थोडक्यात शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला उत्कृष्ट नैवेद्य अर्पण करून सुखी व्हायचं की त्याला अनिष्ट गोष्टींचं नैवेद्य अर्पण करून दुःखी व्हायचं हे सर्वस्वी प्रत्येकाच्या हातात असतं. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: पहाटेची मनन वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे.
0: आपण एकदा आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:55 झाली आहेत.
3: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक, जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजीत बनसोडे. नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब विषमता आणि बालकल्याण. समाजातल्या आर्थिक, सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर, आणि अशावेळी मुलांना सुरक्षितता, प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार, जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
4: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणारेस तू? ठेव बरं तो आता.
5: एक मिनिट आहे, गेम संपतोय. आणि आई, केव्हाच मी तुला सांगतोय ना, माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत कर म्हणून. तू येतोय का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
4: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
5: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ?
4: अरे ताईला सांग ना तुझ्या.
5: ताईडी पण ऐकत नाही माझं, ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी.

0: की मोबाईल याच्यातच असते नेहमी.
1: रोहन आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये आहे ना.
2: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे. आता कोणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर.
0: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं, आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट. आई,
2: अरे मी काय करू लाईट गेली तर.
1: अरे बापरे, लाईट पण गेले वाटत, माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच.
2: बरं झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे जरा. काय म्हणाव बाई विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते.
0: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना.
2: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्तपैकी.
0: आजी तू लहानपणी काय करायची ग, तुला पण असे आमच्या सारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
2: हो होता तर, पण आम्ही असं सारखं सारखं तेच नव्हतो करत बर का. पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ.
0: कोणते खेळ?
2: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मजा करायचो.
1: रोहन अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बर का. आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाई खाल्लाय आम्ही.
0: हो बाबा खरंच.
2: तुम्हाला आताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
0: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहितीये. आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा.
1: रोहन अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बर का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत. आमच्या सारखं तुम्ही खेळून तर बघा रे.
0: खरंच गंमत येते, मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली. आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो. मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून. पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
1: अरे मी सांगेल ना तुम्हाला. अरे लघोरी कशी खेळायची तेही सांगेल. चला.
0: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला.
1: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला. ठीक आहे.
2: बघा कितीतरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय नाही का. त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना. मी आपली बसते एकटीच.
0: आजी खरंच आज आपण सगळे मिळून जेवूया, कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय. आणि हो उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया.
2: हो हो हो
1: नक्कीच नक्कीच.
3: श्रोते हो ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो. श्रोते हो घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. घर असावे घरा सारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. या घरट्या तुम्ही पिल्लू उडावे दिव्य खेळवणी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात पण मूळ मात्र एकच राहतं. आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते. ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो. आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल. याविषयी बोलताना बाल समुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
4: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असेल ना त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो. कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांचे जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत त्याचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि

विश्वासच असेल ना तर तेवढं मूल आत्मविश्वासू बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे. पालकांकडे वेळच नाही पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं.

0: कडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडस अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय, तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते, किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, अशी आम्ही बरेच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझ तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण प्रत्येक मुल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे, आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, तर या गोष्टी तुम्हाला कळतील आणि हाताळता नाही आल्या तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावग नाही. आणि आपल्याला आता लक्षात येते की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे, आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तरेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना, तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात, त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे, आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालकधर्म काय, तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
1: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोते हो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंब संस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एमी फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
2: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना समजून घेणं सोपं होतं. आई बाबांशी बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होतं. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
1: कुटुंबा व्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
3: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण त्याच्या प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि

0: मधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईल वरून ऑनलाईन वस्तू मागवतो. म्हणजे आजकाल ऑनलाईन फॅट जास्त आहे लोकांमध्ये. पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथे वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेत आहे तर आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो. म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद लाजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
1: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय.
2: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झालीये, ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईल पेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
1: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते तेव्हा ती म्हणाली,
3: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते. मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
1: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
4: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच. परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन, मोबाईल, टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्याने पिढ्या पाहत आलेलो आहोत आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो. तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.
1: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे, आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं.

0: लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादर करते सुजीत बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते हो प्रसारित करीत आहोत सैनिकी पटण निवासी शाळा कुरुंगवाड यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंगवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसू दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंगवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
2: अरे वा.
5: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
2: अगदी अगदी बरोबर आहे.
5: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
2: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
5: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
2: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला

0: पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
1: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
3: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगली झालेली आहे.
0: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13, 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13.
4: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोत्यानंतर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य.
5: श्रोत्यांनो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्यांनो आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी जशी इतर अवयवांची आपल्याला गरज असते, तसंच दात आणि तोंडाचं आरोग्य जपणं हेही तितकंच गरजेचं आहे. अनेकदा दात किडणं, दात दुखणं, हिरड्यातून रक्त येणं, तोंडाला दुर्गंधी येणं अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावताना दिसतात. चांगल्या सवयी आणि योग्य काळजी घेतली तर या समस्या सहज टाळता येतात. आज आपण दातांचं आरोग्य कसं जपायचं, दातांच्या समस्या का निर्माण होतात, त्यावर कसे उपचार करता येतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे. मॅडम, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत.
6: धन्यवाद.
5: दाताचं आणि तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवणं आपल्या एकूण आरोग्यासाठी का आवश्यक आहे?
6: आपले संपूर्ण शरीर निरोगी राखण्यासाठी महत्वाचा आणि उपयुक्त अवयव म्हणजे दात आहेत. दातांचे कार्य हे केवळ अन्न चावून खाण्यापुरतीच मर्यादित नसून आपल्याला योग्य पद्धतीने शब्दांचे उच्चार करणे तसेच सौंदर्याच्या दृष्टीनेही दातांचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपले मौखिक आरोग्य जर चांगले असेल तरच आपल्याला शारीरिक स्वास्थ्य, भावनिक सुदृढता आणि आत्मविश्वास मिळतो. म्हणूनच म्हणतात अ हॅपी माउथ इज अ हॅपी लाईफ. मौखिक आरोग्यामध्ये आपल्याला दातांचे आरोग्य, हिरड्यांचे आरोग्य आणि त्याचसोबत जिभेचे आरोग्य या सर्वांचा समावेश होतो. दातांचे आरोग्य उत्तम रीतीने न राखल्यास दात किडणे, त्याबरोबरच हिरड्यांचे आरोग्य जर नीट राखले गेले नाही तर हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांची सूज जी आहे ती खाली असलेल्या हाडापर्यंत पसरत जाते आणि त्यामध्येही इन्फेक्शन आणि पायोरिया होतो. या सर्व इन्फेक्शन असणाऱ्या आजारांमुळे तेथे असणारे जे बॅक्टेरिया असतात ते आपल्या रक्तप्रवाहामध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे हे जर बॅक्टेरिया आपल्या लंग्समध्ये गेले तर न्यूमोनिया आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये न येणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळेच केवळ दिसण्यापुरतं आणि खाण्यापुरतं दातांचे आरोग्य मर्यादित न राखता इतरही आपल्या संपूर्ण शारीरिक स्वस्थतेसाठी दात अतिशय महत्वाचा अवयव आहेत.
5: मॅडम, अनेक लोकांना दात किडणं, दात दुखणं किंवा हिरड्यांचे आजार यासारख्या समस्या जाणवतात, तर या दात किडणं, हिरड्यांच्या समस्या हे होण्यापाठीमाग कोणकोणती कारणं असतात?
6: पहिली गोष्ट म्हणजे दात योग्य रीतीने आणि 2 वेळा दिवसातून घासले पाहिजेत. कोणत्या पद्धतीने दात घासायचे असतात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यानंतर आपलं अन्न जे आपण खातो त्यामध्ये साखरेचे प्रमाण अतिप्रमाणात असणे, त्यानंतर जंक फूड खाणे, त्यानंतर पिष्टमय पदार्थांचे प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्त असणे, तसेच फायबरयुक्त अन्न कमी प्रमाणात घेणे, या सर्व गोष्टींमुळे आपल्या तोंडामध्ये प्लाक नावाचा एक चिकट पदार्थ सारखा तयार होत असतो. प्लाकचे प्रमाण हे फायबरस फूड न खाल्ल्यामुळे वाढत जाते आणि पिष्टमय पदार्थ आणि साखर दीर्घकाळ दाताभोवती राहिल्यामुळे दात किडण्यास सुरुवात होते. तसेच जर योग्य पद्धतीने आपण ब्रश करत नसू तर हिरड्यांनाही सूज यायला सुरुवात होते. हिरड्यांची सूज ही सुरुवातीला

0: हिरड्यांमधून रक्त येणे या प्रकारचं लक्षण दाखवते. योग्य वेळी जर यावर उपचार केले नाही तर पेरिओडॉन्टायटिस म्हणजे हिरड्यांसोबतच हिरड्यांच्या खाली असणारं जे हाड आहे तेथेही हा संसर्ग पसरत जातो आणि तेथील हाडाची झीज व्हायला लागते आणि दात हळूहळू लूज व्हायला लागतात. थोडे दिवसानंतर ते पडून जातात.
1: अच्छा, आपल्या दातांची चांगली स्वच्छता होण्यासाठी आणि चांगली निगा राखण्यासाठी रोज कोणकोणत्या सवयी आपल्याला असणं जास्त गरजेचं आहे?
0: सगळ्यात आधी आपण सकाळी उठल्या उठल्या जे ब्रश करतो ते ब्रश करताना आपण फ्लुराईड युक्त पेस्ट वापरत आहोत की नाही आणि योग्य पद्धतीचा ब्रश आपण वापरत आहोत की नाही हे तपासणं गरजेचं आहे. आपण सर्वसाधारणपणे मीडियम ब्रिसल ते सॉफ्ट ब्रिसल या प्रकारचे ब्रश वापरायला हवेत. प्रत्येक व्यक्तीला कोणता ब्रश हवा हे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन समजून घेतलं पाहिजे. प्रथम आपण सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा योग्य टूथपेस्टने आणि योग्य ब्रशने दात घासण्याची सवय लावून घेतली पाहिजे. त्यानंतर दोन दातांच्या मध्ये अडकलेले अन्न डेंटल फ्लॉसच्या सहाय्यानं स्वच्छ करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. त्यानंतर माउथ वॉशेस असतात जे आपला मगाशी सांगितल्याप्रमाणे डेंटल प्लाग जो असतो म्हणजे चिकट स्त्राव तोंडातला जो असतो तो स्त्रवण्याचं प्रमाण कमी करतं आणि त्यामुळे हिरड्यांचे आजार आणि पेरिओडॉन्टायटिस सारखे आजार लांब राहतात. त्यानंतर आहारातही आपण बदल केले पाहिजेत. फायबरस अन्न जास्त खाल्लं पाहिजे आणि वेळच्या वेळी वर्षातून दोन वेळा कमीत कमी तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन दात तपासून घेतले पाहिजेत.
1: मॅडम, आता आपण सांगितलं की व्यवस्थित दोन वेळा दात घासले पाहिजेत योग्य पेस्ट योग्य ब्रश वापरून, तर योग्य पद्धतीने दात घासण्याबाबत बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम असतो. दात घासण्याची योग्य पद्धत कोणती, याबद्दल कसं मार्गदर्शन कराल?
0: आपण ज्यावेळी दात घासतो त्यावेळी आपलं जे टूथब्रश आहे त्यावर थोड्या प्रमाणात टूथपेस्ट लावून तो योग्य पद्धतीनं आपल्या तोंडामध्ये पुढे मागे असं जोर जोरात न घासता गोल आकारात हलक्या हातानं दातावर ब्रश फिरला पाहिजे आणि दातांच्या सर्व बाजूंनी म्हणजे खाण्याचा बाजू, त्यानंतर गालाकडची बाजू, जिभेकडची बाजू, वरच्या दातांच्या संदर्भात बघितलं तर टाळूकडची बाजू या सर्व ठिकाणी ब्रश योग्य रीतीने फिरला पाहिजे. त्याचं प्रेशर अगदी हलक्या हातानं आपण दात घासले पाहिजेत आणि दोन वेळा हे आपण ब्रशिंग केलं पाहिजे. कमीत कमी एका वेळेला दोन मिनिटासाठी आपण दात घासले पाहिजेत.
1: मॅडम, हे मोठ्या माणसांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी दात घासण्याबद्दल आपण सांगितलं. यासोबत लहान मूल जेव्हा त्यांना दात यायला सुरुवात होते तर त्यांनी कसे दात घासले पाहिजेत, कधीपासून घासले पाहिजेत आणि कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: लहान मुलांच्या बाबतीत पाहिलं तर वयाच्या सहाव्या किंवा सातव्या महिन्यापासून त्यांना दुधाचे दात येण्यास सुरुवात होते. त्यानंतर पूर्ण दातांची वाढ दुधाचे दात तोंडामध्ये तिसऱ्या वर्षापर्यंत येऊन पूर्ण झालेलं असतं. तर त्या दरम्यान ज्या वेळेला आपण दूध पाजायला सुरुवात करतो बाळाला त्या दिवसापासूनच ऍक्च्युली दातांचं दात नसतात पण तोंडामधले जे काही अवयव आहेत, जसं सांगितलं मगाशी की मौखिक आरोग्यामध्ये नुसते दात नाही तर हिरड्या, गाल, जीभ हे सर्वच अवयव आपण स्वच्छ केले पाहिजेत. तर लहान मूल ज्या वेळेला दूध पित असतं त्यावेळेला स्वच्छ निर्जंतुक केलेल्या ओलसर रुमालानं खाऊन झाल्यानंतर आपण तोंडातले जे अवयव आहेत ते स्वच्छ पुसून काढले पाहिजेत. त्यानंतर जेव्हा तुमचे दात उगवायला लागतात त्यावेळेपासूनच, आता हल्ली छोटे सिलिकॉन ब्रशेस मिळतात जे खूप सॉफ्ट असतात तर ते फिंगर ब्रशेस असतात ते वापरून तुम्ही दात स्वच्छ केले पाहिजेत लहान मुलांचे. त्यांच्यासाठी क्लोराईडचं प्रमाण योग्य आहे की नाही हे पाहूनच लहान मुलांसाठी तयार केलेल्या पेस्ट वापरल्या पाहिजेत. लहान मुलांच्या पेस्टमध्ये साखर असता कामा नये, कारण का साखर लहान मुलांच्या तोंडात पुन्हा पेस्टमधली जर राहिली तरी पण दात किडण्याची शक्यता असते. त्यामुळे तिसऱ्या सहाव्या ते सातव्या महिन्यापासून तर कंपल्सरी फिंगर ब्रश दात घासलेच पाहिजे पण त्याआधी ओल्या रुमालानं तोंडाची सगळी स्वच्छता ठेवली गेली पाहिजे.
1: मॅडम, आपण लहान मुलांच्या बद्दलच बोलतोय तर यामध्येच लहान मुलांमध्ये गोड पदार्थ, चॉकलेट किंवा थोडं मोठं झाल्यानंतर जंक फूड हे खाण्याचं प्रमाण जास्ती असतं, तर विशेषतः चॉकलेटचा लहान मुलांच्या दातांवर कसा आणि काय परिणाम होतो?
0: चॉकलेटमध्ये मुख्यतः चिकट पदार्थ आणि साखर यांचंच प्रमाण सगळ्यात जास्त असतं. चिकट अन्न आणि साखर हे जेवढ्या वेळ तुमच्या तोंडात राहणार आहे तेवढा वेळ त्याचं प्रमाण दात किडण्याचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळं त्यांच्या आहारामधली साखरेचं प्रमाण, चिकट पदार्थांचं प्रमाण हे कमी असावं, शिवाय त्याची वारंवारताही कमी असावी. म्हणजे किती फ्रिक्वेंटली मुलं खात आहेत त्यावरही त्यांचे दात कशा प्रकारे आहेत आणि कशा प्रकारे किडत जातात हे अवलंबून असतं. लहानपणी आपल्याला एक सवय असते

0: लहान मुलाला आपण दुधाची बाटली तोंडात देऊन आपण झोपवतो, तर हे करता कामा नाही. जरी तुम्ही रात्री झोपताना दूध पाजत असाल, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ओल्या कॉटनच्या रुमालानं आपण दात स्वच्छ केले पाहिजेत, आणि लहानपणापासूनच रात्री दात स्वच्छ करण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. नवीन येणारा जो दात आहे तो त्याच्या स्पीडनं तोंडामध्ये उगवतो, आणि जुना आपला दुधाचा दात न पडल्यामुळे येणारे दात हे वेढे वाकडे आणि एकमेकांवर असे वाकडे तिकडे येऊ शकतात आणि येत आहेत. नुसतं दाताचं आपल्याला कन्सर्न नाही आहे, तर दात वेडे वाकडे दिसतात पण जबडा आपला योग्य रीतीने वाढतोय की नाही याचाही समावेश वेडे वाकडे दात सरळ करण्याच्या ट्रीटमेंटमध्येच होतो.
1: अच्छा.
0: तर हे तुम्हाला तपासून घेण्यासाठी जसं दात आपण वेळच्या वेळी आणि योग्य रीतीने घासतो त्याच पद्धतीनं वेळच्या वेळी डेंटिस्टकडे जाणं खूप गरजेचं आहे लहान मुलांच्या बाबतीत. जसं आपण मोठ्या माणसांना 6 महिन्यातून एकदा दाखवा म्हणतो, तसं वाढीच्या वयामध्ये म्हणजे जेव्हा तुमचे दुधाचे दात पडायला लागतात तिथपासून ते परमनंट दात सगळे येईपर्यंत म्हणजे साधारण 6व्या वर्षी जुने दुधाचे दात पडून नवीन दात यायला सुरुवात होते, त्या काळामध्ये 6व्या ते 7व्या वर्षापासून ते 13व्या वर्षापर्यंत सगळे दुधाचे दात पडून नवीन दात येतात, तर तिथपर्यंत तुम्हाला दर 3 महिन्याला कमीत कमी डेंटिस्टला दाखवणं गरजेचं आहे. कारण तुमच्या दातांच्या हालचाली आणि जबड्याची वाढ हे खूप फास्ट होत असते त्या काळामध्ये, कारण ग्रोथ पिरियड असतो मुलांचा. तर जबड्याची वाढ व्यवस्थित होतीये की नाही यावरही दात वेळेवाकडे येणं हे अवलंबून असतं. तर ही ट्रीटमेंट जेवढ्या तुम्ही लहान वयात कराल त्याला आम्ही इंटरसेप्टिव्ह ऑर्थोडॉन्टिक्स म्हणतो, म्हणजे दात वेळेवाकडे येणार असतील तर आपण योग्य रीतीने त्याला उपचार करून ठरवल्याप्रमाणे दातांची वाढ आपण करून घेऊ शकतो, किंवा जबड्याची वाढ जर दिसत नसेल योग्य रीतीने तर ती आपण काही ट्रीटमेंट्स करून योग्य प्रमाणामध्ये मिळवू शकतो, आणि त्यामुळे मग वेळेवाकडे दात जे येणार आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला दर 3 ते 4 महिन्यांनी डेंटिस्टला दाखवणं गरजेचं आहे, आणि जेवढ्या लहान वयात तुम्ही हे उपचार सुरू कराल तेवढे रिझल्ट्स त्याचे खूप छान मिळतात, आणि पुढचा जो आपला मुलांच्या 8वी 9वी 10वीनंतर जो आपला ताण येतो मुलांवर अभ्यासाचा ताण असतो त्यात आणि हे दाताची ट्रीटमेंट सुरू करतो, तर हे सगळं जे गणित आहे ते व्यवस्थित बसतं जर आपण लहान वयापासूनच दातांकडे व्यवस्थित लक्ष दिलं. हिरड्या, दात, जबडा ह्या सगळ्यांचीच आपल्याला ट्रीटमेंट योग्य रीतीने करता येते.
1: अच्छा मॅडम, लहान मुलांच्या दातांबद्दल आपण बोलतोय तर लहान मुलांमध्ये सगळ्यात मोठी समस्या येते ते म्हणजे दात किडणं. तर लहान मुलांमध्ये हे दात किडूच नयेत म्हणून आपण काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो का?
0: हो, दात किडू नये म्हणून पिट अँड फिशर सिलंट्स ह्या प्रकारचे सिमेंट्स असतात जे आपण खाण्याचा जो सरफेस असतो दाढेचा, नवीन आलेले जे दाढ आहेत म्हणजे 6व्या वर्षी जी पहिली दाढ येते तिथपासून आपण या दाढांमध्ये हे सिमेंट्स आपण वापरू शकतो, आणि ते डेंटिस्ट तुमच्या दाढांमध्ये जे ज्यावेळी पिट अँड फिशर सिलंट्स वापरतात तर तो सरफेस जो आहे जिथं अन्न अडकणार आहे तो सरफेस आपण सिमेंटनी ब्लॉक करून ठेवतो त्यामुळे तिथे कीड लागत नाही. तर हे एक वर्षभर साधारण टिकतं. तुम्हाला जोपर्यंत मूल चांगल्या रीतीने ब्रश करायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या सिमेंट्सचा वापर करून घेऊन दातांची कीड लागण्याचं प्रमाण कमी करू शकता. दुसरं या म्हणजे ट्रीटमेंट आहे तर त्याला आम्ही म्हणतो फ्लोराईड ट्रीटमेंट. तर हे काय आहे तर वयाच्या 4 टप्पे आहेत. जेव्हा आपले दात उगवायला सुरुवात होते त्या 3र्या वर्षी पूर्ण दुधाचे दात आलेले असतात, 7व्या वर्षी जुने दात पडून नवीन दात येण्याचा प्रारंभ असतो, त्याच्यानंतर 11व्या वर्षी बऱ्यापैकी समोरचे दात आणि उपदाढा यायला सुरुवात होतात, आणि 13व्या वर्षी पूर्ण दातांची वाढ झालेली असते. तर ह्या 4 टप्प्यांवर आपण फ्लुराईड ट्रीटमेंट करून घेऊ शकतो जेणेकरून आपल्या दाताचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये इनॅमल याचा टफनेस वाढवतो आपण. इनॅमलचा टफनेस वाढवतो म्हणजे काय करतो, फ्लुराईड त्याच्यामध्ये वापरल्यामुळे दंतक्षय जो होतो, दात किडण्याचं प्रमाण आहे, ऍसिड अटॅक जो होतो दातांवर म्हणजे आपले अन्न पिष्टमय पदार्थांचं डिग्रेडेशन जेव्हा तोंडात होतं त्यावेळी ऍसिड्स रिलीज होतात, आणि त्या ऍसिड्सचा मारा आपल्या इनॅमलवर जास्त प्रमाणात न होता कीड लागण्यापासून त्याचं संरक्षण होतं, याला म्हणायचं फ्लुराईड ट्रीटमेंट. तर या प्रतिबंधात्मक ट्रीटमेंट्स करून आपण दंतक्षयापासून लहान मुलांचे दात वाचवू शकतो.
2: श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला. याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.

0: हे आकाशवाणीचं चांगले केंद्र आहे. सकाळचे 9:35 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे.
1: श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत. आपल्याला माहितच आहे मिरज हे तंतुवाद्य निर्मितीसाठी जागतिक पातळीवर नावाजलेलं आहे. सतार वाद्य निर्मितीमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त आपल्या मिरजचे युसुफ मुल्ला आजचे आपले पाहुणे आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र अल्ताफ मुल्ला सुद्धा आहेत. या दोघांबरोबर आपण या कार्यक्रमाच्या मागच्या भागातील खुलास गप्पा मारल्या. आजही आपण ही चर्चा चालूच ठेवणार आहोत. आजच्या या कार्यक्रमात आपण सर्वांसह या दोघांचंही भरपूर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: अल्ताफ दादा. तुम्ही एवढ्या सगळ्या सुरांची माहिती सांगितली आणि ती पण इतकी डेप्थमध्ये सांगितली म्हणजे खरंच शिक्षण झालंय सुरांचं.
2: सुरांचं शिक्षण आम्ही वाडवडिलांच्याकडनंच घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. म्हणजे गरजेला खूप मार पडलेला आहे. म्हणजे गुरु शिष्य परंपरा जी पूर्वी काही होती म्हणजे त्या काळातले आम्ही शिक्षण घेतलेलं आहोत. थोडस जरी इथं तिथं झालं 19-20 जरी झालं तरी चालत नाही. सुरुवातीला तानपुरा जुळवायचं म्हटलं तर आम्ही अर्धा तास पाऊण तास घ्यायचो आणि तो तास का जुळत नाही म्हणून ते म्हणजे त्यांचं बोलणंही खायचं की कधी कधी मारी खायचो. पण असं आज असं वाटतं की नाही ते जे काही झालं ते छान झालं आपल्याकरता. आणि आज आम्ही त्यावेळेला खूप अशी तारं मोडली तंबोऱ्याची जुळवताना वगैरे. पण आज स्वरावरती असणारा आपला जो कमांड आहे सुरामध्ये असणारे सूर हे ओळखण्याची जी क्षमता झाली ही आमच्या वाडवडिलांच्यामुळे झाली आणि त्यांच्या कुशलतेनं ती कुशलता आमच्यात आली. त्या आमच्या वाडवडिलांच्या त्या कुशलतेच्या पॉईंटपर्यंत आम्ही कधी पोहोचू हे आम्ही वाट बघतो. पण खूप मोठा प्रवास आहे. कितीही तुम्ही आयुष्यात तुम्ही ह्यामध्ये स्ट्रगल करा तपश्चर्या करा शेवटी आपण शेवटच्या टोकावरून बघितलं तर असं वाटतो की आपला प्रवास खूप लहान झालेला आहे आणि खूपच कमी अजून शिकलो आहे. कारण का सुराचा प्रवास खूप मोठा आहे.
1: वा खरंच खरंच. आणि गुरु 24 तास तुमच्या आजूबाजूलाच होते त्यामुळे त्यांचा वचक तुमच्यावर होता. त्यामुळे त्या तालमीत आळवणी झालेले हे सूर आहेत ते पक्केच होणार. म्हणजे औपचारिक शिक्षण जरी झालं नसलं तरी ते सूर तुमच्या बरोबर मोठे झालेले आहेत आणि आता ते पक्के झालेले.
2: आणि फक्त आमचं माझंच मी असं उदाहरण देत नाहीये. तुम्ही जर का सतार वगैरे गल्लीत याल तर तिथं असणारा प्रत्येक कारागीर जो आज स्वरांचं काम करतोय तो काही जे जवारी करत असेल काही काम करत असेल तो अशाच पद्धतीने आलेला आहे. म्हणजे वाडवडिलांच्या करता शिकत आलेला आहे. तो वाडवडिलांच्याकडनं काम करत आलेला आहे आणि इतर असे काम तो बालपणापासून बघत आलेला आहे. मग तो त्यांच्या हातखंडी पडलेला आहे. आज आम्ही असं एखाद्या नवख्या माणसाला बोललो की बाबा आज जसे आमच्या कारागिरांची संख्या खूप कमी होत चाललेली आहे आणि हा कला आज भविष्यात ही नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे मिरज शहरातली, तर आम्ही इतर अनेक लोकांना विचार करतो की ही लोक आपल्या कलेमध्ये येऊ देत आणि यांना आम्ही सामावून घेऊन यांना कला शिकवायचा प्रयत्न करतोय. पण आजचा तो जनरेशन मला तसं वाटत नाही आहे. त्यांना फास्ट मनी इझी मनी हा खूप हवा आहे. पण एखादी कला संपादित करायची आहे आपल्याला कला पुढे घ्यायचं आहे तो एक मला असं वाटतं की ती पोटतिडकी असणं खूप गरजेचं आहे. आवड असावी की नाही ही आपली कला ही आपली संस्कृती ही आपल्याला शिकायचं आहे आणि ह्यातच आपल्याला आयुष्य काढायचं आहे. मग आपल्याला जेमतेम किती का असेना जे आपल्याला भाजी भाकरी मिळते त्यात आपल्याला समाधान मानायचं आहे. ते तसं आजची ही नवी पिढी खूप कमी आहे. पण आज हा सतारमेकर समाज हा पूर्ण जो आहे तो ह्या भावनेतूनच पुढे जातोय आणि ह्या भावनेतूनच तो पुढे वाहून जातोय आणि स्वतःच त्या ह्या वर्गानं खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं आहे. मी माझं फक्त एकट्याचं बोलत नाहीये. कारण का मी एकटा नाहीये. माझा समाज म्हणजे माझी फॅमिली आहे. कॉम्प्रोमाइज करतोय आपल्या आयुष्याशी आपल्या गरजा दाबतोय. 140 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशमध्ये 200 लोक ही कामं करतात आणि हे 200 लोक कारागीर वर्ग फक्त देशात नाही

0: भविष्यात पण ही आपली कला आपली संस्कृती कसं जोपासावी कशी वाढावी ह्याकरता अतुनात प्रयत्न करतायत. आणि ह्याच दृष्टीने आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी होईल, ही कला कशी वाढवता येईल ह्या वेगवेगळ्या अँगलने मी प्रयत्न करतोय.
1: याच मुद्द्याकडे मी पण येणार होते की पुढच्या पिढीचा पण आपण विचार करतोय की ही कला जोपासण्यासाठी पुढच्या पिढीचा सहभाग सुद्धा खूप महत्वाचा आहे,
0: गरजेचा आहे.
1: तुमची पण आता चौथी पिढी आहे, पण पुढे जसं जसं वाढत जाईल तसं परंपरागत कौशल्य टिकवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. पण मग प्रत्यक्षात आर्थिक अडचणी काय येतात कारागिरांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टिकोनातून, उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आर्थिक अडचणी कुठल्या कुठल्या येतात कारागिरांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि इतर काही गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा.
0: आम्ही आमचा हा जो समाज आहे 200-210 लोकांचा जो समाज आहे ही तर आम्ही कला जोपासतो आणि आमच्या जीवनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही कला आपली संस्कृती आम्ही याच्याशी आमची नाळ बांधली गेलेली आहे. कारण का ही वाद्य परंपरा आमच्याकरता नुसती कला नसून ती आमची आत्मा झालेली आहे. ह्या वाद्यापासून आम्ही नक्कीच वेगळा होऊ शकणार नाही, पण आम्हाला असं वाटतं की ही वाद्य परंपरा जी आहे ती ग्लोबलाइज कसं होईल आणि ती ग्लोबलाइज होत असताना तर जे वाद्यांचं आपल्या कलेबद्दल किंवा आपल्या वाद्याबद्दल जी प्रेम असणारी जी मंडळी आहेत तीही वाद्य निर्मितीकडे कसं आकर्षित करण्याचा तोही आमचा प्रयत्न चालू आहे. उदाहरणार्थ सांगतो NCVT आणि AICT म्हणून एक मोठ्या संस्था आहेत जे शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवतात त्या या लोकांशी आम्ही डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखालून आम्ही यांच्या संपर्कात आलो आणि यांच्या NCVT आणि AICT कडून एक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्णपणे तयार झालेला आहे. तो असा झालेला आहे की 10वीच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा करू इच्छितात वाद्य परंपरेमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेऊ शकतात त्यामध्ये त्यांनी डिप्लोमा करू शकतात. आज तो खूप महत्वाचा वाटणार नाही कारण डिप्लोमा एक ती तुम्ही 6 महिन्यातून 1-2 वर्षात काय शिकवणार तुम्ही विद्यार्थ्यांना, कारण इथंही आयुष्य वेचावं लागतं. तर निदान आमचा तो प्रयत्न आहे की त्या वाद्याबद्दल असणारी एक आपुलकी त्या 2 वर्षात तयार व्हावी आणि कालांतर पुढे जाऊन तो त्या गोष्टी त्याला कुठेतरी कामी पडतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथला जो कारागीर आहे त्याच्या आज इतक्या समस्या गंभीर आहेत आणि महत्वाच्या आहेत, रोजचा जो उत्पन्न आहे तो इतका कमी आहे की त्याच्या आजच्या गरजा पूर्ण होत नाही. एखादा कारागीर दिवसभर काम करतो, काम केल्यानंतर घरी जातो, घरी जर त्यातले ऍटलिस्ट त्या ब्रेड बटरचं तरी व्यवस्था व्हावी, म्हणजे भाजी भाकरीची व्यवस्था व्हावी, त्याचं हॉस्पिटल्स काम आहे का, बैठा काम आहे आणि हार्डवर्किंग पण आहे. तुमच्या ज्यावेळी कारागीर एखादा काम करतो त्याच्या नजरेची कस लागतो, त्याच्या शरीराचा कस लागतो, त्यावेळी त्याची नजर खराब होते, त्याच्या नजरेचे जे असणारे बॅक पेन्सला वगैरे सुरुवात होते आणि वयाच्या सरत्या शेवटी सुद्धा 70-80 वर्षात जरी झालं तो काम करत असतो. हे मला खूप वाईट वाटतं. आम्हाला लोकांना असं वाटतं की नाही बाबा ह्या पिढीनं एक आपल्या ठराविक वेळ वयापर्यंत त्यांनी काम करावं, त्यानंतर निदान त्यांनी शांत असावं, त्यांना त्या गोष्टी काम करावं असं वाटू नये, पण त्यांनी आपलं आयुष्य जगावं त्यावेळेला आणि ती कला तिने आपल्या पुढच्या पिढीकडनं तितक्याच जोमाने ती जोपासावी आणि त्यांनी त्या पुढच्या पिढीवरती त्यांनी त्यांचं बारकावीनं लक्ष असावं. कारण का आम्ही किती जरी झालो वयानं कुशलता आणली तरी आमचे गुरु तेच मागची पिढीच आणि त्या मागच्या पिढीचा जो अनुभव असतो तो आमच्याकरता फायनल डिसिजन असतो.
1: बरोबर.
0: आम्ही किती जरी आम्ही बोललो, आम्ही आज अनुभवानं धाडसानं काम केलो आणि ज्यावेळी आम्ही एखादा जाऊन आमच्या वाडवडिलांना दाखवतो त्यांनी आम्ही जो दिवसभर तो पॉईंट शोधत असतो तो कशामुळे तो बिघडलेला आहे किंवा काय होतो तो पॉईंट त्यांनी 2 मिनिटात शोधून काढतात, तो अनुभव मोठा असतो कारण त्यांनी त्याच्यामध्ये आयुष्य वेचलेलं आहे. तर ह्याकरता कारागिरांच्या करता आम्ही खूप प्रयत्न करतोय वेगवेगळ्या मार्गाने, त्यांचा हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि इथला जो कारागीर आहे आणि याकरता आम्ही सरकारांकडे पण जसं म्हटलं की सूचना काय असू शकतात याकरता आम्ही सरकारकडे अशी सूचना करू शकतो की सरकारने आपली कला आपली संस्कृती जे देशभरात अभिजात संगीत परंपरेला लागणारी जी वाद्य आहेत एक कलकत्ता आणि मिरजेशिवाय कोणीच बनवत नाही. आज तुमच्या महाराष्ट्रात असणाऱ्या मिरज शहराचं जो वैभव आहे तो फक्त मिरज शहरापुरता नसून तो जगभर प्रसिद्ध आहे. ती आम्ही आपली कला आपली संस्कृती आपली महाराष्ट्राची देशाची आम्ही देशभर जगभर पसरवत आहे. सरकारने इथल्या कारागिरीकडे विशेष लक्ष द्यावं, या कारागिरांच्या असणाऱ्या काही समस्या आहेत जशी की हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, काही लोकांना कारागिरांचा आजही ते रेंटेड हाऊसमध्ये राहतात त्या लोकांना ते काही घरं मिळून द्यायची आणि काही वर्कशॉप्स ओपन करून द्यायची आहे, असे काही गोष्टी आहेत जे आम्ही सविस्तरपणे ह्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे आणि त्याचे काही डॉक्युमेंट्स पण मी तयार ठेवलेले आहेत की त्या सरकारकडे सादरीकरण करून त्याच्यामध्ये काही

0: वर्कआउट व्हावं ही खूप इच्छा आहे. कला वाढावी, खूप वाढावी. आणि कला वाढवत असताना मिरज हा नाव आलाच पाहिजे. कारण का मिरज ही अस्मिता आहे आमची. जसं वाद्य ही आमची आत्मा आहे, तसं मिरज ही आमची अस्मिता आहे. जितकी कला वाढवता येईल तितकी कला वाढवायची.
1: आता एवढे सगळी तंतुवाद्य तुम्ही तयार करता, यामधलं तुमच्या आवडीचं कुठलं आहे का तंतुवाद्य? असेल तर विशेष काही कारण असेल तर ते पण मला ऐकायचंय.
0: तसं बघता ते सर्व वाद्य बनवतो आम्ही, पण आमच्या दृष्टीने वाद्य ऐकायला पण मला सर्व वाद्य आवडतात. पण बनवायचं म्हटलं मला व्यक्तिशः मला रुद्रवीणा बनवायला खूप आवडतं. हा खूप जटिल वाद्य आहे.
1: बरं.
0: कारण का जर का समजा इथे 10 लोक असतील, त्या 10 लोकांना लागणार एक जर तानपुरा बोललो तर 10 लोकांना एक तानपुरा वापरता येऊ शकतो. 10 लोकांना एक सतार वापरता येऊ शकते. पण रुद्रवीणा 10 लोकांना 10 वेगवेगळे रुद्रवीणा द्यावे लागतात.
1: बरं.
0: त्यांच्या फिजिकल बॉडीच्या मापाच्या नुसार ते वाद्य बनतात. आणि ते खूप जटिल काम आहे. खूप जटिल काम आहे. कारण का एक रुद्रवीणा करायचं म्हटलं की निदान 7 ते 8 महिने किंवा वर्षभरही लागतो. तो हो मग तो वर्षभर आमचं काम चालतो. हा माझा रुद्रवीणा माझ्या आवडीचा विषय. म्हणजे ज्या कामामध्ये चॅलेंज असतात तो काम आम्हाला खूप आवडतो. कारण जे सोपं काम आहे ते कोणी करू शकतो. तसंच एक आणखी एक तानपुरामध्ये एक जोडी म्हणून एक प्रकार आहे. तानपुराची जोडी. तर त्या तानपुराच्या जोडीमध्ये जर जी जोडी आम्ही बनवतो ती इतकी एकरूप असतात जी जुळे भावंडासारखी. समजा का हा हॉल आहे, त्या हॉलमध्ये एक वाद्य मी या ठिकाणी कोपऱ्याला ठेवतो, तो एक वाद्य त्या दुसऱ्या कोपऱ्याला ठेवतो. तर त्या कोपऱ्याला ठेवल्यानंतर हे दोन्ही वाद्य जर का मी तंतोतंत अगदी छान पद्धतीने जुळवलो, तर एक वाद्य ह्या बाजूचा जर का वाजवलो तर ऑटोमॅटिक त्याच्या स्वरांच्या कंपनीतून तो दुसराही तानपुरा तिथला वाजला बोलला पाहिजे. हा चॅलेंजिंग काम आहे. आणि हा चॅलेंजिंग काम होत असताना तुमची असणारी स्वरांवरची पकड, तुमची असणारी स्वरांची समज आणि त्या वाद्यावरती असणारा तुमचा कमांड त्या कामावरती, हे सगळं खूप काही दर्शवतो. आणि हे खूप महत्वाचं आणि असले चॅलेंजिंग काम करायला नक्कीच आवडतो.
1: वा, मला युसुफ काकांच्या कडून पण जाणून घ्यायला आवडेल की तुमचं कुठलं एखादं आवडतं तंतुवाद्य आहे का?
2: माझं वाद्य मूळ वाद्य म्हणले तानपुराचं बेस्ट जोडी पियाचे आहे. पेज आहे, दोन्ही तंबोर एके ठिकाणी जर ठेवले जुळी सारखा जुळ्या मुला मुलांसारखा दिसतात. पण दोन्ही वाजत असताना, दोन तंबोरे वाजत असताना एक तंबोरा वाजला पाहिजे एवढं ते. पण त्याची वातावरण निर्मिती जी असते त्या जोडीमधून, त्या दोन त्याच्या स्वरामधून जी वातावरण निर्मिती होते त्याच्यावरून जी आपल्याला जे आत्मिक समाधान मिळतं ते फार महत्वाचं आहे. आणि आम्हा कार्यक्रमाने करता पैसा हे सर्वस्व नव्हे, पण आम्ही त्या कलेशी एकदा जोडले गेलेलो असतो. जेवढं डीप जाता येईल तेवढं आम्ही त्याच्यावरती डीप जातो. आणि त्याच्यातनं जे मिळेल त्याच्यावरती आम्ही समाधान असतो. आणि आम्ही जे बनवलेलं वाद्य आहे ते कलाकारापाशी गेलं आणि कलाकाराच्या चेहऱ्यावरचे भाव जे असतात ते आम्हाला सगळ्यात समाधानाचे. पैशापेक्षा आम्हाला ते फार समाधानाचे आहे.
0: वातानुनिर्मिती म्हणजे काय? सर्वच्या सर्व स्वरांचा प्रवाह ज्यावेळी वाहत असतो आणि त्या प्रवाहामध्ये त्या कलाकाराला त्यातून व्हावं असं वाटतं आणि तो त्यामध्ये तो वाहून जाऊन तो तितकं छान होऊन जातो. ती जे वाव मुमेंट होतं ना त्या कलाकाराला, ती वाद्य त्याला करवून घेतात. कलाकाराची तपश्चर्या आहेच, पण त्याच्याकडनं करून घ्यायला त्याला साऊंडिंग वातावरण जे लागतं ते वाद्य तयार करतात. त्या म्हणूनच त्याकरता कलाकाराच्या जीवनामध्ये ही वाद्य खूप महत्वाची.
2: आम्ही वाजवू शकत नाही, पण जे बनवलेलं असतं त्याच्याशी मध्ये एकरूप होतो. ते आम्ही जे बनवलेलं काम आहे ते त्याच्या पसंतीला उतरले का नाही याची आम्हाला जाण होऊ शकते त्याच्या हावभावावरून. आणि ते आम्ही त्याच्याशी एकरूप होतो तेव्हा ते वाद्य चांगलं बनतं. मनापासून जर त्याच्यावरती काम केलं तर वाद्य बनणार. पण काही वेळेला चुकतही नाही, चुकत असं नाही, चुकतं. पण त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण ती पात्रता आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. काम करणाऱ्यामध्ये ती पात्रता निर्माण व्हायला पाहिजे.
1: जेव्हा तुम्ही तयार केलेलं वाद्य मोठमोठ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्टेजवर कार्यक्रमांमध्ये जेव्हा वाजवलं जातं आणि जेव्हा तुम्ही स्वतः ते बघता टीव्हीच्या माध्यमातून असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल तेव्हाची भावना काय असते?
0: हातातून बनणारे वाद्य ज्यावेळी एखादं विशिष्ट मोठमोठे कलाकार ज्यावेळी वाद्य वाजवतात किंवा त्याचं कला सादरीकरण करत असतात त्यावेळी ती भावना इतकं छान वाटतं की अरे आपलं वाद्य त्या ठिकाणी वाजतोय. म्हणजे त्या वाद्याचा प्रभाव वाढतोय आणि त्या प्रभावातून कलाकार आपले कला सादरीकरण करत असतो. आता तुम्ही पडद्याच्या या बाजूला बसून स्टेजच्या समोर बसून ज्यावेळी हे वाद्य बघतो ना आपण त्यावेळेला असं वाटतं की काहीतरी छान झालंय, काहीतरी छान घडलंय आपल्या हातून, आणि त्या छान घडलंय ह्या भावनेतून ती हजारो लाखो लोक जे ऐकायला येतात ती कला, आणि त्या

0: वाद्याशी इंटरॅक्ट होत आहे, तो कलाकार त्या वाद्याशी इंटरॅक्ट होत आहे. म्हणजे त्या एक बनवलेलं वाद्य, आपण त्या दिलेला तो वेळ, आपली असणारी कला त्या दिली, आणि ती कला त्या वाद्याच्या निरूपाने त्या हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचतोय, ह्यापेक्षा जास्त आनंद काय?
1: मंत्रमुग्ध होत आहेत.
0: खरोखर मंत्रमुग्ध होत आहेत ते. त्यातून जी निघणारी प्रार्थना असतात, त्या असेल त्या कलाकारता निघणार असते, वाद्य प्रार्थना असतील, त्यात काहीतरी अंश आम्हाला नक्कीच मिळेल.
1: हो हो. जेव्हा विदेशात वाद्य पाठवता तुम्ही, तेव्हा काय विशेष काळजी काय घ्यावी लागते, काही अडचणी येतात का?
0: विदेशात आमचा खूप मोठा अनुभव आहे तसा. ते वाद्य पाठवत असताना त्याचे काहीतरी थोडेसे नियम आहेत, म्हणजे कागदोपत्रांचे नियम तर आहेतच, ते आम्ही पूर्ण करतोच. पण ते एखादं वाद्य पाठवत असताना त्याचं ते आता भारतासारख्या देशामध्ये थोडंसं उष्ण वातावरण आहे, आणि परंतु जर समजा मला कॅनडाला पाठवायचं आहे किंवा युएसच्या काही विशिष्ट भागामध्ये पाठवायचं आहे, ज्या ठिकाणी वर्षातले काही महिने बर्फ असतो वगैरे, तिथल्या वातावरणाचा बदल असतो, त्या अनुषंगाने मला काही वेळेला त्याच्या लाकडातील बनावटीमध्ये फरक करावा लागतो. त्याला लागणारे काही टेक्निकल इक्विपमेंट्स असतात, ते त्यामध्ये थोडंसं बदल करावा लागतो, जेणेकरून बदलणाऱ्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये त्या गोष्टी बदलत असताना तो मूळ स्वरूपाचा तो आवाज आणि हे त्याला कुठेही धक्का न लावता, त्याला कुठेही डॅमेज न करता सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतात, आणि जेणेकरून तो वाद्य तिथं मिळालं तर महत्त्वाचं काय की भारतात काही जर वाद्याला झालं तर या लोकांना दुरुस्ती करता आम्ही उपलब्ध होतो, पण विदेशात जर काही झालं तर त्यांना काहीच उपलब्धता नाही आहे. मग त्यांना असणारं जे मेंटेनन्स वर्क आहे ते किती कमीत कमी करू शकतो, मग त्यांच्या जवारी वर्कावरती आपण कसं वर्कआउट करतो, मग त्याकरता आम्ही डर्लिन सारखं सिंथेटिक मटेरियल पण यूज करतो कधी कधी, जेणेकरून त्यांना जवारीचं आयुष्यमान वाढावं. अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या इम्प्रूव्ह आम्ही पाठवत असतो. तिथल्या वातावरणाला आपलं वाद्य कसं टिकेल हा महत्वाचा चॅलेंज असतो, आणि ते आम्ही तो स्वीकारून त्या अनुषंगाने पाठवत असतो.
1: बर बर बर. आता सुरुवातीलाच आपला उल्लेख झाला मिरज शैली जी आहे ती कशामुळे डेव्हलप झाली आहे, तर मिरजेमध्ये तयार झालेली तंतुवाद्य जी आहेत ती गातात बोलतात,
0: नक्कीच
1: त्यांच्यामध्ये एक ते भावनिकता जी आहे ती अनुभवायला येते. त्याचप्रमाणे पंडित रविशंकर यांच्या नावाने पण एक शैली विकसित आहे आणि विलायत खान शैली पण विकसित आहे, याबद्दल ऐकायला आवडेल मला.
0: पंडित रविशंकरांची शैली जी आहे ती खरंच पंचमाची आहे, खरंच पंचमाची आणि काही तर्फा 13 तर्फा वगैरे आहेत, आणि पंडित विलायत खान साहेबांची जी शैली आहे ती आहे गंधार पंचम.
1: बर,
0: ही दोन शैली वेगवेगळी आहेत, म्हणजे ज्यामध्ये विलायत खासमध्ये मिंटकारी पण आली आहेत आणि रविशंकरमध्ये पण झाला, आणि हे खूप छान वाचतो त्यामध्ये, आणि हे बनवत असताना त्या अनुषंगाने त्याची बनावट होते. फक्त तुम्ही ही दोन शैली बघता, त्याच्या पाठोपाठ आणखी काही शैली आहेत, जसे की निखिल बॅनर्जी स्टाईल सतारा आहे, शाही पनीर स्टाईल सितारा आहे, अशी वेगवेगळे सतारी आहेत, आणि हे जसं जसजसं कलाकार मंडळी आपल्या कस्टमाईज इन्स्ट्रुमेंट करून घेतात. आता समजा की एखाद्या कलाकाराने आपलं आपल्याकरता हवं असणार काहीतरी वेगळापणा जाणत्यात घेतलं, तर ती शैली त्यांच्या नावाने होते. जसं पंडित निखिल बॅनर्जी केलं, उस्ताद शाहिद परवेजींनी केलं, तर तशा लोकांचे काही आपल्या शैली ते आपल्या सतमिरजेमध्ये खूप छान पद्धतीने करतात, आणि आज जो तो त्यांच्या त्या त्या प्रत्येक शैलीचा अगदी अनुसरून अगदी कुठेही कॉम्प्रोमाइज न करता आज मिरज सारख्या ठिकाणी अशी वाद्य होतात. आणि ह्याच करता एक कलाकारांचा, विद्यार्थ्यांचा, अनेक लोकांचा या करून म्हणून मिरजेला खूप महत्व देतात. आमच्या दृष्टिकोनातून तसं बघितलं हा कलाकार एक भुकेला असतो, तो शुद्ध स्वरांचा एक चांगल्या वाद्याचा तो खूप भुकेला असतो, आणि त्या गोष्टी ओळखून हा इथला कारागीर जो वर्ग आहे तो त्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करतो, आणि ते एकदा पुरवून झालं तर ह्या सगळ्या शैली असू देत काही असू देत त्या त्यात कस्टमाईज करून आम्ही तिथं देतो,
1: आणि
0: त्यात खूप मोठा आनंद आहे.
1: आणि आव्हानात्मक कामं करायला तुम्हाला आवडतं, त्यामुळे वेगवेगळ्या शैली प्रमाणे त्या त्या शैलीला न्याय देईल असं तंतुवाद्य तयार करणं, वाद्य तयार करणं म्हणजे कृतकृत्य झाल्यासारखं
0: वाटतं. आता सतारीचं बोलला तसं काही घराणे पण आहेत भारतामध्ये, संगीतिक घराणे पण आहेत, ग्वालियर घराणा, जयपूर घराणा, ध्रुपद घराणे, हे सगळी घराणे आहेत. तर ह्या प्रत्येक घराण्यामध्ये पण त्या तांबोराला असणारी जी जवारी आहे, त्या जे असणारे स्वर फेकण्याची, त्याला स्वर फिरवण्याची जी आहे ते पण खूप खूप वेगवेगळं आहे. त्यामुळे मग त्या हिशोबानं त्या दृष्टिकोनातून ते काम करून त्याची जवारी वर्क करून किंवा त्याचं ढाच्याचं काम थोडंसं बदलून ते पूर्ण करून देत असतो. शैली प्रत्येकाची कस्टमायझेशन सगळ्या वाद्यामध्ये आहे, प्रत्येकाला काहीतरी काही वेगळं. अहो इथपर्यंत सोडा कलाकारांचं, आत्ता जर नौका

0: चार वर्षाचं बाळ जरी असेल ना, चार पाच वर्षाचं जो बाळ एखादं वाद्य घेतो तो तोही म्हणतो बाबा आय नीड डॅट कलर, मला म्हणजे मला तिथं हे मोर मिळेल का, तोही त्याची शैली तो त्याचा नक्षी कस्टमाइज करून घेतो. मग आम्ही बाळापासून ते अगदी कलाकारापर्यंत जे जे मंडळी आपले कस्टमायझेशन मागतात आम्ही ते द्यायचा प्रयत्न करतो. काही कलाकार असे असतात नाही मला विशिष्ट रविशंकरांची शैली हवी, मला विशिष्ट विलायजींची शैली हवी, ती आम्ही अगदी तंतोतंत त्या सगळ्या टेक्निक्स वापरून अगदी जसाच्या तसं हुबेहूब ती वाद्य त्यांना बनवून देतो.
1: वा, आता मला विशेष करून युसुफ काकांना एक प्रश्न विचारायचा आहे. कार्यक्रमांमध्ये तुम्ही ऐकलेलं आहे तुम्ही तयार केलेल्या सतार कशा वाजतायत, कसा परफॉर्मन्स होतोय. चित्रपटांमध्ये सुद्धा सतारवादन असतंच असतं आणि पूर्वीच्या काळातले गाणे तर किती मंत्रमुग्ध करणारी आहेत. तुमच्या आवडीचं एखादं गाणं आहे का की ज्यामध्ये सतार इतकी छान वाजली आहे आणि तुम्हाला असं ते पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटलं, असं कुठलं असेल तर जरूर मला सांगा.
2: मुघले आजम मध्ये पण आहे आणि कोहिनूर मध्ये पण.
1: बर बर, कुठलं गाणं मुघले आजम मधलं? कुठलं
2: मुघले आजम गाणी आठवत नाही पण कोहिनूर मधलं गाणं.
1: बर बर, कोहिनूर मधलं सांगा.
2: ज्याच्यामध्ये दिलीप सुकुमार याच्यावरती शेवटी सतार ती रईस खान वाजवलेली.
1: मस्त,
0: मोठे कलाकार होते रईस खान. असू दे रईस खान, बडे गुलाम अलीची असू दे. आणि महत्वाचा आनंदाची गोष्ट मग सांगू का तुम्हाला, बडे गुलाम अलीजींच्याकडे जे तंबोरे होते ना ते माझ्या आजोबांचे.
1: वा,
0: आणि ह्या मोठमोठ्या दिग्गजांच्याकडे आपले तंबोरे आपली वाद्य असणं हे पूर्वी काळी पण, म्हणजे जशी की बडे गुलामलीजी असू देत, पंडित प्रोफेसर बी आर देवधर, पंडित विनायकबाब पटवर्धन यांचंही आम्हाला खूप छान सान्निध्य मिळालं आहे. आणि इतकं छान सान्निध्य मिळालं आहे की प्रोफेसर बी आर देवधर, विनायकबाब पटवर्धन पंजोबांचे वर्गमित्र, आणि त्यांच्या बैठकीतून सान्निध्य मिळणं, त्या कलाकाराला हवं असणारे काही गोष्टी असतात त्या कलाकारांच्या जोपर्यंत तुम्ही सान्निध्यात राहत नाही, त्यांना असणारे जे गरजा, त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी त्यातून कळतात आपल्याला. कारण कारागीर हा एंड युजर नाही आहे, कलाकार हा एंड युजर आहे. तुम्ही जितक्या कलाकारांच्या सान्निध्यात राहाल तितकं त्यांच्या समस्या त्यांना आम्ही जाणून घेतो. असं एखादे प्रश्न तुम्ही समस्या बोलायला जा, तुम्ही पटकन नाही बोलणार, तुम्ही त्यांच्यासोबत तास चार तास रोजच्या रोज राहावा, तर ते अलगत काही गोष्टी समजून येतात. अरे या कलाकारांनी ह्या गोष्टी समजतात, त्यांना ते त्रास होतोय, आपण यातनं काहीतरी शॉर्टआउट करूया काय, मग त्यात आम्ही आमची सुबकता आमची कलात्मकता शोधून वापरून ते काही शॉर्टआउट करण्याचा प्रयत्न करतो.
1: आता ही पिढी, पुढची पिढी आहे, येणारी पिढी जी आहे त्या पिढीमध्ये सुद्धा ही जी परंपरागत वाद्य निर्मितीचे कौशल्य आहे हे पुढे असंच चालू राहावं म्हणून काय केलं पाहिजे?
2: नवीन नवीन लोकांनी त्याच्यामध्ये आले आणि लोकांना ही आवड निर्माण झाली पाहिजे, नवीन पिढीला याची आवड निर्माण झाली पाहिजे. एक तर दोन गोष्टी आपण आमच्या चिरंजीवांनी सांगितलं की अभ्यासक्रमामध्ये,
1: हा
2: जेवढं अभ्यासक्रमामध्ये येईल तेवढं लोकांना आवड वाढेल, कलाकार वाढतील, काम करणारे वाढले पाहिजेत.
1: बरोबर,
2: म्हणून आमच्या कामामध्ये त्याचे जाणकार लोक तयार पाहिजे, त्याच्यामध्ये डीप मध्ये जाऊन त्याची पूर्ण तळागाळापर्यंत जाऊन त्याच्यावरती पूर्णपणे आत्मीयता अंतकरणापासून त्याच्यावरती अभ्यास करणारे रिसर्च करणारी पिढी तयार व्हायला पाहिजे.
0: तो भाव निर्माण झाला पाहिजे कलेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल. तुम्ही सहज अगदी आपण बघितलो ना आपल्या अवतीभोवती, तर इथली जी आपली यंग जनरेशन आहे आपण ज्याला जेन्सी म्हणू किंवा त्याची नेक्स्ट जनरेशन म्हणू, की यांना वेस्टर्न कल्चरचं खूप आवड आहे. वेस्टर्न कल्चर अडॉप्ट करा, सर्व करा, पण हे करत असताना तर आपले संस्कार काय, आपली संस्कृती काय, आपली कला काय ही तुमच्याकडे असली पाहिजे. आज विदेशात अनेक देशात मी संपर्क असतो, तिथल्या मी सांगतो तुम्हाला की ते लोक आपली भारतीय संस्कृती आपली कला इतक्या प्रेमाने घेत आहेत, खरोखर खूप प्रेमाने घेत आहेत. आणि ते आपला तो भले योगा असू दे, संगीत असू दे, कोणती दिनचर्या असू दे, तो सगळ्या गोष्टी ते आपल्या अडॉप्ट करत आहेत. आणि आज आम्ही मात्र वेस्टर्न कल्चरकडे अडॉप्ट करतोय, फक्त त्याच अनुषंगाने आपल्या विद्यालयात किंवा शाळेमध्ये म्युझिक हा विषय कंपल्सरी ठेवून एखादा चॅप्टर वाद्यांच्या बद्दल ठेवून, जेणेकरून त्यांना त्याची समज व्हावी, त्यांनी त्याची त्याची ओळख व्हावी, त्यांना त्या वाद्याची पण ओळख व्हावी. आणि तो भाव आज बालपणात शिकवलं असेल तर येत्या एक 20-21 वर्षात तो भाव वाढेल. म्हणून आपल्या संस्कृती कल्चर आम्ही या सरकारकडे ही पण मागणी करतोय, संगीत आणि वाद्यांच्या बद्दल एखादा विषय तुम्ही एखाद्या वेगवेगळ्या विषयामध्ये ठेवा, जेणेकरून तो विषय ड्रॉप होता कामा नये आणि तो विषय पुढे जावं. आणि प्रत्येक शाळेमध्ये संगीत हा विषय पण ठेवा. काही मोठमोठे कॉलेजेस आहेत, SNDTs वगैरे आहेत, ज्या ठिकाणी तो एक विषय आहे, संगीत हा कंपल्सरी आहे.

0: ज्या ज्यांना काहीतरी एखादा टॉपिक तुम्हाला एखादं वाद्य निवडायचं आहे, नृत्य असो, वाद्य शिकणार असो किंवा गाण्यातले असो, ह्या तिन्ही कुठले तू ते घेऊ शकतात. तसं शाळेमध्ये पण बाल आयुमध्ये पण ती आवड व्हावी म्हणून सुरुवातीला त्या ठिकाणी पण ह्या शाळेत केलं पाहिजे, जेणेकरून तो विषय खूप आज नाही पण भविष्यात नक्कीच तो रोखटं खूप मोठं होणार आहे.
1: तर श्रोते हो, कलेसाठी कला की जीवनासाठी कला याबद्दल नेहमी चर्चा होते, मतमतांतरं होतात, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, बदलत्या काळानुसार प्रत्येकाच्या अनुभवानुसार याचं उत्तरसुद्धा वेगळं असतं. पण आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपल्या समोर आल्या, जी चर्चा आपण केली, त्यातून एक गोष्ट मात्र नक्की निष्पन्न होतीये की युसुफ मुल्ला सतारमेकर आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे सुपुत्र यांच्यासाठी मात्र कला हेच जीवन आहे. आणि तंतुवाद्य निर्मितीची ही जी कला आहे ती पणजोबांपासून सुरू झालेली कला आजही जवळजवळ 4-5 पिढ्या ते तळमळीनं जगतायत आणि इथून पुढे सुद्धा पिढ्यानपिढ्या ती अशीच जिवंत राहावी, अशीच वृद्धिंगत व्हावी यासाठी ते तळमळीनं प्रयत्न सुद्धा करतायत. त्यांच्या या प्रयत्नांना भरपूर यश मिळू दे, तरच आपल्या भारतीय अभिजात कला ज्या आहेत आणि त्या कला वाजवणारी ही जी वाद्य आहेत, बोलणारी, गाणारी आणि त्यांना गायला लावणारे हे जे वाद्य निर्मितीकार कलाकार आहेत, यांची सुद्धा ऐतिहासिक कामगिरी नक्कीच होईल. म्हणूनच युसुफ मुल्ला सतारमेकर यांना राज्य शासनाचा जो पुरस्कार मिळालेला आहे, उत्कृष्ट सतारमेकर, त्यांचं अभिनंदन करूया आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे. आणि त्यांचे सुपुत्र अल्ताफ, आज त्यांनी आपल्याला खूप छान साध्या सोप्या भाषेत मस्त माहिती दिली सतारीबद्दलच, इतर तंतुवाद्यांबद्दल सुद्धा आपण जाणून घेतलं. याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे या दोघांचे मनपूर्वक आभार मानूया. धन्यवाद.
2: नमस्कार.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद सांगली आकाशवाणी केंद्राच्या या फॅमिलीचे, आम्हाला खूप खूप धन्यवाद.
3: राधिका नाचे रे, सा सा सा नि द प म प ध प ग म रे, सा नि र सा ग म सा नि द सा.

श्रोतेहो राज्य शासन पुरस्काराने सन्मानित मिरजेचे तंतुवाद्य निर्माते युसुफ मुल्ला सतारमेकर आणि त्यांचे सुपुत्र अल्ताफ मुल्ला यांच्याशी तेजा दुर्वे यांनी घेतली केलेली बातचीत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो हाच कार्यक्रम रात्री 10 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: विभावरी जोशी आणि शंकर महादेवन यांच्या आवाजात आंधळी कोशिंबीर चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: पुनर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपरनिर्मा मैं सप्तमान
5: सचिन.
4: मम्मी
5: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.

0: असामी अशीती या चित्रपटासाठी अमित राज यांनी संगीतबद्ध केलेली अतुल काळे यांची गीतरचना पण ऐकली. श्रोते, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. कार्यक्रम पण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन.

11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी संगीत। मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर। आकाशवाणी सांगली

0: श्रोत्यांनी आज रात्री 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कुमुदिनी मुंदूर यांनी गायलेला राग हंस ध्वनी आपण ऐकू शकाल. आपण ऐकतात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
1: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण श्रोते हो जी एम काझी यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा दुसरा आणि अंतिम भाग आज आपण ऐकूया भारतासमोरील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सार्वजनिक निधीतील प्रचंड रकमा खर्च करण्यात येत आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी दर्जेदार सेवा देण्याच्या बाबतीत अजून खूप काही करण्याची आवश्यकता आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी असलेले कार्यक्रम योजना चांगल्या प्रकारे कार्यरत नाहीत याची चांगली जाणीव सगळ्यांना आहे हे कार्यक्रम केंद्रित आणि अंमलबजावणी आणि संकल्पनेच्या बाबतीत अर्धवट आणि अपुरे आहेत वेगवेगळ्या स्थानिक गरजांच्या बाबतीत पुरेसे संवेदनशील असे हे कार्यक्रम नाहीत तसंच परिणामकारक सेवा प्रदान करण्याच्या उत्तरदायित्वाबाबतीत खात्रीचे नाहीत सेवा प्रदान करण्याच्या बाबतीत

सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणा परिणामकारक, कार्यक्षम आणि काटकसरी नाही, कारण यात जिल्हा कारभार व्यवस्था समाविष्ट आहे. माहिती, सल्ला आणि कृती संबंधी राज्य सरकार अधिकारी वर्ग आणि राजकीय व्यक्तींच्या लहान गटांवर अवलंबून असते. स्थानिक व्यवस्था आणि अधिकृत अधिकार यांचे मिश्रण असलेली व्यवस्था अधिकारशाही आणि बेजबाबदार वर्तनाला वाव देते. म्हणूनच पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या सरकारने त्यांच्या लोकप्रिय प्रमुख राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्याचे महात्मा गांधी असे नामकरण योग्य रीतीने पुन्हा केले. या महत्वाच्या घटनेचा योग देशातील पंचायत राज संस्थेच्या 50व्या वर्षी आला. अशा योजनांच्या अंमलबजावणीत पंचायतींना स्वीकृत केले आहे असे दिसते. अर्थात या योजनांमधील सर्वात महत्वाची योजना ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे. यात जिल्ह्यामधील आणि खेडेगावाच्या पातळीवर पंचायतींना योजना करणे आणि अंमलबजावणी करणे याबाबतीत मोठी जबाबदारी दिलेली आहे. नियोजन आणि अंमलबजावणीसाठी प्रमुख अधिकारी म्हणून या पंचायतींची नियुक्ती केलेली आहे. मनरेगा योजनेखाली हाती घेतलेल्या कामाच्या मूल्यांच्या संदर्भात कमीत कमी 50% मूल्याची कामे ही ग्रामपंचायतींनी करायची आहेत. या योजनेत राज्य सरकारच्या अहवालानुसार 72% कामे ग्रामपंचायत पातळीवर हाती घेतलेली आहेत असे आढळते. मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला गांधींनी विरोध केला आणि जनतेने उत्पादन करण्यावर भर दिला. मालाची लांब पल्ल्याची वाहतूक, जीवघेणा व्यापार आणि अनिर्बंध आर्थिक प्रगतीला प्रोत्साहन न देणे यावर त्यांचा विश्वास होता. सर्वसमावेशक विकास करण्यासाठी विकासाच्या गतिमान क्षेत्राशी गरीब जनता जोडली जाणे महत्वाचे आहे यावर त्यांचा विश्वास होता. म्हणून महात्मा गांधींच्या दूरदृष्टीनुसार तळागाळाच्या पातळीवर अत्यावश्यक सामाजिक सेवा प्रदान करण्यासाठी आणि आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला पुन्हा बळकटी आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्रस्थानी आणले पाहिजे. तथापि गांधींच्या संकल्पनेतील ग्राम स्वराज्यासाठी खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेने परिणामकारक सेवा प्रदान करण्यासाठी अनेक गोष्टींमध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे. यामध्ये प्रत्येक विभागातील लोकांना सेवा प्रदान करण्याच्या स्तरामध्ये आणि त्यांच्या आकांक्षांनुसार त्यात वाढ करणे, त्यांच्या गरजा निश्चित करणे या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्थानिक लोकांचा सहभाग घेऊन नियोजन करणे, त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी व्यापक अर्थाने या स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षमता देणे, ग्रामसभांना अधिकृतरित्या सक्षम करून जबाबदारीची पद्धत व्यवस्थित करणे यांचा समावेश आहे. ज्यांना अखेरीस सेवा मिळणार असते ते नागरिक अपुऱ्या सेवा देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना जबाबदार धरण्याकामी कृती करू शकतील. ही कामे काही सोपी नाहीत, पण कोणत्याही अर्थाने अशक्यही नाहीत. म्हणजे गांधींनी ज्याची कल्पना केली त्यानुसार केंद्रीय पुरवठा करण्याच्या नमुन्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकेंद्रीकरणाकडे वळणे यामुळे राष्ट्रीय आणि स्थानिक योजनाकारांमध्ये एक नवे संबंध निर्माण होतील. त्याचवेळी नागरिक, निवडून आलेले राजकीय नेते, स्थानिक नोकरशहा यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या विविध संबंधांमध्ये बदल होईल. अशा प्रकारची सर्वसमावेशक सत्ता राजकीय सक्षमतेची निश्चिती देण्याशिवाय लोकांना आपल्या स्वतःच्या भविष्याचे नियंत्रण करण्यासाठी शक्ती प्रदान केल्यास उल्लेखनीय समावेशक विकासासाठी ते फलदायी होईल. समावेशक सत्तेद्वारे सामाजिक सबलीकरणाच्या गांधींच्या दृष्टीमुळे लोकांच्या सामाजिक, वांशिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण करण्यास मदत होईल. त्याचा परिणाम म्हणून जनतेमध्ये त्यांच्या सत्तेबद्दल विश्वास दृढ करण्यात सहाय्य होईल. त्यानंतर

0: तळातील नियोजन प्रक्रिया अधिक सखोल मूळ धरेल आणि आर्थिक सबलीकरण टिकाऊ आणि सशक्त होईल आणि त्यामुळे सर्वसमावेशक प्रगती होईल. सध्या देशात सुरू असलेल्या लोकशाही प्रक्रियांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनसंज्ञापना आणि त्या योग्य तंत्रज्ञानाच्या आपोआप लोकांपर्यंत पोचणाऱ्या प्रक्रियेमुळे एक नवा चैतन्यमय भारत निर्माण करण्याच्या शक्यता निर्माण होत आहेत. त्यासाठी नव्या सामाजिक रचनेची किंवा सामाजिक बदलाची गांधींची कल्पना उपयोगी ठरेल. पंचायती, नगरपालिका, स्वतंत्र जिल्हा, प्रादेशिक समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून एक चैतन्यपूर्ण ग्रामीण भारत उभारण्यासाठी समावेशक विकासासाठी गांधी तत्वज्ञान हा अत्यंत पायाभूत विचार आहे, कारण त्यामुळे लाभ न मिळणाऱ्यांच्या सबलीकरणासाठी त्यांना आवश्यक साधने प्राप्त होतील आणि त्यांच्या दारिद्र्यावर मात करण्यासाठी ते सक्षम होतील.
1: जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची, संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर, वाचकस्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं.
0: श्रोते हो, जी एम काझी यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. बऱ्या तर श्रोते हो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
2: गांधी वंदना कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताची लक्षणं. प्रौढ व्यक्तीमधील लक्षणं: मळमळ, उलटीचा त्रास होणं, भरपूर घाम येणं, चिंता वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं, तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणं आणि हृदयाचे ठोके वाढणं. उष्माघाताची काही लक्षणं लहान मुलांमध्येही आढळून येतात: आहार घेण्यास नकार, चिडचिड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, डोळे शुष्क होणं, तोंडामधील त्वचा कोरडी होणं, कुठूनही रक्तस्राव होणं. अशी लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार घ्यावा. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: श्रोती हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यश

0: यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 10:30 झालेत. प्रसारित करीत आहोत उमंग एनसीआरटी प्रायोजित कार्यक्रम.

पाणी घेत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, एक साधी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली मुलगी, बाळबोध वर्णाची, मात्र आपल्या सौंदर्यानं, स्मितहास्यानं, नृत्य कलेनं आणि उत्तम अभिनयानं तिनं हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. 90च्या दशकातील एक आघाडीची नायिका म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री, आपली माधुरी, माधुरी दीक्षित. श्रोतेवास्तीचा वाढदिवस आहे, तेव्हा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि ऐकूया आजच्या कार्यक्रमात तिनं अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गीतं. ऐकूया साजन चित्रपटातील हे गीत.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
1: श्रोत्यांनो, मराठमोळ्या वातावरणात वाढलेल्या माधुरीला स्वतःमधील कलेची जाणीव झाली अगदी लहानपणीच. 7व्या 8व्या वर्षी तिने कथ्थक हा नृत्य प्रकार शिकायला सुरुवात केली आणि त्यामध्ये प्रावीण्यही मिळवलं. या कलेचा उपयोग अर्थातच तिला अभिनय क्षेत्रातही झाला. तिच्या अनेक चित्रपटातून तिचीही नृत्याची अदाकारी आपल्याला दिसून येते. या नृत्यामुळेच पहिल्यांदा तिचं नाव पेपरमध्ये आलं होतं. गुरुपौर्णिमेच्या उत्सवात तिने हे नृत्य सादर केलं होतं. आपल्या या कलेविषयी बोलताना माधुरी म्हणते, या नृत्यानं मला कर्तृत्वाची आणि आत्मसन्मानाची भावना दिली. श्रोते हो ऐकूया असंच हे गीत. प्रसिद्ध कथ्थक गुरु बिरजू महाराज यांच्यासोबत तिनं या गीतामध्ये आवाजही दिलाय. तिच्यासोबत आहेत कविता कृष्णमूर्ती. ऐकूया देवदास चित्रपटातील हे गीत.

1984 मध्ये अबोध या चित्रपटातून माधुरीनं चंदेरी दुनियेत पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात व्यावसायिक यश फारसं मिळालं नाही, मात्र 1988 दरम्यान प्रदर्शित झालेला तेजाब या चित्रपटानं पहिलं व्यावसायिक यश मिळालं आणि माधुरी एक नायिका हा नवा अध्याय सुरू झाला. या पिक्चरमध्ये तिची नृत्यकला आणि त्याचबरोबर तितकाच सक्षम अभिनयही आपल्याला पाहायला मिळतो. श्रोते, या गीतानं ज्यामुळे तिला एक स्वतंत्र ओळख मिळाली, ऐकूया मोहिनी या नावाच्या भूमिकेप्रमाणेच माधुरीच्या सौंदर्याची अभिनयाची मोहिनी या व्यक्तिरेखेच्या नावाप्रमाणे खरोखरच चित्रपट रसिकांवर आजही आहे. ऐकूया तेच हे गीत.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: श्रोतेहो, तेजाब या चित्रपटात नंतरच्या काळामध्ये त्रिदेव, थानेबार, किशन कन्हैया यासारख्या अनेक चित्रपटांनी व्यावसायिकदृष्ट्या यश मिळवलं. त्याचबरोबर साजन असेल, रामलखन असेल, राजा असेल, अनेक विषयांवरचे चित्रपट याशिवाय काही वेगळ्या धाटणीच्या भूमिकाही माधुरीनं साकारल्या, ज्यामध्ये परिंदा हा एक चित्रपट होता, तसंच प्रहार, अंजाम, लज्जा, पुकार यासारख्या चित्रपटात तिनं साकारलेल्या विद्रोही लढवय्या भूमिकाही रसिकांना भावल्या. ऐकूया असंच एक गीत.

लज्जा हम आपके है कौन, बेटा, दिल यासारख्या चित्रपटातून विविधरंगी भूमिका करणाऱ्या माधुरीनं 2000 काळात दशकामध्ये काही काळ विश्रांती घेतली. यानंतर तिने पुन्हा एकदा या चंदेरी दुनियेत पदार्पण केलं अजय नचले या चित्रपटाच्या माध्यमातून. याचबरोबर या काळात तिने अनेकही इतर चित्रपट केले, अगदी विनोदी चित्रपटातूनही तिने भूमिका साकारल्या. श्रोते ऐकूया अजय नचले चित्रपटातील गीत.

गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते सकाळचे 11:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्य.

0: स्वप्नील बांदोडकर आणि अपर्णा संत यांच्या आवाजात शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अपर्णा संत यांचं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवण्यास करायच्या उपाययोजना. घट्ट कपडे सैल करावेत. रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं. थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं. रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी. तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं. जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा. आकाशवाणी सांगलीतर्फे

0: ग्रेस यांच्या गीतासाठी स्वर होता लता मंगेशकर यांचा आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: सचिन
2: मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: संस्कृत वाणी संस्कृत भाषेचा गोडवा त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृत वाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.68 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अपर्णा संत यांचं. श्रोतही या गीताबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

मधुमेही यांची 39.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर आणि FM 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिना जरी आपल्याला अतिशय उष्णतेचा दाह देणारा असला तरी रात्रीच्या वेळी मे महिन्यातलं वातावरण अतिशय आल्हाददायक करण्याचा प्रयत्न निसर्गाकडूनच होतो का काय असं वाटायला लागतं. अनेक काजवे रात्रीच्या वेळी आपल्याला स्वयंप्रकाशानं आकर्षित करत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे 3-4 वाजताच्या वेळी आपण जर बघितलं तर हे काजवे स्वतःच्या प्रकाशानं आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत असतात. छोटी छोटी दिव्यांची रोषणाई केली असल्याचा भास आपल्याला होतो. मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हे काजवे जिथे असतात त्या ठिकाणी तुमचे छायाचित्रण करणारे कॅमेरे काम करत नाहीत. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद न करता तुमच्या मनात कैद करा असं जणू त्यांना सुचवायचं असतं. तुमच्या फोटोच्या फ्लॅशमुळे काजवे चमकायचं थांबवतात आणि दिसेनासे होतात. अप्रतिम असं काजव्यांचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं. त्याचा छायाचित्रण काढायचा प्रयत्न करू नये असं मुद्दाम सांगितलं जातं. हा काजव्यांचा चमचमणारा प्रकाश पूर्ण परिसर चमकून टाकतो आणि काही क्षणासाठी का होईना आपण निसर्गानं निर्माण केलेल्या रोषणाईचा अनुभव घेऊ शकतो. काजवा ही निसर्गाची निर्मिती आहे. काजवामय असलेला परिसर निसर्गनिर्मित रोषणाईनं आपल्याला थोडा वेळ तरी हुरळून टाकतो.

मैत्रिणींनो, आज जागतिक कुटुंब दिन. त्यानिमित्त ऐकूया कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. कुटुंब म्हणजे जिथं एकापेक्षा अनेक व्यक्ती एकमेकांची मायेची ऊब अनुभवत असतात, एकमेकांना प्रेम जिव्हाळा लावतात आणि सुखदुःखात खंबीरपणे एकमेकांसाठी उभे राहतात. परिस्थितीनुसार कुटुंब ही संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब असू शकतात, पण कुटुंबामध्ये असलेले सर्वजण नेहमी एकोप्यानं आनंद शोधतात, अनुभवतात आणि पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देतात. त्यामुळे परस्परांचं प्रेम वाढून नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि निश्चिंत जीवन अनुभवत असते. कुटुंब हा समाजाचा गाभा असतो. सुखी कुटुंब उत्कृष्ट समाज निर्माण करतं. त्यासाठीच आज कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांना. डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत.

0: आवड म्हणून त्यांनी समुपदेशन या विषयाचा निवृत्तीनंतर विशेष अभ्यास केलेला आहे. आज त्यांच्याशी आपण कुटुंब दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: कुमुद गोरे मॅडम, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात कुटुंब ह्या विषयावरती. त्या त्या विषयाची एक संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती अभ्यास होतो आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि त्या सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे. तर यावर्षीची जी संकल्पना आहे ती फॅमिलीज इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिईंग अशी संकल्पना 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची आहे.
0: सगळ्यात प्रथम आपल्याला कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
1: आपण इतक्या सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्येचा खरं तर कधीच अभ्यास करत नाही. पण कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे, एकत्र स्वयंपाक जेवण करणारे, परस्परांची जबाबदारी घेणारे, परस्परांना भावनिक आधार देणारे, रक्ताच्या नात्याने, विवाहाने किंवा दत्तक विधानातून एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी

0: कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे, एकत्र स्वयंपाक जेवण करणारे, परस्परांची जबाबदारी घेणारे, परस्परांना भावनिक आधार देणारे, रक्ताच्या नात्याने, विवाहाने किंवा दत्तक विधानातून एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा सपोर्ट देत असतात. एखादा कठीण प्रसंग आला कुटुंबामध्ये, एखादा मोठा आजार झाला, तर त्यावेळी कुटुंबातले सगळे लोक त्या एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. किंवा हल्ली आपण पाहतो की आयटी कंपन्यांमध्ये जॉब जातात, मग अशा वेळेला हे कुटुंब जे आहे हे तुमच्या पाठीशी अगदी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभं राहतं. आणि म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस किंवा ह्या ज्या समस्या आहेत या समस्यांना तोंड देणं सोपं जातं.
1: कुटुंबातली एकी अशा वेळेला कामाला
0: येते, नक्कीच कामाला येते. आणि कुटुंबामध्ये परस्परांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांशी संबंध कसे निर्माण करायचे, कसे टिकवायचे, वाढवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, ही गोष्टी कुटुंबामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर मूल्य शिक्षण जे समाजासाठी खूप आवश्यक आहे ते मूल्य शिक्षण पण दिलं जातं. आपण आत्ता जे म्हणतो आहोत की कुटुंब हा समाजाचा गाभा आहे, तर ऍक्च्युअली असं आपण म्हणता येईल की उत्तम कुटुंब म्हणजे उत्तम समाज, उत्तम समाज म्हणजे उत्तम राष्ट्र. तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुटुंब हे एक महत्वाचं युनिट आहे असं मला वाटतं.
1: तर मूल्य शिक्षणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मूल्य शिक्षणाबद्दल एखादं उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगता येईल का?
0: आपण तसं रोजच्याच व्यवहारामध्ये कुठले प्रसंग घडतात तेव्हा आपण मुलांना नकळत आपल्या मूल्य शिक्षण देत असतो. म्हणजे मला यासंबंधी एक उदाहरण असं आठवतं माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळेला की त्यांचे डबा घेऊन जातात मुलं, तेव्हा इतर मुलांना आपल्या डब्यातलं आवडलं तर ते खातात, मग कधी कधी जबरदस्तीने खातात. तर त्यावेळेला आपली मुलं घरी येऊन जर तक्रार करत असतील तर आपण त्यांना सांगतो की अरे शेअरिंगचं काय महत्व आहे, आपण एकमेकांना कसं ते दिलं पाहिजे आणि यातून तुमची मैत्री कशी वाढली पाहिजे हे त्यांना शिक्षण आपण देतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायचं, कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टीसाठी विरोधात उभं राहायचं याचं शिक्षण ह्या एका प्रसंगातून आपण मुलांना देतो. किंवा आणखी एक प्रजा घरच्या बाबतीत आठवतो की माझ्या मुलाला एकदा एका मुलाने मारलं, मग तो रडत घरी आला, तर मी त्याला म्हटलं मार खाऊन रडत घरी यायचं नाही, तू कोणालाही मारायचं नाहीस पण जर तुला कोणी मारलं तर तू त्याला मारायचं, नाहीतर मग घरी येऊन माझा मार खायचा. तर हे बरोबर चूक हा भाग वेगळा आहे पण हे सुद्धा एक प्रकारे मूल्य शिक्षणच आहे.
1: म्हणजे तू घाबरला नाही पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू सांगितलं
0: पाहिजे, तुझं म्हणणं तुला मांडता आलं पाहिजे, तुझी चूक नसेल तर तुला ते लोकांच्या समोर मांडून होता आलं पाहिजे. तर अशा आपण छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना मूल्य शिक्षण देतो. त्याला मूल्य शिक्षण असं मोठं हेडिंग जरी नसलं तरी पण त्यातनं आपण त्यांना शिकवतो समाजात कसं वावरायचं आणि समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक कुटुंबातून तयार होतो असं मला वाटतं की समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक तयार करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
1: तर आता आपण कुटुंब याविषयी बोलतोय तर त्याचे प्रकार काय सांगता येतील?
0: पूर्वी आपल्याला एक ढोबळ मानाने एवढंच माहिती होतं की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त, संयुक्त आणि विभक्त अशा दोनच कुटुंब पद्धती आपल्याला माहीत होत्या. पण कालानुसार आता इतके प्रकार झाले आहेत कुटुंब पद्धतीचे सुद्धा की एक एक्सटेंडेड कुटुंब पद्धती असते, म्हणजे आपले जे इतर नातेवाईक असतात आई वडील आणि यांच्या व्यतिरिक्त ते सगळे त्याच्यामध्ये येतात. किंवा ब्लेंडेड फॅमिलीज हा एक प्रकार आहे, सिंगल पेरेंट किंवा चाइल्डलेस फॅमिलीज, सेम सेक्सच्या फॅमिलीज, मातृसत्ताक फॅमिली, पितृसत्ताक, अशा विविध प्रकारे कुटुंबाचं वर्णन केलं जाऊ शकतं. आणि अशी कुटुंब आता अस्तित्वात यायला लागली आहेत, त्यामुळे हे कुटुंबाचे प्रकार तयार झाले.
1: हे प्रकार निर्माण झाले त्याबद्दल काय सांगता येईल?
0: आत्ताच मी म्हटलं तसं की परिस्थिती बदलली, शहरीकरण आणि रोजगाराची साधनं खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहिली नाहीत, मग ती मुलं शहरात जातात नोकरीसाठी पण आई वडील मात्र गावात राहतात. मुलं सुद्धा शहरात गेल्यावर दोन मुलं असेल तर ती एकत्र राहत नाहीत, कदाचित एकाचं ऑफिस एकीकडे एकाचं एकीकडे असतं, मग दोघांना ते लांब पडतं म्हणून ते तिथे गेल्यानंतर पण वेगळे राहतात. तर अशी जी कारणं आहेत आणि दुसरं म्हणजे शिक्षणामुळे एक अवेअरनेस आलेला आहे स्वतःच्या हक्कांबद्दल, जबाबदारीबद्दल एक वेगळा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. आजकाल आपण जी स्पेसची भाषा बोलतो
1: आणि कामाच्या वेळा
0: हा पण महत्वाचा भाग आहे. प्रत्येक

0: स्पेस हवी असते. त्यानंतर हक्कांची जाणीव झाली आहे, स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. करिअरमुळे सुद्धा काही वेळेला तुम्ही आता जसं म्हणालात की कामाच्या वेळा वेगळ्या असतील तर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलेलंच केव्हाही चांगलं असतं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे आणि शेवटी पाश्चात्यांचं अनुकरण हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळेही अशा प्रकारची कुटुंब निर्माण झालेली आहेत. त्याच्यामध्ये निओ लोकल हा एक भाग आहे, बाय लोकल असा एक भाग आहे. तर निओ लोकल कुटुंब म्हणजे असं की ज्यांच्या जवळ पत्नी किंवा पती दोघांचेही आई वडील राहत नाहीत, फक्त ते पती पत्नी आणि मुलं असे राहतात. म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणायचो त्याला आता निओ लोकल म्हणतात. किंवा बाय लोकल म्हणजे मुलीचे आई वडील, पत्नीचे आई वडील किंवा पतीचे आई वडील दोघांपैकी एक पेअर जर मुलांसोबत राहत असेल तर त्याला बाय लोकल म्हणायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि संज्ञा आजकाल आलेल्या आहेत.
1: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याबद्दल काय सांगाल?
0: तर जसं मी म्हटलं की पूर्वीची म्हणजे एकत्र किंवा संयुक्त कुटुंब आणि आताची म्हणजे विभक्त, असं आपण थोडं ढोबळमानानेच त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामध्ये पण विभक्त म्हणजे साधारणपणे आता मी जसं म्हटलं की निओ लोकल जे आहे तसेच बहुतेक तशीच मुलं राहतात. तुम्ही आता आपल्या संभाजीनगरमध्ये पाहिलं तर दर तिसऱ्या घरातली मुलं पुण्याला मुंबईला कुठेतरी आहेत आणि आई वडील फक्त इथे राहतात.
1: अगदी.
0: तर असं जेव्हा असतं त्यावेळेला संयुक्त कुटुंब मध्ये जी आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते, भावनिक सुरक्षा मिळते, सामाजिक सुरक्षा मिळते ती मिळत नाही मग या ठिकाणी. आणि कामांची वाटणी पण होत नाही वेगवेगळ्या वेळेला. आता आपण मगाशी बोललो तसं एखाद्या अडचणीच्या वेळी एखाद्या क्रिटिकल आजारामध्ये सगळा सपोर्ट मिळणं अवघड होऊन जातं खूप. आणि ज्येष्ठ लोक जे असतात त्यांना सुद्धा एकटं राहावं लागतं, त्यांना सुद्धा आपल्या परंपरा ज्या असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप अवघड जातं. पण एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते त्यावेळेला साधारणपणे असं चित्र दिसतं की पुरुष बाहेरची कामं करतात आणि स्त्रिया घरातली करतात. त्यामुळे त्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ते त्यांना तिथे मिळत नाही. त्या बहुतेक
1: घरातली कामं करण्यातच
0: त्यांचा वेळ जातो आणि तसंच अपेक्षित असतं. म्हणजे त्यामुळे त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे त्यांच्या शिक्षणाचा जो उपयोग व्हायला हवा आहे, त्यांच्या विचारांचा उपयोग व्हायला पाहिजे, त्यांच्यातली प्रगल्भता वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एकत्र कुटुंबात कधी कधी होत नाहीत. पण कालानुरूप, वातावरणानुरूप, व्यक्तीनुरूप आणि विचारानुरूप असे वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळीकडे असंच असेल असं नाही, हा काही ठोकळेबाज नाहीये, हे काही सायन्स नाही की इथे असं म्हणजे असंच असेल. ज्या ठिकाणी ओपन माइंडेड लोक असतील तिथे तसं होणार नाही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी. तर असा फरक पडेल पण एक ढोबळमानाने पाहिलं तर स्त्रियांना थोडंसं अधिक
1: घरात लक्ष द्यावं लागतं,
0: घरात लक्ष एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये द्यावं लागतं.
1: तर आता तुम्ही जे बोललात त्यावरून असं लक्षात येतंय की दोन्ही म्हणजे विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती याच्यामध्ये दोन्हीमध्ये काहीतरी थोडासा त्रासदायक काहीतरी आहे आणि काहीचे फायदे पण आपल्याला मिळत आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की त्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळावेत या गोष्टींचे?
0: फायदे म्हणजे असं की दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये काहीतरी म्हणजे कोणत्याही गोष्टीत काही फायदे काही नुकसान असतंच. तर त्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढता येतो का हे पण पाहू शकतो आपण. की जेव्हा वृद्ध एकटेच राहतात, आता जसं बोललो आपण की दर तिसऱ्या घरामध्ये वृद्ध संभाजीनगरमध्ये दोघंच राहतात, तर मग अशा वेळेला वृद्धांसाठी डे केअर सेंटर्स असतात. तिथे वृद्ध जाऊन त्यांचं करमणूक किंवा त्यांचं जे काही सोशलायझेशन आहे, संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांशी, माणसं हवी असतात, तर ते त्यांचं तिथे होऊ शकतं. किंवा काही चांगले वृद्धाश्रम सुद्धा आहेत, ती पण संकल्पना आजकाल खूप जोर धरतीये की सगळं चांगलं आहे, घरी व्यवस्थित आहे, पण वृद्धाश्रमात राहतात लोक. त्याचं कारण असं की त्यांना तिथे समवयस्क लोक मिळतात, त्यांना तिथे करमणूक असते, त्यांना तिथे मेडिकल फॅसिलिटीज असतात, म्हणून ते राहतात. तर ही संकल्पना पण आजकाल जोर धरायला लागलेली आहे. आम्ही आमच्याकडे एक असा प्रयोग केला की असे जे आम्ही आहोत सगळे आमच्या कॉलनीमध्ये, त्यांच्यासाठी आम्ही एक मैत्री जंक्शन म्हणून एक कट्टा सुरू केला आहे. मग त्या माध्यमातून आम्ही मध्ये मध्ये भेटतो सगळेजण, कधी सिनेमाला जातो, कधी कुठल्या देवाला जातो, कधी तरी एखादं व्याख्यान ठेवतो, कधी कोणाची भेट घडवून आणतो. अशा प्रकारचे उपक्रम जर कॉलनी कॉलनी मध्ये झाले तर वृद्धांना एकटं वाटणार नाही. पण जेव्हा वृद्ध आणि मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही, त्यांना बरेचदा डे केअर मध्ये ठेवावं लागतं, त्यांना वेगवेगळे क्लासेस लावावे लागतात. पण त्याची ती एक अपरिहार्यता आहेच त्याच्यामध्ये आणि त्याचे पण काही फायदे आहेत. म्हणजे डे केअर मध्ये ठेवलं म्हणजे अगदी एकदम दुःखद गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही, की त्यातून मुलांना म्हणजे लोकांशी बोलण्याची खूप चांगली सवय होते, मुलं धीट होतात, सोशलायझेशन उत्तम होतं, सोशल स्किल्स चांगली त्यांची डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. तर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, हे वाईट किंवा हे चांगलं असं धरणे

0: ची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि याच्यावरती आणखी आता आजकाल आपण पाहतोय की कोविड पासून अनेक म्हणजे आपल्याला माणसाची किंमत कळालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसं माणसाला गरजेची आहेत, तर तसं ते आपल्याला त्यावेळेला कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो, मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते एकमेकांची चौकशी करतात, आज काय घडलं, मग एखादा फोटो टाकतात, हे करतात किंवा मेसेजेस करतात,
1: कम्युनिकेशन
0: करण्याचा प्रयत्न करतात, व्हिडिओ कॉल्स करतात. जसं आता आमच्या घरी आम्ही आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांचा असतो, सगळे मिळून आम्ही त्या व्हिडिओ कॉलवर एक अर्धा तास पाऊण तास बोलतो. ते सगळं कम्युनिकेशन होतं आणि एक बॉन्ड जो असतो तुमचा तो कायम राहतो किंवा नवीन बॉन्ड क्रिएट होतो असं आपल्याला दोन्ही म्हणता येईल. आता वृद्धांच्या दृष्टीने सुद्धा आपण पाहतोय की गीता ज्ञानेश्वरीचे वर्ग खूप ऑनलाईन चालतात कोविड पासून, किंवा गाण्याचे क्लासेस करता येतात, गीता शिकता येते, पॉटरी मेकिंग किंवा व्यायाम करणं, संस्कृत शिकणं, असे अनंत प्रकारचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातून तुम्हाला वृद्धांनाही फायदा घेता येऊ शकतो आणि जसं मुलं एकटी राहत असतील तर मुलांना सुद्धा त्यातनं शिक्षण घेता येऊ शकतं. काही फायदे काही तोटे
1: प्रत्येकच
0: ठिकाणी आहेत.
1: आता कुटुंबामध्ये मुख्य कोण असतं तर पती पत्नी, तर या पती पत्नींचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला?
0: आता पती पत्नी हे मुख्य असतात हे बरोबरच आहे, पण कुटुंब विभक्त असो संयुक्त असो किंवा मगाशी आपण म्हणालो जसं निओ लोकल बायो लोकल, कोणत्याही प्रकारचं असलं किंवा कोणतीही चार माणसं जर एकत्र राहत असतील तर त्यासाठी आपल्याला जे करावं लागतं तेच खरं म्हणजे पती पत्नींना करावं लागतं. पण पती पत्नींवरती आपण विशेष बोलतो कारण तो त्यांचा त्या कुटुंबाचा पाया असतो. त्यांचे संबंध कोणत्याही प्रकारचं लग्न असलं तरी पण काही गोष्टी समान असतात. लव्ह मॅरेज असेल तर अगोदरच त्यांचं नातं निर्माण झालेलं असतं, अरेंज मॅरेज असेल तर नंतर नातं निर्माण होतं. पण नातं ते नंतर जे निर्माण झालेलं आहे किंवा आधी निर्माण झालेलं आहे त्याला फुलवावं लागतं,
1: नक्कीच
0: हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. त्यानंतर ते नातं टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही दोन्हीमध्ये कॉमन आहे, कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी. तर त्यासाठी ठरवून दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात. आता कालच मी पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं कुठल्या तरी नाटकाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, पण ते लिहिताना त्यांची सुरुवात अशी होती की आजकाल मराठीमध्ये सगळे कौटुंबिक नाटकं येतात आणि त्या सगळ्या नाटकांचा विषय हाच आहे, पती पत्नी संबंध, पती पत्नींचा घटस्फोट असेल, त्यांचं वैचारिक मतभेद असेल ह्याच्यावरच येतात. तर मराठी रंगभूमी इथेच अडकून बसलीये का, ह्याच्या पुढे जाणार नाहीये का, त्याचा असा अर्थ घ्यायचा का, असं होतं. पण त्यात मला दुसरी बाजू अशी दिसली की हा प्रश्न इतका चिघळला आहे का, त्यामुळे ह्याच्यावर मराठी नाटकं निघत आहेत का, असं सुद्धा मला त्यात एक जाणवलं. तर अशा प्रसंगी आपल्याला काउन्सिलरची भूमिका खूप महत्वाची ठरते. आणि ह्याच्यासाठी एक छान खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी शिकले आहे की जॉन गॉटमन नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होता आणि त्याची जी थिअरी आहे ती खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि उपयुक्त पण आहे. पण अजून ती थिअरी सांगण्यापूर्वी मला एक विशेष नमूद करावं असं वाटतं की अजून आपल्याला काउन्सिलरकडे जाणं हे इतकं सहज नाहीये. आपल्याला एक कसं त्याचं सामाजिक कुठेतरी अडचण आहे, एक सोशल स्टिग्मा आहे, काउन्सिलरकडे गेलो म्हणजे आपलं काहीतरी
1: बिघडलं
0: म्हणजे आपला काहीतरी दोष आहे. तर असं खरं म्हणजे नाहीये, हळूहळू जनजागृती होते आहे आणि बऱ्याचदा सिनेमा आणि सिरियल्स मधून पण ते काउन्सिलरचं महत्व सांगतायत. तर ती एक मला खूप चांगली गोष्ट वाटते. परवाच मी एक सिरियल पाहिली तर त्यात त्यांनी अगदी खास 5 मिनिटं घेऊन काउन्सिलरचं काय महत्व आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीत हा स्टिग्मा जो आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आता आपण गॉटमनच्या थिअरीकडे जाऊ. गॉटमनचा एक लव्ह मॅप आहे. लव्ह मॅप म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या अंतरंगाची ओळख. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी एक टीव्ही शो होता आणि मग त्याच्यात असं विचारायचं की तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता, मग तिच्या शाळेचं नाव काय, मग नवऱ्याच्या फर्स्ट इयरच्या कॉलेजमधल्या मित्राचं नाव काय. तर हा थोडासा तोच प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे, त्याच्या अंतरंगात तुम्ही कुठपर्यंत खोल गेलेले आहात हे जाणून घेण्यासाठी गॉटमननी एक लव्ह मॅप दिलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे ती. आणि मग त्यांनी त्याच्यात रँकिंग केलं की एवढे प्रश्न असे रँक असेल, 10 प्रश्नांच्या वर असेल उदाहरणार्थ तर तुमचा एकदम मजबूत पाया आहे तुमच्या लग्नाचा. थोडं कमी असेल तर तुम्हाला थोडं काम
1: करायला पाहिजे,
0: आणखी थोडं कमी असेल तर आणखी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. अशा पद्धतीने खूप म्हणजे छान त्यांनी अगदी दिलेलं आहे. त्यातून आपल्याला काउन्सिलरच्या माध्यमातून आणि ह्या लव्ह मॅपच्या माध्यमातून काउन्सिलर ते लव्ह मॅप तुम्हाला देतात आणि तुम्ही त्यावरनं ते काउन्सिलर तुमच्या विवाहाची आजची स्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन मग तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. तर यामध्ये त्यांनी आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत गॉटमननी की बाबा

0: नेमकं पटेन असं कुठे होतं किंवा घटस्फोटापर्यंत कधी गोष्टी जातात, तर तुम्ही एकमेकांवर खूप टीका करायला लागला किंवा सारखं तुम्ही स्वतःला वाचवणार डिफेन्सिव्ह तुम्ही सतत राहिलात किंवा एकमेकांशी बोलणंच बंद करून टाकलं, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
1: घटस्फोटापर्यंत
0: जातं. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्या कशा टाळता येतील तर त्याची पण काही काही त्यांनी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. समजा एखादी स्त्री आहे आणि तिला एखादं काम तिचं ऑफिसमधलं वेळेत झालं नाही पूर्ण आणि ती घरी आल्यावर नाराज झाली, मग पतीने विचारणं अपेक्षित आहे की बा तू का नाराज आहे. काही वेळेला विचारत नाहीत पती, काही त्यांचं लक्षही नसतं किंवा दोन्ही बाजूनी असतं हे अर्थात. विचारलं की बाबा काय झालं, मग तिने सांगितलं की मला आज माझं काम वेळेवर पूर्ण झालं नाही म्हणून माझे जे वरिष्ठ होते ते मला रागावले. मग दोन बाजूनी संवाद होऊ शकतो. एक तर पहिला संवाद असा असू शकतो, मग तू का नाही केलं वेळेवर, तुझी नेहमीची हीच पद्धत आहे, ही काय पद्धत आहे, आपल्या ऑफिसचं काम आपण नको सांभाळायला, त्याच्यासाठी आता तू घरी येऊन रडत बसणार का. हा एक मार्ग असू शकतो. किंवा दुसरा मार्ग असू शकतो की ठीक आहे ह्या वेळेला झालं नसेल, नाहीतरी तुझ्यावर बरीच जबाबदारी होती या वेळेला, पण ह्याच्या पुढे तुला काय ह्या बाबतीत मदत लागेल ती मला सांग आणि तू काम वेळेवर करत जा. तर हा दुसरा संवाद आहे. तर गॉटमनने म्हटलंय की हा दुसरा संवाद करा तुम्ही, हा पहिला नका करू, त्याने तुमच्यातलं नातं आणखी दुरावतं.
1: बरोबर आहे.
0: किंवा वाद होतात, वाईट वाटतं आणि एकदा तुमचा जोडीदार दुःखी झाला की मग
1: दुखावला
0: की मग ते संबंध तुमचे बिघडतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या संभाषणामध्ये पाचास एक असा रेशो असला पाहिजे. कशाचा, तर पाच वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर एकदा तुम्ही निगेटिव्ह बोललात तर चालेल.
1: अच्छा.
0: म्हणून तुम्ही पाच वेळेला पॉझिटिव्ह बोला, तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा, अप्रिशिएट करा. ते जे चांगलं करतात त्याचं अप्रिसिएशन करण्याची आपल्याकडे खूप पद्धत नाहीये की हा खरंच बाबा हे तू खूप छान केलं, ह्याचा असा फायदा झाला,
1: हे केलं म्हणून मला फायदा झाला
0: किंवा मला खूप बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. अशा प्रकारचे संवाद करण्याची आपल्याकडे पद्धत तशी नाहीये, पण ती आणली पाहिजे, केली पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, तसं आपल्याला काही मनाची समस्या आली किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये समस्या आली तर आपण काउन्सिलरकडे जावं, हा एक भाग आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरला एखादं टॉनिक मागून घेतो ना. तसं जरी तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी पती पत्नीचे, तरी सुद्धा आणखी त्याला कसं चांगलं करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही काउन्सिलरकडे एक टॉनिक म्हणून जायला काही हरकत नाही.
1: म्हणजे समुपदेशन हे आपल्याला मदतच करेल,
0: अर्थात खूप जास्त मदत करेल.
1: मॅडम आत्ताच तुम्ही काउन्सिलर अर्थात समुपदेशक याच्या भूमिकेबद्दल बरीच माहिती सांगितलीत, तर एकमेकांची मतं ही वेगळी असू शकतात, अशा वेळेला समुपदेशकाची भूमिका काय असते किंवा समुपदेशन गरजेचं आहे का.
0: समुपदेशन गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा कुठला वाद होतो, म्हणजे वाद हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टींसाठी समुपदेशन असतं, पण आपण आता पती पत्नी संबंधाबद्दल बोलतोय म्हणून मी पती पत्नी मधला वाद असं म्हणते. तर वाद दोन्ही म्हणजे मतभिन्नता होते आणि दोघही आपापल्या जागी बरोबर असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बायको दुःखी झाली आणि नवऱ्याने पहिल्या प्रकारचा संवाद केला की तू का गेलं नाही मग वेळेवर, तुला काय होतं, तुझी हीच पद्धत आहे वगैरे, तर तसा तो त्याच्या जागी बरोबरच आहे ना, चूक नाहीये, तो तिचं चुकलेलंच आहे,
1: पण ते फक्त सांगायची पद्धत
0: वेगळी आहे. ती जी पद्धत आहे ती तुम्हाला समुपदेशक शिकवतो.
1: अच्छा.
0: किंवा समुपदेशक हा तुमच्या त्रयस्थाच्या भूमिकेतून तुमच्या दोन्ही मतांकडे पाहतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तो कुठेही त्याचा कुठलाही पूर्वग्रह नसतो किंवा ही बाई आहे ना ही नेहमीच ऑफिसमध्ये उशिरा जाते किंवा घरातली कामं सुद्धा हिला करायची सवयच नाहीये वेळेवरती, अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह समुपदेशकाच्या मनात नसतो. आणि तुम्ही ह्यात आणखी एक महत्वाची सगळ्यात गोष्ट की समुपदेशकाला गोपनीयतेचं खूप जास्ती बंधन आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे आज तुम्ही मला एखादी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मी ती दुसऱ्या कुणालाही सांगणं ही इथिक्सच्या अगेन्स्ट आहे, त्यामुळे तुम्हाला ती तुमची गोपनीयता ही पाळली जातेच.
1: समुपदेशक आणि आपण या दोघांमध्येच
0: असते ती आणि मग तो समुपदेशक तुम्हाला त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगतो की कसं तू
1: प्रश्न कसा
0: सोडवायचा. एक जनरली आपल्याला असं दिसतं की समुपदेशक म्हणजे सल्लागार अशी असं एक सर्वसाधारणपणे मत असतं, तर सल्लागार नाही, समुपदेशक कोणताही सल्ला देत नाही, तो तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन
1: वागण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा
0: सांगायची पद्धत बदलायला शिकवतो किंवा दुसऱ्याच्या भूमिकेत जायला

0: शिकवतो की जेव्हा कुठल्याही प्रकारचे संबंध येतात ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण जे एम्पथी किंवा सहवेदना म्हणतो आपण समवेदना किंवा सहवेदना तर ती फार महत्वाची आहे की वॉक अ माइल इन अदर शूज म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जाऊन तुमच्या भूमिकेत जाऊन मी बघायचंय की काय तुम्हाला वाटत असेल म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो तिला की बाबा तुला तुझी हीच सवय मला हेच आवडत नाही तुझं आणि तू नेहमी सगळे कामं टाळाटाळ करते उशीर करते तेव्हा तिला काय वाटेल हे जर त्या नवऱ्याला समजलं तर तो या पद्धतीने बोलणार नाही तर ही एम्पथी आहे की तिच्या भूमिकेत जाऊन तिचं काय आहे व तिला घरातलं पण पाहावं लागतं भाजी आणावी लागते आईवडिलांचं पाहावं लागतं मग तिला उशीर होणार आहे तर तो उशीर कसा कमी करता येईल यासाठी मी काय करू शकतो या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणता येईल आपल्याला एम्पथी आणि स्वीकारार्हता ऍक्सेप्टन्स जी परिस्थिती आहे जी व्यक्ती आहे तिला एकदा आपल्याला ऍक्सेप्ट करणं हे पण खूप गरजेचं असतं.
1: मॅडम तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये समुपदेशनाचं सुद्धा महत्व खूप छान पैकी आम्हाला समजावून सांगितलं तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल.
0: मला असं वाटतं की आपल्या आपण असं म्हणतो की आपल्याकडे जे संयुक्त कुटुंब पद्धती आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धती ती लोप पावत चालली आहे पण ती अजून लोप पावली नाहीये त्या मार्गावर आहे आणि तिचं स्वरूप बदललेलं आहे आणि इतकंही काही वाईट परिस्थिती अजून आलेली नाही आपण अजून तिला थांबवू शकतो आणि त्या थांबवण्यासाठी आपण काही काही छोट्या छोट्या छान गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक कुटुंबामध्ये म्हणजे ते एकत्र असो की विभक्त की काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्र करा म्हणजे एकत्र एखादा पदार्थ तयार करा रोजचं पाटपाणी तुम्ही एकत्र घ्या जेवायला बसताना मागचं आवरण तुम्ही एकत्रपणे करा 15 मिनिटं रोज रात्री सगळ्यांनी मिळून फिरायला जा दर महिन्यात एखादा सिनेमा एकत्र घरी बसून पहा म्हणजे कोणती तरी एखादी असा उपक्रम एकत्र बैठे खेळ करणं किंवा एकत्र कोडी सोडवणं शब्दांची अंताक्षरी करणं पेपरचं एडिटोरियल वाचणं दररोज
1: एकमेकांचे अनुभव शेअर
0: करणं हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरी माझं मूल्य शिक्षण किंवा माझं एकंदर विचारांची बैठक ही आमच्या घरी आमच्या डायनिंग टेबलवर तयार झाली कारण आम्ही रात्री सोबत जेवायचो तेव्हा आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करायचो आमचे वडीलही आम्हाला सांगायचे आज दिवसभरात काय घडलं मग कॉलेजमध्ये काय घडलं कसा प्रसंग आला तो त्यांनी कसा हँडल केला आईला काय प्रसंग आले दिवसभरात ते तिने कसे हँडल
1: अडचणींना कशा सामोरे
0: गेले ह्यातून आमचं खरं तर शिक्षण झालेलं आहे. तर हे सोबत जेवणं हा एक मोठा भाग आहे आणि तो सर्वांनी जरी तेवढा जरी केला आणि त्या काळात ते मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून देवायचे एवढं जरी केलं ना तरी पण एक खूप छान संबंध प्रस्थापित होऊ शकतात आणि असे काही कुटुंबाचे नियम सुद्धा तयार करतात की बाबा आणि ते असं कुठेतरी लावणं एक त्याचं पोस्टर करून की सगळ्यांचा आदर केला पाहिजे किंवा कामांची वाटणी केली पाहिजे किंवा प्रत्येकाची प्रायव्हसी जपली पाहिजे किंवा याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की समस्या तुमच्या मध्ये कुठे वाद निर्माण होत असतील एखादा प्रश्न निर्माण होत असेल तर तो चिघळू देऊ नका तो ताबडतोब सोडवा बोला एकमेकांशी आणि ताबडतोब सोडवून द्या त्याला मोठं रूप देऊ नका किंवा एकमेकांचं कौतुक करूया असाही एक नियम करू शकतो. परंपरा जपू बदल स्वीकारू परंपरा जपायच्या म्हणजे तरुण पिढीने जपायच्या आणि बदल हे पुढच्या पिढीने ज्येष्ठांच्या पिढीने
1: स्वीकारायचे
0: किंवा आनंदाचे क्षण साजरे करू किंवा आपणची भावना ठेवू आपण आणि आपलं ह्या शब्दात इतकी जादू आहे असं मला वाटतं की तुम्ही समजा माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ना मागे एक छान झाड लावलेलं आहे आता ते तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे काय घर तुमचं नाही झालं पण तुम्हाला एक असं एक फील येतो की
1: मला आपलं
0: म्हटलं मी ह्यांच्या घरातली एक सदस्य आहे हा जो फील आहे ही जी एक भावना आहे जाणीव निर्माण होते ती फार महत्वाची. तर हे दोन आपण आणि आपलं हे जादुई शब्द आहेत असं माझं मत आहे
1: ते जास्तीत जास्त कुटुंबामध्ये
0: वापरले गेले पाहिजे. हे माझं आहे हे तिचं आहे तुझे आई वडील आले असं नाही.
1: अच्छा
0: हा तुझे आई वडील आले असं नाही ही तुमची सून आहे असं नाही ही तिचं जे काय नाव असेल समजा एक्स नाव असेल जसं मानसी ही आमची मानसी ही माझ्या आईची सून आहे किंवा असं न म्हणता ही मानसी ही आमची मानसी
1: हा असं म्हटलं
0: तर त्यातनं खूप फरक पडतो. अनेक गोष्टींमध्ये हे आपल्याला वापरता येतं. शेवटी मी असं म्हणेन की आपली जी भारतीय संस्कृती आहे तर त्यामध्ये आपण आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच लिहिलेलं आहे वसुधैव कुटुंबकम आणि वसुधैव कुटुंबकम हे मानणारीच आपली संस्कृती आहे त्यामुळे बदलत्या रूपात आपली कुटुंब आणि आपली कुटुंब पद्धती

0: सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण कुटुंब हा समाजाचा गाभा आहे. नमस्कार.
1: कुमुद गोरे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि कुटुंब या विषयावर आपल्या श्रोते मैत्रिणींशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: मीही आकाशवाणीची आणि आपल्या सर्व मैत्रिणींची खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर. मैत्रिणींनो, बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात. मात्र आपण जर घरी तयार केलेली प्रोटीन पावडर आपल्या घरातल्यांसाठी बनवली तर ती स्वस्त आणि मस्त तर असतेच. शिवाय ती घरच्या घरी बनवलेली असेल आणि त्यात आपल्या माणसांसाठी बनवलेली असल्याचा चिमूटभर स्वाद अधिक असेल. आणि त्यामुळे आपल्या माणसांना आपण जर ती रोज एक चमचा दिली तर सर्वच छोट्या मोठ्या आजारांना सोडचिठ्ठी मिळेल. तर बघा या प्रोटीन पावडरची जादू. मैत्रिणींनो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे एक वाटी, एक वाटी छान स्वच्छ फुटाणे, एक वाटी मखाने, थोड्या थोड्या प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता, सूर्यफूल, कलिंगड, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया, जवस, ओट्स प्रत्येकी 2 चमचे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खारीक पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी खडीसाखर. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल साहित्य तर खूपच जास्त आहे. अहो, पण यापासून जी प्रोटीन पावडर बनणार आहे त्यातून कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. कोणत्याही आजारात किंवा आजार नसलेल्या माणसाला एक उत्तम प्रोटीन आहे ते. तर प्रथम मंद गॅसवर शेंगादाणे, फुटाणे, मखाने छान खरपूस भाजून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे तुकडे मंद गॅसवर भाजून घ्या. तेल, तूप याचा अजिबात वापर करू नका. त्यानंतर सर्व प्रकारच्या बिया, जवस, ओट्स आणि खसखस थोडीशी भाजून घ्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्या. त्यात थोडी खारीक पावडर आणि वेलची पावडर घाला. झाली तुमची प्रोटीन बॉटल तयार. बाजारात अतिशय महाग मिळत असलेली प्रोटीन पावडर घरच्या घरी स्वस्तात आणि आरोग्यदायी नक्कीच असेल. ही पावडर वर्षभर टिकते. चला, आपल्या घरातल्या आवडत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी प्रोटीन पावडर घरातल्या सर्वांची सर्व आजार सुटका करण्यासाठी नक्कीच मदत करेल. मैत्रिणींनो, आता ऐकूया आठवणीतील गाव भीमाशंकर. लेखन स्नेहल कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल कुलकर्णीचा आपणा सर्वांना नमस्कार. आज सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते. एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या. त्यामुळं वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराच्या जाहिराती येणं सुरू झालं होतं. प्रत्येक जाहिरातीचा उद्देश हाच होता, तुमच्या मुलांच्या सुट्ट्या आमच्या शिबिरात प्रवेश घेतला तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांची निर्मिती क्षमता वाढून त्यातून त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती वाचताना माझ्या मनात विचार आला, आपल्या शालेय जीवनात आपण कुठल्याही शिबिरात प्रवेश न घेता आपल्या सगळ्या सुट्ट्या किती आनंददायी होत्या. अशा विचारानं माझं मन नकळतपणे माझ्या बालपणाच्या आठवणीत त्या आठवणींच्या गावात जाऊन पोहोचलं. सज्ज सारे रसिक आहे, क्षण आले अमृताचे, आकाशवाणीचा मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. रसिक श्रोत्यांना कळतील भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या आठवणीतील गावाचे. माझ्या शालेय जीवनातील सुट्टीतील दरवर्षीचे 2 महिने आणि दिवाळीतील 8 दिवस माझ्या आजोळी भीमाशंकर येथे अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सानिध्यात आजोळच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात गेल्यामुळे त्या दिवसांना

मी आठवणींनी मंतरलेले दिवस असं म्हणते. सुट्टी सुरू होणार म्हणजे सुरेश मामा येऊन आम्हाला भीमाशंकरला घेऊन जाणार हे ठरलेलं असायचं. परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसांनी मी व माझी लहान बहीण स्मिता मामा बरोबर आजोळी जाण्यासाठी सकाळी लवकर उठून एसटीनं प्रवासाला निघत असू. माझं आजोळ पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. माझ्या लहानपणी तिथपर्यंत जाण्यासाठी मंचरपासून लाल मातीचा रस्ता होता. 1975 ते 1990 काळात तिथे येणाऱ्या एसटीची संख्या खूपच कमी होती. एसटीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील लाल मातीचा दुराळा पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उडत असे. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचा घाटाचा रस्ता, मधून मधून रस्त्यात दिसणाऱ्या ओळखीच्या खुणा, तसंच रस्त्याच्या बाजूनं लाकडाचा भारा डोक्यावर घेऊन भरभर पावलं उचलत चाललेल्या कष्टकरी महिला, प्रवासात मामाबरोबरच्या गप्पा, अशा सगळ्या गोष्टींचा प्रवासात अनुभव आणि आनंद घेत आम्ही संध्याकाळपर्यंत भीमाशंकरला पोहोचायचो. मामाच्या घरी पोहोचलो की आजी लगबगीनं पोळीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून पायावर पाणी घालत असे. त्या क्षणी प्रवासाचा पूर्ण क्षीण निघून जाईल. मैत्रिणींनो, हा एक सांस्कृतिक वारसाच म्हणता येईल. आजी आपलं प्रेमानं स्वागत करत असे. अशा प्रकारे प्रवासातून दमून भागून येऊन जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाट बघत केव्हा झोप लागायची ते कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे जात्याच्या आवाजानं मला जाग येत असे. आजी आणि मामीचं जात्यावरच्या ओव्यागात दळण दळणं सुरू असायचं. त्या ओव्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. पहिल्या

माझ्या ग अंगणात तरे तरेची पाखर, ओळखू येईना त्या मामाची लेकर. आजीचं दळण सुरू असताना पहाटे 5 वाजता मंदिरातील काकड आरती सुरू होऊन घंटेचा आवाज यायला सुरुवात झाली की त्या आवाजानं आम्ही सर्वजण झोपेतनं उठून बसायचो. आजी आम्हाला सगळ्यांना दात घासण्यासाठी राखुंडी द्यायची. आम्ही तोंड धुऊन येईपर्यंत मामीने चूल सारवून त्यावर दूध गरम करायला ठेवलेलं असायचं. त्यानंतर तिची अंगणात सडा रांगोळीची तयारी चालत असे. आम्हाला दूध देऊन दोन्ही मामींचं सकाळचं काम सुरू होत असे. त्यानंतर सर्वजण मिळून सकाळच्या नाश्त्यावर ताव मारत असतानाच बंडा मामाची हाक कानावर यायची, चला लवकर लवकर आपण सगळ्यांनी मिळून पाणी भरायचं आहे, हंडा कळशी घेऊन लवकर विहिरीजवळ या. मामाच्या घरासमोर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्या विहिरीला मोक्षकुंड म्हणतात. सुट्टीत घरात खूप जण असल्यानं वापरण्यासाठी जास्त पाणी लागायचं, त्यामुळं आम्ही सगळे मिळून पाणी भरण्यासाठी मदत करायचो. मामाच्या घरापासून मोक्षकुंडापर्यंत आम्ही 6 ते 7 जण 5-5 फुटाच्या अंतरावर उभं राहायचो. बंडा मामा कुंडात दोरबादली सोडून रहाटानं पाणी शेंदून काढून हंडा कळशी भरून द्यायचा. आम्ही एकमेकांकडे हंडा कळशी देत 3 ते 4 मोठे ड्रम भरून पाणी भरायचो. आमची लहान भावंडं छोट्या कळशा घेऊन आमच्या मागे पुढे करत असायची. पाणी भरताना डोक्यावर कळशी घेताना पाणी अंगावर सांडायचं, त्यामुळं आम्ही सगळेच थोडं थोडं ओलं व्हायचो. उन्हाळा असल्यामुळे पाणी अंगावर पडलं की आम्हाला खूप मजा यायची. एकमेकांशी गप्पा मारत, हसत खेळत, मजा करत पाणी कधी भरून व्हायचं हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आजी सांगायची, चुलीवरच्या मोठ्या भांड्यात पाणी तापवून ठेवलं आहे, लवकर आंघोळ करून मंदिरात दर्शनाला जा. आम्ही एक एक करून सगळेच लवकर आवरून तयार झाल्यानंतर एक लोटाभर पाणी बेलफूल घेऊन सगळी भावंड मंदिरात दर्शनाला जायचो. मामाचं घर मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही मोक्षकुंडाजवळच्या 10 ते 12 पायऱ्या उतरत असताना

मोक्षकुंडातील कासव बघत मजा करत मंदिरात पोहोचायचो. भीमाशंकर मंदिराचं वर्णन करून सांगताना मी असं सांगेल, भीमाशंकराच्या मंदिराला आहे काळ्या पाषाणाची कोरीव कारागिरी. काळ्या पाषाणाची कोरीव नक्षी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारी. श्री गजानन श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे प्रवेशद्वारा शेजारी. मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजा समवेत स्वामी शंकराचं वास्तव्य आहे भू कैलासावरी. चिमाजी अप्पांची भव्य घंट आहे मंदिरा शेजारी. भीमाशंकराची कृपा आहे साऱ्या भाविक भक्तांवरी. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर समोरच काळ्या पाषाणाच्या छोट्या चौथऱ्यावर शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना आधी नंदीला नमस्कार करायचा, त्यानंतर गणपती आणि दत्ताचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करायचा. शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर बेलफूल वाहून परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मन भक्तिभावानं भरून येईल. भीमाशंकर भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांमधील सहावं ज्योतिर्लिंग. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य मनमोहक असं अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे चिमुकलं एक गाव. माझ्या आजोळचं आहे भीमाशंकर हे नाव. भीमाशंकराच्या भाळी लाल मातीचा टिळा, सखी पार्वतीला शोभे रान फुलांची माळा. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे. 13व्या शतकातील अतिशय पुरातन अशा सुबक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिराचं सुंदर कोरीव काम, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल तसंच शेकरू अभयारण्य यासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भीमाशंकरावर आहे निसर्गाची मेहर नजर. तयस्थळे नांदे गिरिजा समवेत स्वामी शंकर. पौराणिक कथेनुसार या स्थानावर जेव्हा भगवान शिवानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून जो घाम वाहिला त्यातून भीमा नदी उगम पावली, म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर नाव पडलं. शंकर आणि पार्वती हे दोघंही एकत्र लिंग रूपात अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीनं हे रूप धारण केलं होतं. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिनी आणि शाकिनी त्रिपुरासुराशिवाय त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. भगवान शिवानं त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भीमाशंकर तीर्थक्षेत्राला डाकिन्याम भीमशंकरम म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 18व्या शतकात श्री नाना फडणवीस यांनी या मंदिराचा सभामंडप आणि शिखर जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ सर्व तीर्थ व मोक्षकुंडा अशी दोन कुंड आहेत. पावसाळ्यात ही दोन्ही कुंड पूर्ण भरतात. भीमाशंकर शिवमंदिरासमोरच आदि गुरु श्री गोरक्षनाथ यांचा मठ आहे. मठातील गुरु गोरक्षनाथ यांची छोटी मूर्ती अतिशय लोभस आणि देखणी आहे. इथे अनादि कालापासून अखंड धुनी चालू आहे. अनेक तपस्वींनी भीमाशंकराच्या पुण्यभूमीत येऊन आराधना केल्याचा इतिहास आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वजण जाता जाता उषा मामीकडे जायचो आणि तिच्या घरात असलेल्या झोपाळ्यावर बसून मोठे मोठे झोके घेऊन झोका खेळण्याचा मनमुराद आनंद लुटायचो. खेळून थोडस खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी आलो की मामा बरोबर त्याला मदत करायचो. त्या काळी मामाच्या घराच्या एका छोट्या खोलीमध्ये माझा धाकटा मामा पोस्ट ऑफिसचं काम चालवायचा. तेव्हा सकाळी 11 वाजताच्या एसटीनं पोस्टाची थैली यायची. थैली आणण्यासाठी आम्ही मामा बरोबर बस स्टँड वर जायचो. घरी आल्यानंतर मामा थैली उघडून त्यातील सर्व पत्र काढून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वाटप करायचा. त्यामधील एक पत्र डॉक्टर रेने बोर्जिस यांचं असायचं. ते पत्र घेऊन मामा एमटीडीसीच्या विश्रामगृहाकडे जायचा. आम्ही पण डॉक्टर रेने बोर्जिस यांना भेटायला मिळावे म्हणून जायचो. मला त्यांना भेटायला आवडत असे. त्यांना पत्र दिल्यानंतर आम्हाला बघून त्या आमच्याशी छान संवाद साधायच्या. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी भीमाशंकर अभयारण्यातील शेकरू ह्या वृक्षखारीच्या प्रजातीवर संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचं मानचिन्ह आहे. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी शेकरूच्या आहार प्रणालीवर पीएचडी संशोधन केले आहे. त्यांच्या तिथल्या जंगलातील वास्तव्याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटायचं. एमटीडीसीहून पत्र देऊन घरी आल्यानंतर राजूदादा त्यांच्याकडे असलेली बच्चे कंपनी जंगलात भटकंतीसाठी घेऊन तयारच असायचा. आम्ही पण आजी मामीला सांगून निघायचो. निघताना आजी सांगायची, येताना तमालपत्र फुलं निरगुडीची पानं घेऊन या. आम्ही सगळी वानरसेना अगदी उत्साहानं जंगलात जाण्यासाठी छोट्या पायवाट्याने जाताना जंगलवाटेची लाल माती भर उन्हात जंगलातील भरगच्च झाडी

असलेली शीतल छाया, तिथल्या वातावरणामुळे हवेतील गारवा याचा अनुभव घेत, एकमेकांशी गप्पा मारत, लहान भावंडांकडे लक्ष देत, जंगलाच्या पायवाटेने चालण्याचा आनंद अनुभवताना मामा तमालपत्र आणि निरगुडीच्या झाडाजवळ जाऊन आम्हाला हाक मारायचा आणि आम्हाला त्या झाडाची पानं तोडायला सांगायचा. त्यामुळे आम्हाला तमालपत्राचं झाड, निरगुडीचं झाड कसं असतं, त्याच्या पानांचा आकार कसा असतो याची माहिती मिळायची. पुढे जाताना साक्षी विनायकाचं मंदिर आलं की आम्ही दर्शन घेऊन तिथंच आजूबाजूचा निसर्ग बघत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो. तिथं जवळच पाण्याचा झरा असल्यामुळे आम्ही सर्वजण पाण्यात खेळायचा आनंद लुटायचो. साक्षी विनायकाचं रूप मनात साठवत निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत आम्ही परतीच्या वाटेला लागायचो. घरी आल्यानंतर जेवण झालं की मामीला थोडी मदत करायची. आजीशी गप्पा मारताना मधूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवायचं. पत्ते, अंपल चंपल यासारखे बैठे खेळ खेळायचे. थोडं ऊन उतरलं की 4 वाजेनंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे जमून डबा आईसपेस, विट्टी दांडू, अंधळी कोशिंबीर, लपाछपी यासारखे खेळ खेळायचो. खेळताना संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. संध्याकाळचे 6:30 की अप्पा मामाची हाक ऐकू यायची, चला मुलांनो हातपाय धुवून या, आरतीची वेळ झाली. हे ऐकलं की आम्ही भानावर यायचो. मंदिराच्या शेजारील सर्व तीर्थाच्या पायरीजवळ जाऊन पाय धुवून आम्ही सर्वजण मंदिरात प्रवेश करायचो. तोपर्यंत अप्पा मामानं आरतीची सर्व तयारी केलेली असायची.

मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक आरतीसाठी येत असत. सगळे मिळून खड्या आवाजात आरतीची सुरुवात करत असत. घंटानादाच्या सुरात आरतीचे सूर मिसळून शिवमंदिराचा गाभारा अत्यंत भक्तिमय वातावरणानं उजळून जायचा. आरतीनंतर बाळूमामाच्या खड्या आवाजातील मंत्रपुष्पांजली ऐकताना मंदिरातील प्रत्येक भाविकाचं मन भक्तिरसानं भारून जायचं. मंत्रपुष्पांजलीनंतर सामुदायिक श्लोक पठणानं आरतीची सांगता व्हायची. मंदिरातील आरतीच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेच्या शक्तीचं महत्व कायमस्वरूपी माझ्या मनावर बिंबवलं गेलं. आरतीनंतर आम्ही सर्वजण घरी येईपर्यंत मामीचा स्वयंपाक तयार असायचा. आम्ही आलो की मामा म्हणायचा, चला आता आपण सगळे आणि उषामामीकडील सगळे पाहुणे मिळून मोक्षकुंडाजवळील मोठ्या ओट्यावर अंगतपंगत करणार आहोत. तुम्ही सगळे मिळून एक एक वस्तू घेऊन तिथे चला. हे ऐकलं की आम्हाला सगळ्या भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या उत्साहात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नेण्यासाठी मदत करायचो. सगळेजण तिथे आले की आम्ही गोल करून अंगतपंगत करायचो. सगळ्यांबरोबर एकत्र गप्पा मारत जेवण्याचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा असे. जेवण झाल्यानंतर आवरून आम्ही सगळेजण मिळून गाण्याच्या भेंड्या खेळताना रंगून जायचो. रात्रीची निरव शांतता, चंद्राची शीतल छाया, शेजारी असलेले परमेश्वराचे सानिध्य, आमचे सगळ्यांचे एकमेकांमध्ये मिसळलेले सूर, ह्या सगळ्या जाणीवेमुळं मला आपण स्वप्नांच्या गावात आहोत का असे क्षणोक्षणी वाटून मन आनंदानं भरवून जायचं. ह्या अनुभवातून मी असं सांगेन, जिंदगी की हर सुबह कुछ शर्ते लेकर आती है, जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है. आम्ही सगळे मिळून आजूबाजूला असलेल्या निसर्गस्थळांचा आनंद घ्यायचो. नागफणी पॉइंटला जायचं ठरलं की तिथं जाताना लहान पायवाट, चढाईचा रस्ता, डोंगरावर चढाई करून जाण्याचा अनुभव विलक्षण असे. आम्ही सर्वजण चढत असताना एकमेकांचे हात हातात धरून वर चढून जायचो. नागाच्या फणीसारखा डोंगराचा आकार दिसत असल्यामुळे त्याला नागफणी पॉइंट असं नाव दिलं आहे. तिथे चढाई करून जाण्यासाठी आणि उतरून खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि अतिशय सावकाश आणि शांततेने ती चढाई प्रत्येकाला उतरावी लागते. हनुमान तळ ह्या ठिकाणी जाण्याचं ठरलं की आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद व्हायचा. कारण तिथे जाऊन सुट्टीमध्ये वनभोजनाचा बेत कायम ठरलेला असायचा. मामी सकाळी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून सगळं साहित्य घेत असे. नंतर आम्ही सर्वजण मिळून सकाळी 9 पर्यंत हनुमान तळ इथं जाण्यासाठी निघायचो. प्रत्येकाच्या हातात सामानाची पिशवी असे. तिथं पोहोचल्यानंतर स्वयंपाकाचं सर्व सामान काढून घेत नंतर मामानं तळ्याजवळील पिण्याचं पाणी बादलीने शेंदून काढून दिलं की त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. तोपर्यंत आम्ही सर्व वानरसेना हनुमान तळ्याजवळील मारुतीचं दर्शन घ्यायचो. अंजनी मातेनं तेथील एका उंच दगडावर बसून तप केलेला आहे अशी त्या स्थळाची आख्यायिका आहे. आजूबाजूला असलेली उंच वृक्षराजी, मोठे मोठे दगड, मध्यभागी मोठं चौकोनी आकाराचं तळ, तळ्याच्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग

हनुमान तळ्याच्या परिसरात या सगळ्या गोष्टींमुळे खूप थंडावा जाणवतो. आम्ही सर्वजण तिथं आजूबाजूला फिरत निसर्गाशी एकरूप होऊन जायचो. मामीचा स्वयंपाक तयार झाला की त्यांची सगळ्यांची हाक आमच्या कानावर यायची. तिथल्या मोकळ्या वातावरणामुळं आणि स्वयंपाकाच्या पदार्थांच्या घमघमाटामुळं आम्हाला खूप भूक लागलेली असायची. त्यामुळे जेवताना सगळेच दोन घास जास्तच खायचे. मामी अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढायची. या वनभोजनाचा आनंद आणि जेवणाची चव संध्याकाळपर्यंत जिभेवर रेंगाळत राहायची. असंच एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भीमाशंकरला असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पूजा झाल्यानंतर रवींद्र महाजनी मामाबरोबर घरी आले. मामाने आमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी दोघांनी आमच्याशी खूप छान संवाद साधला. मला आठवतं रवींद्र महाजनी म्हणाले, तुम्हाला इतक्या पवित्र ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं ही खूपच छान गोष्ट आहे. मला इथे फारच आवडलं. नंतर थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन ते मुंबईच्या दिशेनं निघून गेले. माझ्या आजीचं आम्हा नातवंडावर असलेलं निर्व्याज प्रेम, मामा मामी मावशी आई यांची प्रेमळ शिस्त आणि संस्कार यामुळं बालपण अधिकच समृद्ध होत गेलं. आजोळच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडे, बालपणी आम्ही गिरविले तिथे संस्काराचे धडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला की सुट्टी संपल्याची जाणीव मनाला होत असे. सुट्टीतील सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न भीमाशंकराला नक्कीच कळत असणार. जसं वारीला चाललेल्या वारकऱ्याला पाहून कवयित्री बहिणाबाई निसर्गाला उद्देशून म्हणतात, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे काना मंदी. मी स्वतःला माझ्या आठवणीतील गावाच्या दिंडीतील वारकरी समजते. वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते तशी मला भीमाशंकराच्या भेटीची ओढ कायमच असते. भीमाशंकराच्या आठवानं मन बहरू न येई, देवा तुझ्या भेटीसाठी मन माझं धाव घेई.

आठवणीतील गाव भीमाशंकर आपण ऐकलं. लेखन केलं होतं स्नेहल कुलकर्णी यांनी. बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:05 झाली आहे. द गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुंदरा सातारकर या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं गीत. संगीत विश्वनाथ मोरे यांचं आहे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया माहेरची माणसं या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया घरकुल या चित्रपटातलं अरुण सरनाईक.

सुखाची सावली या चित्रपटातले लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत दत्ता डावझेकर यांचं आहे.

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या सोप्या छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत प्रभाकर जोग यांचं आहे.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आता सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना। संयुक्त अरब अमिरातीत झालेलं पारंपरिक स्वागत। आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.77 रुपये तर डिझेलचा दर 90.67 रुपये झाला आहे। मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे दिल्लीत आता सीएनजी प्रतिकिलो 79.09 रुपये दराने उपलब्ध होईल। मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे। नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे। परिषदेत सुधारणा न केल्यास संस्था म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर मर्यादा येतील असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले। या संस्थेची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं जग अधिक विस्तारलेलं परस्परांशी जोडलेलं गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय

0: आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही, असंही जयशंकर यावेळी म्हणाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. अराघची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले, OMR पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील, असं त्यांनी सांगितलं.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असं प्रधान यांनी सांगितलं. सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराज सिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनाने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा प्रसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉ आनंद नाडकर्णी यांनी 1980 MBBSची पदवी घेतली. त्यानंतर 1984 मानसोपचार शास्त्रामध्ये MD ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण

किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपत्ती कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामाकची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कन इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता 1:40 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक 888 कोटींचा पीक विमा मंजूर. जिल्ह्यात महिनाभरात 36 बालविवाह रोखले आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1680 प्रकरणं निकाली.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग कोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2025-26 या खरीप हंगामामध्ये नांदेड जिल्ह्याला 888.67 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातली सर्व 93 महसूल मंडळं विम्यासाठी पात्र ठरली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 502 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. अजूनही 13 महसूल मंडळात नुकसान भरपाई निश्चिती प्रक्रिया केली जात आहे. जिल्ह्यात 4,44,879 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे. नांदेड शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं सुरू आहेत. ही कामं 31 मे पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचू नये आणि नैसर्गिक नाल्यातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नालेसफाई केली जात आहे. शहरात ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचतं अशा ब्लॅक स्पॉट्सवर विशेष लक्ष देऊन तिथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नांदेड जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 12 एप्रिल ते 13 मे या कालावधीत जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात यश मिळालं. जिल्ह्यातील विविध भागातून प्राप्त

0: केलेल्या तक्रारीवर तातडीनं कारवाई करत प्रशासनानं हे बालविवाह रोखले. यामध्ये 1098 या राष्ट्रीय आपत्कालीन बाल सुरक्षा हेल्पलाईनची भूमिका महत्वपूर्ण ठरली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. या लोक अदालतीमध्ये 1680 प्रकरणं निकाली काढून 7,68,00,000 रुपयांची तडजोड करण्यात आली. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार इसापूर धरणातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं. 11 मे अखेरपर्यंत 12 दशलक्ष घनमीटर पैकी 6.81 दशलक्ष घनमीटर पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आलं असल्याची माहिती सिंचन विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं. जिल्ह्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागानं 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 65,674 दस्तांची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील 18 सहदुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या या दस्त नोंदणीच्या माध्यमातून राज्य शासनाला 221,43,00,000 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत नांदेडमध्ये स्वगणना करण्यात आली. महापौर कविता मुळे आणि महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवून शहरात स्वगणना मोहिमेचं उद्घाटन केलं. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनीही स्वतःची माहिती नोंदवून या मोहिमेत सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्याचा 10वीचा निकाल 83.62% तर 12वीचा निकाल 77.70% इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही अत्तांचे निकाल घसरले आहेत. 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मराठवाड्यात आगामी काळात एल निनोचा संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाची 379 कामं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 177 कामं पूर्ण झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड इथल्या पोलीस मुख्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत नांदेड इथल्या श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात सावे यांच्या हस्ते अत्याधुनिक MRI मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. या सुविधेमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयात न जाता शासकीय रुग्णालयातच उच्च दर्जाची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. आगामी खरीप हंगामात सर्वांनी समन्वय ठेवून हवामान आधारित परिस्थिती लक्षात घेता शेतकरी हिताला प्राधान्य द्यावं, शेतकऱ्यांना पाणी वीज खतांचा मुबलक साठा उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याचे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर आणि बिलोली शाखेच्या नवीन वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं. भोकर इथं राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण झालं. मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळालं तरच सहकार चळवळ पुढे जाईल असं ते म्हणाले. नांदेड शहरातील देगलूर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ठेकेदारासह महापालिकेचा उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: श्रोतेहो, FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर
3: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 1:45:30 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं गीत ऐकूया.

अपर्णा बिवलकर यांनी गायलेलं अरुण देशपांडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसारित करीत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सूरज का सातवा घोडा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: सूरज का सातवा घोडा हा श्याम बेनेगल यांचा चित्रपट आठवत राहतो तो पटकथेच्या रचना वैशिष्ट्यासाठी. माणिक मुल्ला तीन स्त्रियांच्या कथा आपल्या मित्रांना सांगतोय. जमुनाचं शेजारच्या निष्क्रिय तन्नावर देवदासच्या पारोसारखं प्रेम आहे. तिचं लग्न त्याच्याशी होऊ शकत नाही आणि हुंड्या अभावी तिजवराशी होतं, पण खमकी जमुना नोकराला जवळ करून आपलं सुख मिळवते आणि मुलासह टेचात राहते. तिच्या कथेचा साक्षीदार असतो तिचा दुसरा शाळकरी शेजारी माणिक. श्रीमंत स्वर्गस्थ पित्याची एकुलती एक मुलगी लिली हिच्याशी तन्नाचं लग्न होतं. तेव्हा लिली गर्भवती असते, सुशिक्षित खमकी. तिची माहेरी जाते ती परत न येण्यासाठी. तन्नाचा लंपट बाप महेसर सत्तीचा खून करून लिलीच्या आईकडे लपतो. लिली त्याला सुनावते, आम्हाला कुणा पुरुषाची गरज नाही,

0: आम्ही आपलं रक्षण करायला समर्थ आहोत, चालता हो। यानंतर विधवा जमुना आणि तन्नाची भेट रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर होते। तो वैफल्यग्रस्त तन्नाचा अखेरचा दिवस असतो। तन्नाला गाडीखाली जीव देताना जमुना पाहते। शोक करणाऱ्या जमुनाला लिली पोटाशी धरते। तिसऱ्या कथेतल्या लिलीचं माणिकवर प्रेम आहे, माणिकचं तिच्यावर। तो फक्त काहीतरी काव्यात्मक बोलत राहतो, कृतीशून्य। लग्न तन्नाशी होतं, पण नंतर माणिकच्या आयुष्यात दुसरी मुलगी येते, जशी पारोच्या नंतर देवदासच्या आयुष्यात चंद्रमुखी आली तशी। ती असते सत्ती, जमुना आणि लिलीहून वेगळी। गावातल्या चमन ठाकूर या अपंग माजी सैनिकाला बलुचिस्तानमधल्या लढाईत सापडलेली आणि त्यानं वाढवलेली अनाथ बंजारन मुलगी। जमुना आणि लिली आपल्यावरील अन्यायावर स्वार होतात, धूर्तपणे समाजाच्या आणि काळाच्या नैतिकतेला कप पदार्थ ठरवून आपलं सुख मिळवतात। सत्ती अनाथ जिप्सी मुलगी, पण फटकळ। जमुनाच्या कथेत वाण्याला सुनावताना ती दिसली होतीच, ती आपल्या शिलाचं रक्षण करण्यासाठी जवळ कायम चाकू बाळगते, प्राणपणानं लंपट महेसरशी लढते, तिच्या संपर्कात आलेल्या माणिककडून आधाराची अपेक्षा करते, पण त्याच्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे। ती प्रेमामध्ये जमुना आणि लिलीसारखी धूर्त नाही, प्रेम नितळही असतं ह्यावर विश्वास बसतो तो सत्तीमुळे। अर्थात ते प्रेम स्वीकारण्याची क्षमता पळपुट्या माणिकमध्ये मात्र नाही। चमन सत्तीला विकतो आणि महेसर तिच्यावर बलात्कार करतो। सत्ती माणिककडे आसऱ्यासाठी येते, माणिक भेकडपणे वागण्यापलीकडे काहीच करू शकत नाही। त्याचा मोठा भाऊ तिला चमन आणि महेसरच्या हवाली करतो। दुसऱ्या दिवशी वाण्याला सत्तीचं प्रेत सापडतं। प्रेम या भावनेच्या वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेणाऱ्या तीन कथांची ही गुंफण आहे। या तीनही एकाच परिसरात घडणाऱ्या स्वतंत्र कथा, तरीही आपसात गुंतलेल्या। माणिक मुल्ला कथांचा निवेदक आहे आणि त्या कथांमधलं एक पात्र म्हणूनही तो भेटत राहतो। तशीच या कथेतली पात्र दुसऱ्या कथेमध्येही डुकावत राहतात। एका कथेतले प्रसंग दुसऱ्या कथेचं अंग बनून येतात। शेवटी माणिक कथेमध्ये वास्तव आणि कल्पना यांचा मेळ घातला जातो हे विशद करतो आणि स्वतःच कल्पनेचा मागोवा घ्यायला निघतो। डॉक्टर धर्मवीर भारती यांच्या कथांचं हे अनोखं रचना वैशिष्ट्य बेनेगल यांनी आपल्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडलेलं आहे आणि तोच या चित्रपटातल्या आशयाचा गाभा आहे।
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सूरज का सातवा घोडा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला। या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, दुपारचे 2 वाजले आहेत। आता कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। या कार्यक्रमात भुईमूग उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकूया।
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार। भुईमूग हे आपल्या देशातील प्रमुख तेलबिया पीक असून एकूण जागतिक उत्पादनाच्या 30% भुईमुगाचे उत्पादन आपल्या देशात होते, परंतु आजही आपल्या देशाला खाद्यतेलांच्या आयातीवर 1100 ते 1200 कोटी रुपये दरवर्षी खर्च करावे लागतात। दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येबरोबरच खाद्यतेलांची मागणीही वाढतच आहे। सन 1981 आकडेवारीनुसार भारतात खाद्यतेलांचा दरवर्षी दर माणशी वापर हा फक्त 4.6 किलो इतका होता, तर त्याचवेळी जागतिक खाद्यतेलाचा वापर सरासरी 7 किलो इतका होता। महाराष्ट्र भुईमूग उत्पादनाच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असला तरी सरासरी उत्पादकतेच्या बाबतीत मात्र गुजरात तामिळनाडू यांच्यानंतर 3 आहे। केंद्र शासनाने या गोष्टीचा सखोल अभ्यास करून खाद्यतेल उत्पादनात भारताला स्वयंपूर्ण होण्यासाठी नैसर्गिक साधनांचा विकास करून तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी 1986 टेक्नॉलॉजी मिशन ऑन ऑइल सीड योजनेमार्फत युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले। या योजनेमधून प्रामुख्याने भुईमुगाची उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला गेला। विविध संशोधनावरून तसेच शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून कमी

0: उत्पादन येण्याची कारणे प्रथम शोधून काढली आहेत. भुईमुगाचे कमी उत्पादन येण्याच्या कारणांमध्ये भुईमुगासाठी अयोग्य जमिनीची निवड आणि मशागत, हेक्टरी रोपांची संख्या कमी असणे, सुधारित जातीच्या बियाणांचा अभाव आणि बियाण्यांचा कमी प्रमाणात वापर, खत आणि पाणी यांचं अयोग्य व्यवस्थापन, आंतरमशागतीचा अभाव, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर न करणे आणि रोग किडींचे प्रभावी नियंत्रण केले जात नाही यांचा समावेश आहे. भुईमुगाचे पीक 75 ते 100 सेंटीमीटर पाऊस, भरपूर सूर्यप्रकाश आणि वाढीच्या काळात जास्त तापमान असलेल्या हवामानात चांगले वाढते. त्यासाठी उत्तम निचऱ्याची, खोल वाळू मिश्रित परंतु कॅल्शियमचा पुरवठा करणारी जमीन असावी. जमीन मऊ आणि भुसभुशीत करून घेण्यासाठी निवडलेल्या जमिनीची 1 फूट खोल नांगरट करावी. जमिनीची खोलवर नांगरट केल्यामुळे जमिनीत लपून बसलेल्या किडी आणि रोगांच्या सुप्तावस्था उन्हात तापल्यामुळे नाश पावतात आणि यामुळे पिकाला किडी आणि रोगाचा उपद्रव कमी होतो. भुईमुगाच्या एकूण क्षेत्रापैकी 85% भुईमुग हा खरीप हंगामात तर 15% उन्हाळी हंगामात घेतला जातो. भुईमुग हे पाण्यास अत्यंत संवेदनाक्षम असे पीक आहे. या पिकाला पाणी जास्त अथवा कमी झाल्यास झाडांची वाढ नीट होत नाही, आऱ्या लागत नाहीत आणि परिणामी उत्पन्न घटते. भुईमुगाची लागवड ही वाफे पद्धत, सरीवरंबा आणि रुंद सरीवरंबा पद्धतीने करण्यास थोडा जास्त खर्च येतो, परंतु त्यामुळे अनेक फायदे होतात. पाण्याचा चांगला निचरा होतो, जमिनीत हवा खेळती राहते, शेंगा पोसण्यासाठी जमीन भुसभुशीत राहते. भुईमुग लागवडीसाठी 1.25 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार करून त्यावर 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने पेरणी करावी. खरीप हंगामातील भुईमुगाची पेरणी जूनच्या 2 आठवड्यापासून ते जुलैच्या 1 आठवड्यापर्यंत करावी. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पन्नात घट येते. तर उन्हाळी हंगामातील भुईमुगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यानच करावी. भुईमुगाच्या उपटा वाणांचे बियाणे एकरी 40 किलो या प्रमाणात वापरावे. तसेच निम पसऱ्या आणि पसऱ्या वाणांचे बियाणे एकरी 30 किलो या प्रमाणात वापरावे. मात्र ICGS 76 या वाणाचे बियाणे टपोरे असल्यामुळे एकरी 50 किलो या प्रमाणात वापरावे. पेरणीसाठी उपट्या जातीच्या बियाणाची 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. निम पसऱ्या आणि पसऱ्या वाणांच्या बियाणांची 30 बाय 15 सेंटीमीटर किंवा 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. दुचाडी पाभरीने बियाणे आणि खते योग्य खोलीवर पसरल्यामुळे बियांची उगवण निरोगी आणि जोमदार होते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण भुईमुग उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आणि आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपद या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपद या कार्यक्रमाअंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोन मध्ये म्हणजे स्पंज मध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिस

त्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉज नंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचं जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसू व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर हाड

0: नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टियोपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केले जाते. तसेच व्हिटॅमिन डी, सिरम, कॅल्शियमची तपासणी ही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी, विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टियोपोरोसिसची, त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टियोपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पती युक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनिटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम

0: नमस्कार श्रोतेहो, राज्यस्तरीय परिसर या निसर्गविषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषीपंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी.
1: काय हो मावशी, माशा का बसला आहात डोक्याला हात लावून आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
2: काय सांगाव मॅडम, अव घरून मी बिगी बिगी आले शेताला पाणी द्यायला.
1: बर,
2: मोटर सुरू केली की अव दोनच मिनिटात लाईट गेली की
1: काय सांगता.
2: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय. अव सार पीक सुकायला लागली.
1: खरंच
2: काय करू काय नाही मला काय बी कळन बघा. आता समजायला ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. मॅडम पण तुम्ही कोण म्हणावं.
1: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
2: काय म्हणता.
1: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
2: बरं बरं.
1: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
2: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
1: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
2: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडेल की.
1: खरंच बघा, मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते. ऐका, कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
2: बरं.
1: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे,
2: बघू
1: मी तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे

0: हे ना ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल, वीज निर्माण होईल आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी, अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
1: आता ग बया, म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वणीच्या शेतामध्ये बसविलं ना तसं म्हणता होय.
0: खरंच?
1: आणि वणी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळत या.
0: वा वा वा,
1: म्हणजे कसं बचत भी होती या, असं भी म्हणली बघ मला.
0: 100% खरं आहे बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
1: अव तुम्ही म्हणता तसं मला समज पटत या. अव पण पैशाचं सोन कुठं करता येत आहे.
0: यासाठी की नाही तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते
1: बरोबर,
0: आणि तुम्ही जर अर्ज केला ना तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
1: असं होय? म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का काय.
0: खरंच होईल. आणि बघा, शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
1: काय म्हणता वा,
0: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
1: बरं बरं बरं,
0: बघा बरं किती छान आहे का नाही. आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.
1: असं होय? म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकटची वीज भेटायली होय की नाही.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे ही समजी गोष्ट की नाही माझ्या धन्याला सांगते बरं का.
0: कसं
1: ते अर्ज बी करतील की.
0: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी.
1: अहो 100%. म्हणजे कसं आहे मला बचतच बचत पाहिजे की नाही.
0: चला निघते आता मी.
1: म्हणजे ह्या कृषी पंपाचा, या सौर पंपाचा जर मी वापर केला म्हणजे कसं माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
0: अगदी. त्याच्यामुळे कसं विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
1: नक्कीच.
0: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का.
1: अगदी बरोबर.
2: श्रोते हो, सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयीची लघुनाटिका आताच आपण ऐकलेत.
3: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आता 2:15 दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे दोपहर समाचार हिंदीतलं बातमीपत्र सहक्षेपित करीत आहो.
4: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और संयुक्त अरब अमीरात के राष्ट्रपति शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान ने अबुधाबी में ऊर्जा सहयोग और द्विपक्षीय व्यापार पर चर्चा की. दोनों नेताओं के बीच रक्षा, पेट्रोलियम और निवेश से संबंधित महत्वपूर्ण समझौता ज्ञापनों पर हस्ताक्षर. ब्रिक्स विदेश मंत्रियों की बैठक दूसरे दिन भी जारी. विदेश मंत्री डॉ एस जयशंकर ने बेहतर और प्रभावी बहुपक्षवाद के लक्ष्य को आगे बढ़ाने के लिए भारत की प्रतिबद्धता की पुष्टि की. राष्ट्रीय परीक्षा एजेंसी 21 जून को नीट यूजी 2026 परीक्षा दोबारा आयोजित करेगी. शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने परीक्षा प्रक्रिया में निष्पक्षता और पारदर्शिता का आश्वासन दिया. भारतीय जनता पार्टी के विधायक रथेंद्र बसु पश्चिम बंगाल विधानसभा के नए अध्यक्ष चुने गए और सात्विक साईराज रंकी रेड्डी और चिराग शेट्टी की जोड़ी थाईलैंड ओपन बैडमिंटन के पुरुष डबल्स के सेमीफाइनल में. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अबुधाबी में राष्ट्रपति शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान से मुलाकात की. बैठक के दौरान ऊर्जा सहयोग और द्विपक्षीय व्यापार पर प्रमुख रूप से चर्चा हुई. ये वार्ता पश्चिम एशिया संघर्ष से जुड़ी वैश्विक आपूर्ति बाधाओं के बीच हुई. प्रधानमंत्री मोदी ने यूएई पर हाल ही में हुए हमलों की कड़ी निंदा की.
5: जिस तरह निशाना बनाया गया है ये किसी भी रूप में स्वीकार करना नहीं है. इन कठिन परिस्थितियों में आपने जिस सैन्य

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 आणि 37 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन आपण ऐकणार आहात. राग शुद्ध सारंग. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी केली आहे. विलंबित मध्य लयगत आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन ऐकलं, राग शुद्ध सारंग आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांची होती. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: रसिकांनो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो, तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
4: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या

0: अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षेच्या वर्षेपासून संगणक आधारित सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीए मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला 1 दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकीटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. MBBS ची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये

भेटी गेलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मानवी मनाचा वेध घेत समाजाला मानसिक आरोग्य

0: उड़ जाएं।
1: भीगी भीगी रातों में, मीठी मीठी बातों में।
0: याद रहे, ये वो कैप्सूल है जो धुनों को, आवाज को और यादों को जीवंत रखता है।
2: मध्यम लहरी 241° आठ एक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। सायंकाळचे 5 वाजतायत। आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात होते। नमस्कार श्रोते हो, सायंकालीन प्रसारण सभेत मी अनुजा कुलकर्णी आपले स्वागत करते। सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। आज ऐकूयात राजू वनगेवा जेंटलमन या चित्रपटातील अलका याग्निक आणि कुमार सानू यांच्या युगल स्वरातील हे गीत।

0: श्रोते हो, राजू बन गया जंटलमन या चित्रपटातील अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती मदनलाल यांची आणि संगीत होतं जतीन ललित यांचं. आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर, 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावर.

0: आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकलीत. ही गीतरचना संगीतबद्ध केली होती जतीन ललित यांनी. उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील. आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूपदीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्तिगीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81
1: अर्थात 1251 किलोहर्ट्झ या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रोतेहो आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमामध्ये आता आपण यानंतर ऐकणार आहोत मैंने प्यार किया या चित्रपटातील SP बालसुब्रमण्यम, उषा आणि शैलेंद्र यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. चला तर ऐकूयात हे गीत.

0: मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलत.
1: संस्कृत वाणी. संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृत वाणी. जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: कुमार सानू यांनी गायलेलं 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जावेद अख्तर यांची आणि संगीत होतं आर डी बर्मन यांचं.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. यानंतर 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं आजच्या युववाणी कार्यक्रमात मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, तुम्हालाही कधी असं झालंय का की एखादं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं, किंवा टेन्शन मध्ये असताना आवडतीचं गाणं लावलं की मन हलकं झालं? जर हो तर आजचा हा शो तुमच्यासाठीच आहे. संगीत हे फक्त करमणूक नाही तर ते औषध आहे, तेही कुठल्याही साइड इफेक्ट शिवाय. विज्ञान देखील सांगतं की संगीत ऐकल्यावर आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाची आनंदाची रसायनं तयार होतात. म्हणजेच स्ट्रेस, चिंता, एकटेपणा या सगळ्यांवर संगीत हा रामबाण उपाय आहे. संशोधकांनी देखील सिद्ध केलंय की हळूहळू लयीचं संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके नॉर्मल होतात आणि बीपी देखील कमी होतो. म्हणूनच आता हॉस्पिटल्समध्ये सुद्धा म्युझिक थेरपी वापरली जाते. ऑपरेशन नंतर पेशंटला वेदना कमी व्हाव्यात म्हणून शांत संगीत देखील लावलं जातं. आणि मला सांगा, परीक्षेच्या टेन्शन मध्ये तुम्ही कधी अभ्यासाची गाणी लावली आहेत का? लता दीदींचं ए मालिक तेरे बंदे हम किंवा ए आर रहमानांचं वाद्य संगीत, हे ऐकलं की डोकं एकदम शांत होतं. बरोबर की नाही?

ऐकून कसं वाटलं मित्रांनो? मन प्रसन्न झालं ना? हाच तर आहे संगीताच्या जादूचा स्पर्श. संगीत हे फक्त दुःखावरच नाही तर आनंद दुप्पट करायलाही मदत करतं. लग्न असो, सण असो किंवा मित्रांसोबतची धमाल, गाण्याशिवाय मजाच नाही. कारण संगीत आपल्याला जोडतं. आईची अंगाई, शाळेतली प्रार्थना, पहिल्या प्रेमात ऐकलेलं गाणं, या प्रत्येक आठवणीत एक सूर असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, संगीत आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतं. जे शब्दांनी सांगता येत नाही ते सुरांनी सांगता येतं. रडू आलं तर गझल आहे, राग आला तर रॉक म्युझिक, आणि प्रेमात पडलं तर हजारो रोमॅन्टिक गाणी आहेत. म्हणूनच असं म्हणतात, जिथे शब्द संपतात तिथे संगीत सुरू होतं.

छान गाणी ऐकणार आहोत आणि तिच्याशी मी साधलेला संवाद देखील ऐकणार आहोत. तोपर्यंत सुरांमध्ये रहा, आनंदात रहा, कारण आयुष्य एक गाणं आहे आणि आपण ते कसं गातो यावर सगळं अवलंबून आहे.

मित्रांनो, आजपासून एक नियम करा. दिवसभरामध्ये स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, ज्यामध्ये मोबाईल बाजूला ठेवा, तुमचं आवडतीचं गाणं लावा आणि डोळे बंद करा. तुमचं मन तुम्हालाच थँक्यू म्हणेल. यानंतर कार्यक्रमामध्ये देखील आपण आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीकडून छान

0: मित्रांनो, आज आपल्या सोबत आपल्यातलीच अशी एक युवा मैत्रीण आहे जिला गायनाची आवड आहेच, शिवाय इतर कलांमध्ये देखील ती पारंगत आहे. आपल्या सोबत आहे प्रचिती हसेगावकर. प्रचितीचं BA संस्कृत, MA इंग्लिश पूर्ण झालं असून शास्त्रीय विशारद देखील तिचं पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपण तिच्याकडून तिचा गायनाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि तिच्याकडून छान छान गाणी देखील ऐकणार आहोत. तर प्रचिती, आजच्या युवावाणी कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री. नमस्कार, मी प्रचिती हसेगावकर. मी वयाच्या 3 वर्षापासून गाणी शिकतीये आणि आता गेली 20 वर्ष कलेच्या क्षेत्रात आहे.
0: अरे वा, खूपच छान. तर प्रचिती, सुरुवातीला मला सांग की गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा या कलेच्या क्षेत्राशी तू कशी जोडली गेली?
1: गाण्याची आवड म्हणशील तर मी अगदी 3-4 वर्षाची असताना आई बाबा मला गाणी ऐकवायचे, त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला असं मला वाटतं. कारण की मी ते ऐकून ऐकून गायचे, पण ते सुरात गायचे हे त्यांनी ओळखलं की अरे ही सुरात गातीये. बाबा म्हणायचे की सुरात गात, गाण्याची आवड आहे हिला. म्हणून मग त्यांनी मला याच्यात की कर तू गाणं, आपण क्लास लावूयात. आणि आई बाबा आणि दोन्हीकडचे आजी आजोबा, असं सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या गोष्टी, लेखन, गायन, वादन, नृत्य, अभिनय, सगळं होतं. ते काही गॉड गिफ्टेड मिळालं, काही मी शिकले
0: अगदीच. आणि ते तुझ्या आई वडिलांनी लक्षात घेऊन अर्ली स्टेज मध्ये पण ते तुला त्यामध्ये टाकलं त्यांनी?
1: हा अगदीच, म्हणजे त्यांना वाटलं की करू शकते. म्हणून मग त्यांनी सुरुवात केली आणि मी करत गेले हळूहळू. मग त्यांनाही वाटलं अरे हिला आवडतंय. मुख्य आवड माझी त्यांनी ओळखली, त्यामुळे मग गोष्टी होत गेल्या पुढे.
0: नक्कीच.
1: मी 3 वर्षाची असताना शास्त्रीय संगीत शिकण्याला सुरुवात केली,
0: खूपच लवकर सुरुवात केली.
1: आणि मग त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला. मग इतर प्रकारची गाणी मी माझी आत्मसात करायला गेले. शास्त्रीय संगीत मात्र तेव्हा सुरू झालं. ते माझं सुरुवातीला शिक्षण, मग श्री सुनील शेवाळकर यांच्याकडे मी सुरुवातीला गाणं शिकायला लहानपणी जायचं. त्याच्यानंतर प्रयाग संगीत समितीचं शिक्षण मी सुधीर भैरगावकरांकडे घेतलं आणि नंतर मी गजानन केचे सरांकडे गाणं शिकले.
0: अच्छा, म्हणजे विशारद पर्यंतचा प्रवास तुझा असा राहिला. नक्कीच, खूप छान. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे तर सुरुवातीला मला सांग की तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: सुरुवातीला मी एक संगीत मानापमान या नाटकातलं एक नाट्यपद तुमच्या समोर सादर करते.
0: नक्कीच आवडेल आम्हाला.

0: छान सादर केलंस तू प्रचिती, आणि ऐकतच राहा वाटत होतं. आता मला उत्सुकता आहे की पुढे तू आम्हाला काय ऐकून दाखवणारेस. तर मला सांग की गाणं तू शिकत होतीस लहानपणी, पण गाणं शिकताना तू बीए संस्कृत आणि एमए इंग्लिश देखील पूर्ण केलेस. तर गाण्याचं शिक्षण घेत असताना तू तुझं एज्युकेशन पण चालू ठेवलंस, तर या दोन गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास?
1: खरं तर शिक्षण घेणं म्हणजे मला लँग्वेजेस खूप आवडतात, म्हणून माझं आधीच ठरलं होतं की मला हे मात्र करायचंच आहे.
0: अच्छा.
1: म्हणून मग मी ठरवलेलं की आपण शिक्षण वेगळं घेऊयात आणि गाण्याचं शिक्षण हे माझं वेगळं सुरूच
0: होतं.
1: त्यामुळे मग दोन्ही गोष्टी मी तसं करण्याचं ठरवलं आणि मॅनेज होतं, म्हणजे करायचं होतात गोष्टी. मी दोन्ही बॅलन्स करत करत इथपर्यंत आता पोहोचली, तसंच पुढे करते.
0: नक्कीच नक्कीच. पण मला सांग म्हणजे गाण्याचं तुझे क्लासेस, त्याचा रियाज आणि इकडे परीक्षा, अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना काही अडचणी आल्या का?
1: हो, अडचणी तर खूप येतात. म्हणजे काही ना काहीतरी नेमका पेपर असायचा आणि मग इकडे रियाज आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे किंवा इतर काही स्पर्धा यायच्या वेगवेगळ्या किंवा काहीतरी वेगळं यायचं, असं गोंधळ व्हायचा. पण ठीक आहे, आपल्याला एक जिद्द ठेवायची मनात आणि करत राहायचं प्रयत्न. सो असं मी कायम डोक्यात ठेवते आणि करत राहते, तसं मी ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा, म्हणजे ते आवड असली की सवड निघते असातला भाग आहे. तर प्रचिती, आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत, तर मला सांग आता तू आम्हाला काय ऐकवणारस?
1: याच्यानंतर एक फोक असा लोककलेचा प्रकार आपण लावणी म्हणतो, ती लावणी मी तुमच्या समोर सादर करते.

0: माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली।
1: खूप छान सादर केलंस प्रचिती तू। आणि मला सांग, याबरोबरच सुरुवातीला बोलताना तू म्हणालीस की गाण्यासोबत तू इतर कलाही तुला आवड आहे, तर त्या कलांबद्दल सांग।
2: गाण्याबरोबर मला नृत्याचीही ओळख झाली लहान असताना। मी भरतनाट्यम शिकले 5 वर्ष नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्याकडे, आणि मग नृत्यातही अनेक स्पर्धा केल्या, बक्षीस मिळवली। त्याच्यानंतर लोककलाची मला ओळख झाली, लोककला पण मी बघितली, आणि मग मला असं झालं की अरे हे काय नवीन, म्हणून मी ते पण शिकायला सुरुवात केली। शाहीर अंबा दस्तावरे आणि अजिंक्य लिंगायत यांच्याकडे मी ते शिकले। असं करत करत त्याच्यातही मग आम्ही दिल्ली गोवा बँगलोरला नॅशनल साठी गेलेलो, तिथे मी गायले होते। आणि एक टीव्ही शो आहे दूरदर्शनचा, सिम्फनी ऑफ इंडिया, तिथे पण मी फोक गायले होते। सो लोककलेमध्ये पण खूप गोष्टी मला करायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या।
1: आणि हे सगळं म्हणजे तू गाण्याचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबतच केलंस?
2: हो, हे सुरू असताना माझं ह्याही गोष्टी माझ्या एक एक माहिती होत गेल्या, ओळख होत गेली, अभिनयाची पण ओळख झाली। अवघा रंग एक झाला हे नाटक केलं होतं, त्याच्यात जनाबाईंची भूमिका केलेली, लहानपणी एक संगीत नाटक केलेलं। सो असं करत करत एक एक गोष्टी करत मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं। आणि मी लहानपणापासून वक्तृत्व मध्ये खूप आहे, म्हणजे शाळेत असल्यापासून वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन हे माझं

0: अगदी फोकस, मग काहीतरी सुचलं की लिहायचं, कंपोज करायचं, असं काहीतरी चालू असतं.
1: खूपच छान प्रचिती, म्हणजे सगळ्याच कलांमध्ये तू पारंगत आहेस असं म्हणायला हरकत नाही. तर याबरोबर तू आम्हाला कोणतं गाणं ऐकवणार आहेस?
0: तर मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक लता मंगेशकरांचं भावगीत तिने सांजा सखे मिळालं हे सादर करते.

0: छान सादर केलंस प्रचिती तू, आणि अजून तुझ्याकडून आम्ही बऱ्याच गाणी ऐकून घेणार आहोत. तर मला सांग की तू वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत आहेस, तुला मिळालेली पारितोषिकं किंवा तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहेस, त्याचा तुझा अनुभव कसा होता?
1: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर खूप भाग घेतला, म्हणजे गाण्याचं म्हणशील तर गाण्याच्या विविध स्पर्धा होतात, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, सगळ्याच. तर तिकडे मी जायचे, गाणं बसवायचे आणि सुंदर म्हणजे तयारी वगैरे करून जायचे. कधी यश मिळालं, कधी अपयश मिळालं, पण खूप सुंदर अनुभव होते. त्यातून शिकायला मिळालं की अजून काय करता येईल, अजून काय करता येईल,
0: म्हणजे स्वतःमध्ये काय चेंजेस करता येतील.
1: एक्झॅक्टली. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर गरवारे कम्युनिटी सेंटर जे आहे संभाजीनगरचं, त्यांच्यातर्फे आम्ही नॅशनल बालभवन दिल्ली इथे गेलो होतो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी. आणि मग तिथे मला गाण्याची संधी मिळाली होती. आणि मुख्य म्हणजे मी हिंदीतून तिथे पहिला पोवाडा गायला, हिंदीतून पहिला पोवाडा गाणारी महिला म्हणून असं त्यांच्या डिजिटल लायब्ररीला तिकडे नोंद आहे. ते एक होतं. आणि अजून म्हणशील तर एक अष्टपैलूची आठवण आहे माझ्याकडे. तर 2018 राज्यस्तरीय अष्टपैलू स्पर्धा अशी ती दरवर्षी होते, ती झाली होती.
0: अच्छा.
1: आणि मी त्याच्यात भाग घेतलेला. आणि तिकडे अष्टपैलू म्हणल्यावर सगळीकडे पारंगत असलेली लोक तिथे आलेली होती,
0: म्हणजे सगळेच जण अष्टपैलू होते.
1: राईट. आणि त्यांच्यातच स्पर्धा होती, त्याच्यात पहिला नंबर आणि असं सगळं होतं. त्यामुळे मी घेतलेला भाग. पण तिथे मी सगळ्या कला सादर केल्या आणि तिथे इतकी टॅलेंटेड मुलं होती की म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की माझा नंबर तरी येईल. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, आला तरी तिसरा चौथा असं काही, पण एवढं नाही, अगदीच नाही. आणि मी बघतीये सगळं स्पर्धा झाली काही, तरीही मला काही वाटेल. मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघत होते पहिल्या नंबरचा, म्हणजे ही मिळू शकते का आपल्याला, या विचारातच मी ऑलमोस्ट.
0: तिथे काय काय सादर केलं?
1: तिथे मी सगळं केलं ऑलमोस्ट, म्हणजे गायले, इन्स्ट्रुमेंट वाजवलं, नृत्य केलं, अभिनय केला, माझे ड्रॉइंग त्यांना दाखवले, वक्तृत्वासाठी मी त्यांना बोलून दाखवल्या काही गोष्टी, आणि लेखन दाखवलं माझं.
0: असं म्हणजे आपल्याकडे जेवढ्याही कला आहेत तिथे तुम्हाला सादर करायचं होतं.
1: अगदी अगदी छोट्यातली छोटी कला असू दे ते तुम्ही सादर करायचं होतं. आणि ती बराच वेळ, म्हणजे एकेकाची स्पर्धा अगदी खूप वेळ होती.
0: अगदी एवढं सगळं सादर करायचं,
1: पूर्ण दिवसभर, त्यांना 2 दिवस वगैरे त्या स्पर्धेतच गेले पूर्णपणे. त्यामुळे मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघायचे, बाकी मला वाटलेलं नाही. पण अचानकच पहिल्या नंबरला माझं नाव अनाउन्स झालं आणि मी अशी झाले होते, माझंच नाव आणि मी उठलेही नाही 2 मिनिटं. आणि मग मी उठले आणि मग मी
0: व्हायला वेळ लागला
1: खूप. आणि मग तेव्हा मला कळालं की नाही, म्हणजे मी करू शकते बाकीच्याही गोष्टी. सो ते मुमेंट वॉज

0: मेमोरेबल माझ्यासाठी, कायम लक्षात राहणारी अशी आठवण आहे
1: म्हणजे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेस तू. तर याबरोबरच तुमच्या सगळ्यांना एखादं छानसं हिंदी गाणं तू सादर कर.
0: आशाताईंचं एक हिंदी गाणं आहे ते तुमच्या समोर, माझ्या आवडीचं आहे ते तुमच्या समोर सादर करते.
1: नक्कीच.

0: छान गायलास प्रचिती तू आणि तू गातच राहावं असं मला वाटत होतं. एकदम मस्त, एकदम छान फील येत होता. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले जे युवा मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना या गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या अनुभवातून?
1: नक्कीच गायत्री, म्हणजे गाण्याचं बेसिक शिक्षण, शास्त्रीय संगीताचं हे बेसिक शिक्षण गाण्यासाठी घेणं वॉज मस्ट असं मला वाटतं. कारण की ते जर बेसिक तुमच्याकडे पक्क असेल तर तुम्ही गाऊ शकता. इतरही कुठल्या कलांचं म्हणशील तर त्याचंही तुम्ही बेसिक शिक्षण घेतलंच पाहिजे. त्याच्या थ्रू तुम्ही पुढे चांगलं तुमचं करिअर घडवू शकता किंवा कलेमध्ये तुमचं स्थान निर्माण करू शकता.
0: अगदीच,
1: त्यामुळे ते महत्वाची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे कुठल्याही कलेची. तुम्हाला आवड आहे, त्याच्यातून आनंद मिळतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ते असेल तर तुम्ही गाऊ शकता. म्हणजे बिंदास्त गाणं असू दे, नृत्य काही असू दे,
0: आवड पाहिजे.
1: आवड पाहिजे. आवडच नाही आणि तुम्ही बळजबरी एखाद्याला म्हणताय की गा गा कर कर, तर त्याच्यात काही पॉईंट नाही. तुम्ही त्यांच्यातली कला ओळखा किंवा त्यांच्यातलं टॅलेंट ओळखा. त्यांना कशात इंटरेस्ट आहे मुलांना ते आधी बघायला पाहिजे आणि मग तुम्ही करायला लागा.
0: बरोबर आहे.
1: आणि कलेसोबत म्हणजे मी शिक्षणही घेतलं, बी ए संस्कृत, एम ए इंग्लिश केलं. मला लँग्वेजेस आवडतात, त्याच्यातही इंटरेस्ट होता. म्हणून मी ठरवलं होतं की तेही करायचं आणि हेही करायचं. त्याच्यामुळे तुम्ही असं दोन्हीचा समतोल साधून कला पण करा, तुमची कलेची आवडही जोपासा आणि शिक्षणही प्रॉपर व्यवस्थित घ्या. कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्या दोन्ही तुम्ही बॅलन्स करून
0: करायला पाहिजे,
1: तुमचं बेस्ट द्या.
0: तर खूप छान संदेश दिलायस तू. जेही मित्र मैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकतायत, ज्यांनाही कोणाला कलेची आवड असेल ते नक्कीच यामध्ये येतील आणि त्यांचा आनंद यामध्ये शोधतील अशी आपण आशा करूयात.
1: जाता जाता युवा मित्र मैत्रिणींसाठी एक गाणं सादर करते,
0: आवडेल आम्हाला.

0: तर खूप छान प्रचिती तू आज इथे आलीस आणि इतके छान छान गाणी आम्हाला ऐकवलीस आणि तुझा गाण्याचा शिवाय तुझा कलेचा प्रवास देखील आमच्या सोबत शेअर केलास त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार.
1: हो नक्कीच गायत्री, मला इथे येऊन खूप छान वाटलं, युवा मित्रांशी संवाद साधायला मिळाला, आकाशवाणीने बोलवलं त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद.
0: मित्रांनो आत्ताच आपण ऐकलीत प्रचिती हसेगावकर हिची घेतलेली मुलाखत आणि तिने गायलेली छान छान गाणी. मित्रांनो आज आहे 15 मे अर्थात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आणि आजचा हा दिवस आपण आपल्या पहिल्या प्रेमाला अर्थात आपल्या कुटुंबाला समर्पित करतोय. मित्रांनो शाळेतलं पहिलं बक्षीस असो किंवा आयुष्यातला पहिला धक्का, सगळ्यात आधी आठवण कोणाची येते बरं? घरच्यांचीच ना. कारण कुटुंब म्हणजे आपलं सेफ झोन, आपलं चार्जिंग स्टेशन. संयुक्त राष्ट्रांनी 1993 पासून 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. का? कारण जग कितीही बदललं तरी कुटुंब हीच समाजाची पहिली शाळा आहे. इथेच आपण बोलायला शिकतो, शेअर करायला शिकतो आणि माफ करायला देखील. आजकाल आपण सगळे इतके बिझी झालोय, मोबाईल मध्ये डोकं, लॅपटॉपवर काम, पण संध्याकाळी जेवलास का हे विचारणारा आवाज हा फक्त घरातूनच येतो. त्या एका प्रश्नात काळजी आणि प्रेम लपलेलं असतं. आईचा ओरडा, बाबांचा धाक, ताईची चिडवा चिडवी, दादानी केलेली मस्करी, हेच तर आपलं कुटुंब. भांडण झालं तरी रात्री एका ताटात जेवणारे आपण, कारण रक्तापेक्षा नातं घट्ट असतं, ते म्हणजे आपलेपणाचं. म्हणूनच आजच्या दिवशी एकच करा, फोन बाजूला ठेवून घरच्यांसोबत 10 मिनिटं गप्पा मारा, त्यांना वेळ द्या, त्यांचा दिवस कसा गेला हे त्यांच्याकडून जाणून घ्या, मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आई बाबा, मुलं, भावंड, आजी आजोबा, प्रत्येक नात्याला एक वेगळा रंग, एक वेगळा सुगंध. चला तर या कुटुंब दिनानिमित्त एक शपथ घेऊया, एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांचा आदर करू. कारण घर फक्त 4 भिंतींनी बनत नाही, तर ते माणसांच्या मनाने बनतं. तुमच्या कुटुंबाला देखील माझ्याकडून खूप खूप प्रेम.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमामधून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत वनसोडे. तेव्हा गाणी ऐकत राहा, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड.

श्रोतेहो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सादर करते दीपक केसावलेकर. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि

जाओ जिकडे जाऊ नये तिकडे जाय, ओ हो हो हो, आहो जिकडे जाऊ नये तिकडे जाय, आणि जे जे खाऊ नये ते ते खाय, आणि म्हणून हिचा मोडावा पाय गड्यानो, बरोबर आहे का? माणसांची सुद्धा या जनावरासारखी गत व्हायला लागली. आहो जिकडे जाऊ नको म्हणतंय तिकडे जातंय, आणि हे खाऊ नको म्हणलं तरी खातंय, ते पिऊ नको म्हणलं तरी पितंय, आणि मग हॉलमाडून मोडून पडतंय पाय गड्यानो. ही वासना वढाळ गाय. आहो जिकडे जाऊ नये तिकडे जाय, आणि जे जे खाऊ नये ते ते खाय, आणि म्हणून हिचा मोडावा पाय गड्यानो. ही वासना वढाळ गाय, आणि वासना वढाळ गाय, आणि वासना वढाळ गाय, ही वासना वढाळ गाय.

महासज्जना, आहिने मोहिने महासज्जना, आणि ब्रह्मादिकास लाविले ध्यान। ओ भल्या भल्यांना सोडलं नाही, ब्रह्मा विष्णू महेश आणि हिने सोडिला बाण गड्यांनो ही वासना वडाळ गाय। महादेवाच्या माग मोहिनीचा बाण सोडला आणि एका भिल्लीच्या माग धावले बाबांनो ही वासना वढाळ गाय। अहो हिने मोहिले महासज्जना आणि ब्रह्मादिकास लाविले ध्यान, आणि हिने मारिला बाण गड्यांनो ही वासना वढाळ गाय। होय होय होय होय, जरा जपून अन वासना।

yo yo. Maini, premane, चुचकारून या गाईला बाबांनो आपल्या ताब्यामध्ये ठेवलं. ही ज्ञान देवे चुचकारिली आणि सोपान देवे पायपीठ केली. दूर नेऊन या गाईला चांगला भक्तीचा चारा खाऊ घालून आणणारी ही आमची सोपान देव माऊली.

0: साठी आमच्या स्वयं आदिमाया आदिशक्ती नारायणी आमची मुक्ताई बाबांनो चिमुकली आहे, परंतु तिने या वडाळ गाईची धार काढलीये. अहो मुक्ताबाईने धार काढली गड्यांनो, ही वासना वडाळ गाय.
1: असंय होय, म्हणजे हे तसंच म्हणा की घरची गाय बाईच्या हातची असती, बाई जर घरात नसली तर ती घरच्या गड्याला काय माणसाला सुद्धा हात लावू देत नाही.
0: बरोबर आहे माऊली, पण आमच्या मुक्ताबाईने अशा वडाळ गाईचं दूध काढलं आणि आमच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या हातामध्ये दिलं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आपला देह संतप्त करून संपवण्यासाठी आपलं जीवन नाही तर जगाला अमृत अनुभव पाजण्यासाठी आपला जन्म आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असा संदेश असा उपदेश देणारी आमची चिमुकली मुक्ताबाई. अहो ज्ञान देवे चुचकारिली आणि सोपान देवे पायपीट केली आणि मुक्ताबाईने धार काढली गड्यांनो, ही वासना वढाळ गाय.

0: श्रोते हो, आपण आस्वाद घेता लोकसंगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: बालसभा

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, चला वळूयात परत लोकसंगीताकडे।

ह्या दोघी बहिणी दोन विरुद्ध दिशेच्या आणि त्यांची कन्या तिसरी लेख म्हणजे आहे बाबांनो भक्ती. आणि जिथं प्रवृत्ती निवृत्ती आणि भक्ती एकत्र येतात ती मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही आणि या मुक्तीच्या वाटेवर दूर देशी घेऊन जातात. ही आहे तिसरी कन्या. अहो तिसी एक

0: आणि तिघींचा मिळून भरतारी एक आणि अजून त्याच्यात त्यांना मुलगी पण झाली. अहो हा काय गौडबंगाले काय कोड आहे ते तरी सोडवा.
1: अहो प्रवृत्ती निवृत्ती.

0: हा प्रश्न विचारणारा म्हणजे बाबांनो अज्ञान आहे. अज्ञान बालकाप्रमाणे सतत प्रश्न करण्याशिवाय याला काही कळत नाही. प्रवृत्ती निवृत्ती भक्ती मुक्ती हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा वारंवार सतत प्रश्न विचारणार, त्याच्या डोक्यात काही घुसणार नाही असा अज्ञान आमच्या प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये बसलेला आहे. परंतु याला आमच्या तुकाराम महाराजांनी सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. अहो तुका म्हणे शोधून पाही. अरे तू शोध जरा. अहो तुका म्हणे शोधून पाही आणि बायको नवऱ्याची आई.
1: अहो ही बायको का आई हे नक्की काय ते तरी सांगा हो.
0: अहो ही पत्नी आहे आपल्या सर्वांची, एक रूपी एक निष्ठ परम परमात्मा नवे परमेश्वरी. परंतु ती आईच्या रूपाने या मायेच्या रूपाने आमच्यावर सतत माया करणारी अशी ही भगवती आहे बाबांनो. आणि तू का म्हणे शोधून पाहे आणि बायको न

श्रोतेहो, आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये संध्या सखी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भारूड आपण ऐकलं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: यानंतर 6:20 संस्कृत मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः.

आरोग्य या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण यामध्ये डेंटिस्ट गौरी सगरे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष. 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझा आवार माझं शिवार यामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रसारण आपण ऐकू शकाल. 8:00 एक गाणे ताजे तवाने याचं पुनः प्रसारण होईल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकणार आहात. त्यानंतर कव्वाली गीतांचा आस्वाद आपण घ्याल 8:15. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@Night ही नवी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही संक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करणार आहोत. 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये राज्य शासन पुरस्काराने सन्मानित मिरजेचे तंतुवाद्य निर्माते युसुफ मुल्ला सतारमेकर आणि त्यांचे सुपुत्र अल्ताफ मुल्ला सतारमेकर यांच्याशी केलेली बातचीत या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण ऐकाल. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये कुमुदिनी मुंदूर यांचं गायन राग हंसध्वनी आपण ऐकाल. असे आहेत आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम. उद्या आहे शनिवार 16 मे 2026. सकाळच्या सभेमध्ये 6:05 गिरवाणवाणी आपण ऐकाल. 6:10 प्रभात वंदन प्रातभक्ती संगीताचा आस्वाद आपण घ्याल. 6:40 कृषी वार्ता कार्यक्रमामध्ये पिकांसाठी पाण्याचा काटकसरीनं वापर याविषयीची माहिती वाचक महेश इनामदार. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमामध्ये टेनिस एल्बो याविषयीची माहिती मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती आपण जरूर ऐकाल. सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमामध्ये सौर चूल याविषयीची माहिती आपण ऐकाल. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:20 एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, ज्याचं पुनः प्रसारण आपण ऐकू शकाल 8:00. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकाल. त्यानंतर 7:40 गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोते हो, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:55 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकाल. बातमीपत्राच्या वेळा अशा आहेत. 8:00 समाचार संध्या. 8:15 मॉर्निंग न्यूज. त्यानंतर 8:55 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सांगली विशेष या कार्यक्रमाचं प्रसारण होईल 9:10. स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात 9:30. याची निर्मिती आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची. 9:40 नाट्यगीतांचा आस्वाद घ्याल नाट्यधारा या कार्यक्रमामध्ये. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 10:00. त्यानंतर 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमच्या वाचन याचा भाग 235 आपण ऐकाल. 11:00 द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी मेयर या कार्यक्रमाचा भाग 7 आपण ऐकाल. त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 11:40. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये पारंपरिक धातू शिल्पकलेतील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आपण ऐकाल. यानंतर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या अनुषंगानं आरोग्य जपूया हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. त्यानंतर 12:45 निरंतर स्वलहरी यामध्ये आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी याविषयीचा कार्यक्रम याची निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. 1:40 परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. बातमीपत्राची वेळ आहे 1:00 हिंदी समाचार आपण ऐकाल. यानंतर सायंकालीन प्रसारण सभेमध्ये आपण 5:00 ऐकणार आहात हिंदी

चित्रपट संगीत 5:30 युवाणी या कार्यक्रमामध्ये युवाणी हा विशेष युवकांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. त्यानंतर संध्याकाळी 6:00 हिंदीमधून समाचार आपण ऐकू शकाल. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकाल. 6:20 संस्कृत बातम्या आपण ऐकणार आहात. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. यानंतर सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल 6:35. 7:00 प्रादेशिक बातम्या आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात. 8:15 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. त्याचबरोबर रात्री 8:45 समाचार, संध्या 9:00 न्यूज ॲट नाईट ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करणार आहोत. आणि रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आपण ऐकणार आहात. रात्री 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही संक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच

0: श्रोतेहो आता ऐकूयात कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी जशी इतर अवयवांची आपल्याला गरज असते, तसंच दात आणि तोंडाचं आरोग्य जपणं हेही तितकंच गरजेचं आहे. अनेकदा दात किडणं, दात दुखणं, हिरड्यातून रक्त येणं, तोंडाला दुर्गंधी येणं अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावताना दिसतात. चांगल्या सवयी आणि योग्य काळजी घेतली तर या समस्या सहज टाळता येतात. आज आपण दातांचं आरोग्य कसं जपायचं, दातांच्या समस्या का निर्माण होतात, त्यावर कसे उपचार करता येतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे. मॅडम, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: दाताचं आणि तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवणं आपल्या एकूण आरोग्यासाठी का आवश्यक आहे?
2: आपले संपूर्ण शरीर निरोगी राखण्यासाठी महत्वाचा आणि उपयुक्त अवयव म्हणजे दात आहेत. दातांचे कार्य हे केवळ अन्न चावून खाण्यापुरतीच मर्यादित नसून आपल्याला योग्य पद्धतीने शब्दांचे उच्चार करणे तसेच सौंदर्याच्या दृष्टीनेही दातांचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपले मौखिक आरोग्य जर चांगले असेल तरच आपल्याला शारीरिक स्वास्थ्य, भावनिक सुदृढता आणि आत्मविश्वास मिळतो. म्हणूनच म्हणतात अ हॅपी माउथ इज अ हॅपी लाईफ. मौखिक आरोग्यामध्ये आपल्याला दातांचे आरोग्य, हिरड्यांचे आरोग्य आणि त्याचसोबत जिभेचे आरोग्य या सर्वांचा समावेश होतो. दातांचे आरोग्य उत्तम रीतीने न राखल्यास दात किडणे, त्याबरोबरच हिरड्यांचे आरोग्य जर नीट राखले गेले नाही तर हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांची सूज जी आहे ती खाली असलेल्या हाडापर्यंत पसरत जाते आणि त्यामध्येही इन्फेक्शन आणि पायोरिया होतो. या सर्व इन्फेक्शन असणाऱ्या आजारांमुळे तेथे असणारे जे बॅक्टेरिया असतात ते आपल्या रक्तप्रवाहामध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे हे जर बॅक्टेरिया आपल्या लंग्समध्ये गेले तर न्यूमोनिया आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये न येणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळेच केवळ दिसण्यापुरतं आणि खाण्यापुरतं दातांचे आरोग्य मर्यादित न राखता इतरही आपल्या संपूर्ण शारीरिक स्वस्थतेसाठी दात अतिशय महत्वाचा अवयव आहेत.
1: मॅडम, अनेक लोकांना दात किडणं, दात दुखणं किंवा हिरड्यांचे आजार यासारख्या समस्या जाणवतात, तर या दात किडणं, हिरड्यांच्या समस्या हे होण्यापाठीमाग कोणकोणती कारणं असतात?
2: पहिली गोष्ट म्हणजे दात योग्य रीतीने आणि 2 वेळा दिवसातून घासले पाहिजेत. कोणत्या पद्धतीने दात घासायचे असतात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यानंतर आपलं अन्न जे आपण खातो त्यामध्ये साखरेचे प्रमाण अति प्रमाणात असणे, त्यानंतर जंक फूड खाणे, त्यानंतर पिष्टमय पदार्थांचे प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्त असणे, तसेच फायबरयुक्त अन्न कमी प्रमाणात घेणे, या सर्व गोष्टींमुळे

0: आपल्या तोंडामध्ये प्लाक नावाचा एक चिकट पदार्थ सारखा तयार होत असतो. प्लाकचे प्रमाण हे फायबरस फूड न खाल्ल्यामुळे वाढत जाते आणि पिष्टमय पदार्थ आणि साखर दीर्घकाळ दाताभोवती राहिल्यामुळे दात किडण्यास सुरुवात होते. तसेच जर योग्य पद्धतीने आपण ब्रश करत नसू तर हिरड्यांनाही सूज यायला सुरुवात होते. हिरड्यांची सूज ही सुरुवातीला हिरड्यांमधून रक्त येणे या प्रकारचं लक्षण दाखवते. योग्य वेळी जर यावर उपचार केले नाही तर पेरिओडॉन्टायटिस म्हणजे हिरड्यांसोबतच हिरड्यांच्या खाली असणारं जे हाड आहे तेथेही हा संसर्ग पसरत जातो आणि तेथील हाडाची झीज व्हायला लागते आणि दात हळूहळू लूज व्हायला लागतात. थोडे दिवसानंतर ते पडून जातात.
1: अच्छा, आपल्या दातांची चांगली स्वच्छता होण्यासाठी आणि चांगली निगा राखण्यासाठी रोज कोणकोणत्या सवयी आपल्याला असणं जास्त गरजेचं आहे?
0: सगळ्यात आधी आपण सकाळी उठल्या जे ब्रश करतो ते ब्रश करताना आपण फ्लुराईड युक्त पेस्ट वापरत आहोत की नाही आणि योग्य पद्धतीचा ब्रश आपण वापरत आहोत की नाही हे तपासणं गरजेचं आहे. आपण सर्वसाधारणपणे मीडियम ब्रिसल ते सॉफ्ट ब्रिसल या प्रकारचे ब्रश वापरायला हवेत. प्रत्येक व्यक्तीला कोणता ब्रश हवा हे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन समजून घेतलं पाहिजे. प्रथम आपण सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा योग्य टूथपेस्टने आणि योग्य ब्रशने दात घासण्याची सवय लावून घेतली पाहिजे. त्यानंतर दोन दातांच्या मध्ये अडकलेले अन्न डेंटल फ्लॉसच्या सहाय्यानं स्वच्छ करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. त्यानंतर माउथ वॉशेस असतात जे आपला मगाशी सांगितल्याप्रमाणे डेंटल प्लाग जो असतो म्हणजे चिकट स्त्राव तोंडातला जो असतो तो स्त्रवण्याचं प्रमाण कमी करतं आणि त्यामुळे हिरड्यांचे आजार आणि पेरिओडॉन्टायटिस सारखे आजार लांब राहतात. त्यानंतर आहारातही आपण बदल केले पाहिजेत. फायबरस अन्न जास्त खाल्लं पाहिजे आणि वेळच्या वेळी वर्षातून दोन वेळा कमीत कमी तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन दात तपासून घेतले पाहिजे.
1: मॅडम, आता आपण सांगितलं की व्यवस्थित दोन वेळा दात घासले पाहिजेत योग्य पेस्ट योग्य ब्रश वापरून, तर योग्य पद्धतीने दात घासण्याबाबत बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम असतो. दात घासण्याची योग्य पद्धत कोणती, याबद्दल कसं मार्गदर्शन कराल?
0: आपण ज्यावेळी दात घासतो त्यावेळी आपलं जे टूथब्रश आहे त्यावर थोड्या प्रमाणात टूथपेस्ट लावून तो योग्य पद्धतीनं आपल्या तोंडामध्ये पुढे मागे असं जोर जोरात न घासता गोल आकारात हलक्या हातानं दातावर ब्रश फिरला पाहिजे आणि दातांच्या सर्व बाजूंनी म्हणजे खाण्याचा बाजू, त्यानंतर गालाकडची बाजू, जिभेकडची बाजू, वरच्या दातांच्या संदर्भात बघितलं तर टाळूकडची बाजू, या सर्व ठिकाणी ब्रश योग्य रीतीने फिरला पाहिजे. त्याचं प्रेशर अगदी हलक्या हातानं आपण दात घासले पाहिजेत आणि दोन वेळा हे आपण ब्रशिंग केलं पाहिजे. कमीत कमी एका वेळेला दोन मिनिटासाठी आपण दात घासले पाहिजेत.
1: मॅडम, हे मोठ्या माणसांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी दात घासण्याबद्दल आपण सांगितलं. यासोबत लहान मूल जेव्हा त्यांना दात यायला सुरुवात होते तर त्यांनी कसे दात घासले पाहिजेत, कधीपासून घासले पाहिजेत आणि कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: लहान मुलांच्या बाबतीत पाहिलं तर वयाच्या 6व्या किंवा 7व्या महिन्यापासून त्यांना दुधाचे दात येण्यास सुरुवात होते. त्यानंतर पूर्ण दातांची वाढ दुधाचे दात तोंडामध्ये 3र्या वर्षापर्यंत येऊन पूर्ण झालेलं असतं. तर त्या दरम्यान ज्या वेळेला आपण दूध पाजायला सुरुवात करतो बाळाला त्या दिवसापासूनच ऍक्च्युली दातांचं दात नसतात पण तोंडामधले जे काही अवयव आहेत, जसं सांगितलं मगाशी की मौखिक आरोग्यामध्ये नुसते दात नाही तर हिरड्या, गाल, जीभ हे सर्वच अवयव आपण स्वच्छ केले पाहिजेत. तर लहान मूल ज्या वेळेला दूध पित असतं त्यावेळेला स्वच्छ निर्जंतुक केलेल्या ओलसर रुमालानं खाऊन झाल्यानंतर आपण तोंडातले जे अवयव आहेत ते स्वच्छ पुसून काढले पाहिजेत. त्यानंतर जेव्हा तुमचे दात उगवायला लागतात त्यावेळेपासूनच, आता हल्ली छोटे सिलिकॉन ब्रशेस मिळतात जे खूप सॉफ्ट असतात तर ते फिंगर ब्रशेस असतात ते वापरून तुम्ही दात स्वच्छ केले पाहिजेत लहान मुलांचे. त्यांच्यासाठी क्लोराईडचं प्रमाण योग्य आहे की नाही हे पाहूनच लहान मुलांसाठी तयार केलेल्या पेस्ट वापरल्या पाहिजेत. लहान मुलांच्या पेस्टमध्ये साखर असता कामा नये, कारण का साखर लहान मुलांच्या तोंडात पुन्हा पेस्ट मधली जर राहिली तर पण दात किडण्याची शक्यता असते. त्यामुळे 3र्या 6व्या ते 7व्या महिन्यापासून तर कंपल्सरी फिंगर ब्रश दात घासलेच पाहिजे, पण त्याआधी ओल्या रुमालानं तोंडाची सगळी स्वच्छता ठेवली गेली पाहिजे.
1: आपण लहान मुलांच्या बद्दलच बोलतोय तर यामध्येच लहान मुलांमध्ये गोड पदार्थ, चॉकलेट किंवा थोडं मोठं झाल्यानंतर जंक फूड हे खाण्याचं प्रमाण जास्ती असतं, तर विशेषतः चॉकलेटचा लहान मुलांच्या दातांवर कसा आणि काय परिणाम होतो?
0: चॉकलेटमध्ये मुख्यतः चिकट पदार्थ आणि साखर यांचंच प्रमाण सगळ्यात जास्त असतं. चिकट अन्न आणि

0: आणि साखर हे जेवढा वेळ तुमच्या तोंडात राहणार आहे तेवढा वेळ त्याचं प्रमाण, दात किडण्याचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळं त्यांच्या आहारामधली साखरेचं प्रमाण, चिकट पदार्थांचं प्रमाण हे कमी असावं, शिवाय त्याची वारंवारताही कमी असावी. म्हणजे किती फ्रिक्वेंटली मुलं खात आहेत त्यावरही त्यांचे दात कशा प्रकारे आहेत आणि कशा प्रकारे किडत जातात हे अवलंबून असतं. तर लहानपणी आपल्याला एक सवय असते की लहान मुलाला आपण दुधाची बाटली तोंडात देऊन आपण झोपवतो, तर हे करता कामा नाही. जरी तुम्ही रात्री झोपताना दूध पाजत असाल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ओल्या कॉटनच्या रुमालानं आपण दात स्वच्छ केले पाहिजेत आणि लहानपणापासूनच रात्री दात स्वच्छ करण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. नवीन येणारा जो दात आहे तो त्याच्या स्पीडनं तोंडामध्ये उगवतो आणि जुना आपला दुधाचा दात न पडल्यामुळे येणारे दात हे वेढे वाकडे आणि एकमेकांवर असे वाकडे तिकडे येऊ शकतात आणि येत आहेत. नुसतं दाताचं आपल्याला कन्सर्न नाही आहे, तर दात वेडेवाकडे दिसतात पण जबडा आपला योग्य रीतीने वाढतोय की नाही याचाही समावेश वेडेवाकडे दात सरळ करण्याच्या ट्रीटमेंटमध्येच होतो. तर हे तुम्हाला तपासून घेण्यासाठी जसं दात आपण वेळच्या वेळी आणि योग्य रीतीने घासतो त्याच पद्धतीनं वेळच्या वेळी डेंटिस्टकडे जाणं खूप गरजेचं आहे लहान मुलांच्या बाबतीत. जसं आपण मोठ्या माणसांना 6 महिन्यातून एकदा दाखवा म्हणतो तसं वाढीच्या वयामध्ये म्हणजे जेव्हा तुमचे दुधाचे दात पडायला लागतात तिथपासून ते परमनंट दात सगळे येईपर्यंत म्हणजे साधारण 6व्या वर्षी जुने दुधाचे दात पडून नवीन दात यायला सुरुवात होते त्या काळामध्ये 6व्या ते 7व्या वर्षापासून ते 13व्या वर्षापर्यंत सगळे दुधाचे दात पडून नवीन दात येतात. तर तिथपर्यंत तुम्हाला दर 3 महिन्याला कमीत कमी डेंटिस्टला दाखवणं गरजेचं आहे. कारण तुमच्या दातांच्या हालचाली आणि जबड्याची वाढ हे खूप फास्ट होत असते त्या काळामध्ये, कारण ग्रोथ पिरियड असतो मुलांचा. तर जबड्याची वाढ व्यवस्थित होतीये की नाही यावरही दात वेळेवाकडे येणं हे अवलंबून असतं. तर ही ट्रीटमेंट जेवढ्या तुम्ही लहान वयात कराल त्याला आम्ही इंटरसेप्टिव्ह ऑर्थोडॉन्टिक्स म्हणतो. म्हणजे दात वेळेवाकडे येणार असतील तर आपण योग्य रीतीने त्याला उपचार करून ठरवल्याप्रमाणे दातांची वाढ आपण करून घेऊ शकतो, किंवा जबड्याची वाढ जर दिसत नसेल योग्य रीतीने तर ती आपण काही ट्रीटमेंट्स करून योग्य प्रमाणामध्ये मिळवू शकतो आणि त्यामुळे मग वेळेवाकडे दात जे येणार आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला दर 3 ते 4 महिन्यांनी डेंटिस्टला दाखवणं गरजेचं आहे आणि जेवढ्या लहान वयात तुम्ही हे उपचार सुरू कराल तेवढे रिझल्ट्स त्याचे खूप छान मिळतात आणि पुढचा जो आपला मुलांच्या 8वी 9वी 10वी नंतर जो आपला ताण येतो मुलांवर, अभ्यासाचा ताण असतो त्यात आणि हे दाताची ट्रीटमेंट सुरू करतो, तर हे सगळं जे गणित आहे ते व्यवस्थित बसतं. जर आपण लहान वयापासूनच दातांकडे व्यवस्थित लक्ष दिलं, हिरड्या दात जबडा या सगळ्यांचीच आपल्याला ट्रीटमेंट योग्य रीतीने करता येते.
1: अच्छा मॅडम, लहान मुलांच्या दातांबद्दल आपण बोलतोय तर लहान मुलांमध्ये सगळ्यात मोठी समस्या येते ते म्हणजे दात किडणं. तर लहान मुलांमध्ये हे दात किडूच नयेत म्हणून आपण काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो का?
0: हो, दात किडू नये म्हणून पिट अँड फिशर सिलंट्स या प्रकारचे सिमेंट्स असतात जे आपण खाण्याचा जो सरफेस असतो दाढीचा, नवीन आलेले जे दाढ आहेत म्हणजे 6व्या वर्षी जी पहिली दाढ येते तिथपासून आपण या दाढांमध्ये हे सिमेंट्स आपण वापरू शकतो आणि ते डेंटिस्ट तुमच्या दाढांमध्ये जे ज्यावेळी पिट अँड फिशर सिलंट्स वापरतात तर तो सरफेस जो आहे जिथं अन्न अडकणार आहे तो सरफेस आपण सिमेंटनी ब्लॉक करून ठेवतो त्यामुळे तिथे कीड लागत नाही. तर हे एक वर्षभर साधारण टिकतं. तुम्हाला जोपर्यंत मूल चांगल्या रीतीने ब्रश करायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या सिमेंट्सचा वापर करून घेऊन दातांची कीड लागण्याचं प्रमाण कमी करू शकता. दुसरं ह्या म्हणजे ट्रीटमेंट आहे तर त्याला आम्ही म्हणतो फ्लोराईड ट्रीटमेंट. तर हे काय आहे तर वयाच्या 4 टप्पे आहेत. जेव्हा आपले दात उगवायला सुरुवात होते त्या 3र्या वर्षी पूर्ण दुधाचे दात आलेले असतात, 7व्या वर्षी जुने दात पडून नवीन दात येण्याचा प्रारंभ असतो, त्याच्यानंतर 11व्या वर्षी बऱ्यापैकी समोरचे दात आणि उपदाढा यायला सुरुवात होतात आणि 13व्या वर्षी पूर्ण दातांची वाढ झालेली असते. तर ह्या 4 टप्प्यांवर आपण फ्लुराईड ट्रीटमेंट करून घेऊ शकतो जेणेकरून आपल्या दाताचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये इनॅमल याचा टफनेस वाढवतो आपण. इनॅमलचा टफनेस वाढवतो म्हणजे काय करतो, फ्लुराईड त्याच्यामध्ये वापरल्यामुळे दंतक्षय जो होतो, दात किडण्याचं प्रमाण आहे, ऍसिड अटॅक जो होतो दातांवर म्हणजे आपले अन्न पिष्टमय पदार्थांचं डिग्रेडेशन जेव्हा तोंडात होतं त्यावेळी ऍसिड्स रिलीज होतात आणि त्या ऍसिड्सचा मारा आपल्या इनॅमलवर जास्त प्रमाणात न होता कीड लागण्यापासून त्याचं संरक्षण होतं, याला म्हणायचं फ्लुराईड ट्रीटमेंट. तर या प्रतिबंधात्मक ट्रीटमेंट्स करून आपण दंतक्षयापासून लहान मुलांचे दात वाचवू शकतो.

0: श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला. याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
1: कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.

मोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी ठीक 12 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
3: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनः प्रसारण दर रविवारी

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवल्यास करायच्या उपाययोजना। घट्ट कपडे सैल करावेत, रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं, थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं, रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी, तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं, जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा। आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबचे ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात. प्रादेशिक बातमीपत्र.

0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: आजचा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण मध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है ओएमआर शीट को दस्तखत करना आरंभ में एक बार करना अंत में भी एक बार करना उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनडीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून महाटीईटी.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 231.8 मीटर अर्थात 1251 KHz वर आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वर

0: तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.

11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये, संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

श्रोते हो, यानंतर 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझ आवार माझ शिवार। हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। त्यानंतर रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने, याचं पुन्हा प्रसारण आपण ऐकाल। रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकणार आहात। 8:15 आपण आस्वाद घ्याल कव्वाली गीतांचा। त्यानंतर 8:45 हिंदी मधून बातम्या, रात्री 9:00 इंग्लिश मधून बातम्या, त्यानंतर रात्री 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण, रात्री 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल, 11:00 हिंदी मधून बातम्या, 11:05 इंग्रजी मधून बातम्या, असे भरगच्च कार्यक्रम सायंकालीन प्रसारण सभेमध्ये आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र।

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं आवार माझं शिवार मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सोनं, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं कालपासून वाढवलंय. सोबतच दागिन्यांची खरेदी वर्षभरासाठी करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. याविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित मोडक यांच्याकडून.
1: तर केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात वाढलेत?
2: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता केंद्र सरकारने 2 वर्षापूर्वी 15% सहा टक्क्यांवरती कर आणले होते. आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आपण म्हणतो ज्याला, ते आता पुन्हा एकदा 6% वरून 15% नेलेत. म्हणजे जवळपास प्रत्येकच दोन्ही धातूंवरती 9% त्याचे कर वाढवण्यात आले. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा 15% वरून 6% कर केले तेव्हा सोन्याची भारतातली किंमत जी होती मूल्यामध्ये ती साधारणपणे 70,000 आसपास होती प्रति 10 ग्रॅम. आज ती 1,30,000 ते 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असल्यामुळे तो कर जो वाढलाय तो प्रति 10 ग्रॅम सोन्यावर जवळपास 13,000 रुपयांनी वाढला एका रात्रीमध्ये. तसंच चांदीवरचा जर कर आपण विचार केला तर तोही जवळपास 16 ते 18,000 रुपये प्रति किलोला वाढला. तर या प्रमाणामध्ये ही करवाढ झाली आणि ती इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीत झाली. जीएसटीच्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
1: प्लॅटिनम वरती पण कर वाढलेला आहे ना?
2: हो, सर्वच मौल्यवान धातू त्याच्यात प्लॅटिनमही आहे. ज्याच्यावर पूर्वी 6% आयात करत होता तो आता पुन्हा 15% गेला. आता एवढंच नाही तर सरकारनी फार क्लिअर गाईडलाईन्स काढल्यात यावेळेला इम्पोर्टला. कारण पूर्वी इम्पोर्टच्या याच्यामध्ये काही काही पळवाटा असायच्या की इन्क्लुजन किंवा छोटे छोटे पार्ट जे असतात सोने चांदीचे त्याच्यावरती कर वेगवेगळे होते किंवा अलॉयच्या नावाखाली जी आयात व्हायची याच्यामध्ये प्रेशर मेटल असायचे पण ते अलॉय म्हटल्यानंतर त्याला करचा दर जो असायचा तो वेगळा असायचा. पण यावेळेस जेव्हा त्यांनी अध्यादेश काढलाय तेव्हा या सगळ्या गोष्टींनाच 15% तो कर लागू होईल अशा प्रकारे अध्यादेश काढलाय. त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहिल्या नाही.
1: आता हे जे टॅक्स वाढवलेत तर त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर कितीपर्यंत वाढतील?
2: सोन्याचा दर ज्या दिवशी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढीची घोषणा केली त्या दिवशीच्या दरानुसार साधारणपणे सोन्याचा दर 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याच्यामध्ये 9% वाढ म्हणजे 1,35,000 इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या प्रकारे जर केलं आपण तर साधारणपणे 12,000 रुपयांनी तो वाढला होता दर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर साधारणपणे 18,000 रुपयांनी वाढला होता.
1: आता ही जी करवाढ झाली आहे तर त्या करवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की आयात कमी व्हावी, पण मग खरंच याच्यामुळे आयात होईल का कमी?
2: कसं आहे, सोनं हे आपल्याकडे जिव्हाळ्याची वस्तू आहे. आपण त्याला नेसेसिटी म्हणत नाही हे ठीक आहे, खरंच ती नेसेसिटी नाही कारण अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकी कशी नेसेसिटी आपण म्हणू शकत नाही. पण सोनं हे अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीचा. म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असलं तर मला मुली बरोबर दागिने द्यावे लागतात. मुलीचे नंतर वर्षभर सण होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने द्यावे लागतात. जावायला दागिने द्यावे लागतात. माझ्याकडे जर लग्नाच्या अॅनिव्हर्सरी असतील तर तेव्हा दागिने केले जातात. किंवा मुलामुलींचे वाढदिवस असतील किंवा काही विशेष घटना घडत असतील तर तेव्हा दागिने केले जातात. किंवा वास्तुशांत वगैरे असेल तर तेव्हा चांदीचे उपकरण वस्तू केल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण सोनं चांदीला महत्व देतो. आपण लक्ष्मीपूजनाला सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा दरवर्षी एक एक ऍड करत जातो आपल्याकडे. किंवा अक्षय तृतीयेला चांदी सोनं घ्यावं, पाडव्याला सोनं घ्यावं, या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे सोन्याची मागणी खूप आहे. आता पंतप्रधान त्यांनी केलेलं आवाहन हे सरकारच्या दृष्टीने योग्य आहे की 1 वर्षाकरता तुम्ही दागिन्यांची खरेदी करू नका जेणेकरून आयात कमी होईल. पण अशी 1 वर्षाकरता दागिन्यांची खरेदी कोणाला थांबवणं शक्य नाही. त्यापेक्षा सरकारने असं आवाहन करायला हवं होतं की लक्झरी म्हणून तुम्ही ती दागिन्यांची खरेदी असेल तर 1 वर्षाकरता टाळा. कारण की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी असं म्हणू शकत नाही मुलाकडच्यांना की मी आज मुलगी पाठवतो आणि नंतर 1 वर्षाने दागिने पाठवतो. मला ते करणं गरजेचं आहे कारण माझं ते सामाजिक बांधिलकी असल्यासारखं आहे. ती बांधिलकी आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे चर्चेचा. पण संस्कृती म्हणून माझी बांधिलकी त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ते कमी होईल असं नाही. पण जर का तुम्हाला ते करायचं असेल तर जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं. कारण त्याचा पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव. आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणं असेल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या म्हणून ती करवाढ करण्यात आली.
1: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो पण त्याच्याशिवाय म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतो?
2: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो. भारतही त्याला काही अपवाद नाही. कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकच ठिकाणी चांदी लागते आणि त्याला काही पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना. त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये. त्यामुळे इंडस्ट्रियल यूज वापराकरता जे काय आयात होईल चांदी

0: इंडस्ट्रीयल प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रोडक्शनच्या किंवा मायनिंगच्या. 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत असतं. पण चांदीचं जे काय प्रोडक्शन होत आहे किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60-70% कन्झम्पशन मध्ये जात आहे आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट्स मध्ये येत आहे.
1: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
0: सोनं चांदीचं मिळून आयात जी आहे ती साधारणपणे $72-75 बिलियन एवढी होतीये. कारण त्याची क्वांटिटी आपण अशी काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यावरच आहे. आणि असं म्हणतात की हा थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे आयातीतला. पहिला आहे ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि तिसरा आहे ते सोनं आहे. फक्त सोन्याचं एकच आहे की सोनं ही मेंटेन करणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही वेल्थ वाढवते देशाची. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खोक्यातून उघडल्या की 0 किमतीच्या होतात, पेट्रोल डिझेल जळून जातं. प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात लोक डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही. पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आव्हान केलं आणि त्या आव्हान करताना सरकारने सरकारच्या बाजूनी काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवली सुखकर जीवन होण्याकरता लोकांचं, तर लोक नक्की सॅक्रिफाईस करून सोनं ऑफर करतील गव्हर्नमेंटला. गोल्ड बॉन्ड पूर्वी दिलेच होते सरकारने की सोनं द्या आणि तेवढ्याच वजनाचे गोल्ड बॉन्ड घ्या आणि काही वर्षांनी त्याचं गोल्ड घेऊन जा. आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण बघितलेलं आहे 50-2000 किंवा 50 वर्षाच्या कालावधीमध्ये तसं काही गव्हर्नमेंट करू शकतं. एसजीबी जे केले गेले आपल्याकडे ते एसजीबी हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांना चांगले ठरले, पण सरकारने त्याचं सोनं नाही घेतलं आणि त्यामुळे सरकारला जे नुकसान आलं एकंदरीत ते उद्या टॅक्सपेअरच्याच खिशातून जाणार आहे. त्यामुळे एसजीबी सारखी योजना सरकारने आणू नये, कारण अल्टिमेटली नाही तर ते टॅक्सपेअरच्या खिशातून जातं. त्याला अंडरलाईंग ऍसेट कुठेतरी हेज करणं गरजेचं होतं. एसबीआयकडे जे सोनं आहे ते जर सरकारने आता तात्पुरतं वापरलं गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात सराफांना देण्याकरता तर जवळपास आपली 1.5 वर्षाची आयात थांबू शकते. आणि ते आरबीआयने सोनं देणं याचा अर्थ आरबीआयचं हेज कॅन्सल झालं असं नाही होत, कारण आरबीआय लोन म्हणून ते सोनं देणार आहे. त्यामुळे 1.5 वर्षांनी जेव्हा आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आरबीआयकडे ते सोनं परत येणार आहे. कारण सराफ लोकांना जेव्हा जीएमएल क्लोज करावं लागतं किंवा बंद करावं लागतं तेव्हा त्यांना रुपये देऊन तेवढ्या किमतीचं सोनं घेऊन द्यावं लागतं समोरच्याला, त्यामुळे त्यात नुकसान नाही होणार. ईटीएफ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, जवळपास 25 टन वर्षाला गुंतवणूक होते. सरकारने गुंतवणूकीच्या परचेस साइड बंद करावी 1 वर्षाकरता एसजीबीची कंपल्सरी, कारण ते सेव्ह होऊन नुसतंच होर्डिंग होत आहे आणि ते व्हॉल्ट मध्ये जात आहे, पण फॉरेक्स मात्र त्याला वापरलं जात आहे. आणि 1 वर्षाकरता जर तसं गेलं तर 25 टन सोन्याची आयात कमी होऊ शकते. असे विविध उपाय आहेत ते सरकारने चोखायला पाहिजेत, म्हणजे अदर दॅन इम्पोर्ट ड्युटी वाढवणं किंवा 1 वर्षाकरता दागिने करू नये म्हणण्यापेक्षा जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत ते वापरावेत असं माझं स्वतःचं मत आहे.
1: याच्या आधी कधी सरकारने असं आवाहन केलं होतं की तुम्ही दागिने खरेदी करू नका किंवा मग आयात कमी व्हावी किंवा परकीय चलन वाचावं म्हणून याच्या आधी सरकारने कधी अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती?
0: नाही, अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर 2012-13 साली जेव्हा आपल्याकडे कॅडचा प्रॉब्लेम आला होता करंट अकाउंट डेफिसिटचा, तेव्हाच्या सरकारने युपीएचं शासन होतं तेव्हाच्या सरकारने सोन्याची आयातचा कर जो आहे तो टप्प्याटप्प्याने 2%पासून वाढत नेऊन 15% नेला होता. आणि जर का तुम्हाला सोनं आयात करायचं असेल तर तुम्हाला 20% निर्यात करणं कंपल्सरी केलं होतं, आयात केलेल्या सोन्यात व्हॅल्यू एडिशन करून तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आव्हान केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
1: पण मग आता हे जे काही आव्हान केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल, म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
0: गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचे ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत, म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या एचएनआय असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय, तर त्यांनी ती आयात केली आणि त्याच्यामुळे ह्याचा परिणाम झालाय. अदरवाईज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत आणि हे प्रमाण जवळपास 60

0: टक्क्यापर्यंत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून किंवा आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत. आणि फॅक्टफुल स्टॅटिस्टिक्स आहे म्हणजे ग्राउंड रियालिटीचं स्टॅटिस्टिक्स आहे. आताच खरोखर त्याच्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन त्याच्यातून नवीन दागिने घडवून घ्यावे, तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवलेत, नवीन सोनं खरेदी नाही केलं, तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3% ऐवजी 1% जीएसटी लागेल. असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
1: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं, लोक घेतात, ते एक प्रमाण झालं, त्याच्याविषयी आपण बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतात?
0: नाही, ते दागिने नाही खरेदी करत, ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर यायचं झालं तर पूर्वीच्या काळी सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकीकरताचं सोनं घेतलं जायचं, आणि ते गुंतवणूक नसायचंच ते किरकोळ गिरायकांचं, त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचे. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्या गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे HNI जे गुंतवणुकीकरता म्हणून सोनं घेतात ते सराफ बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार, तिथून सोनं खरेदी करत असणार, ते काही सराफ वगैरे जात नसणार, कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ETF मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ETF चा फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे. तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करण्यात. कारण दागिना घेतला की त्याच्यात मजुरी जाते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटने काहीतरी पर्याय आणावा दुसरा की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या, ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या. जे तर आम्ही सोनं देऊ, कारण HGB मध्ये रक्कम देतच सरकार, सोनं नाही परत द्यायचं. आणि HGB मध्ये खरेदी करताना रक्कम हँडओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला सुद्धा, त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे का नाही हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या, पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी. त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँडओव्हर करतील, आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना GML म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावर स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
1: गुंतवणूक म्हणून सोनं याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्या, सोरिंग गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरची स्कीम झाली वगैरे, त्याची सध्याची काय परिस्थिती म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीचे आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
0: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या सरकारने त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती, पण ती कधीच यशस्वी झाली नाही, कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट, कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही, आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मॉनिटायझेशन गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं, त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा, त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं, त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक परावृत्त होती, कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ती योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही असं आपण म्हणू.
1: खूप खूप धन्यवाद आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 25 शके 1948 म्हणजेच 15 एप्रिल 2026. जाणून घेऊयात ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. हवामान ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित असेल. उष्णतेच्या झळा जाणवतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 37 किलोमीटर ताशी वेगाचे वारे वाहतील. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणा, सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी या विषयावर प्रिया बेल्हेकर यांनी माणिकप्रभू धानोरकर यांची घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम युनिव्हर्सिटी पुणेच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक माणिकप्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण असं बघतो की शहरीकरण वाढतंय, औद्योगिकीकरण वाढतंय, तसंच आपण बघतो की शहरामध्ये अनेक भाज्यांची फळांची आवक जावक वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. किंवा शेतामध्ये पण आपण बघतो की अवकाळी पाऊस असू दे किंवा कोणत्या तरी कारणाने बराच माल त्याचं नुकसान होतं आणि अशा वेळेस आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कचरा हा तयार होतो, शेतात असू देत किंवा आपल्या शहरी भागामध्ये असू देत. पण या कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं आणि याच्यातून आपल्याला काहीतरी एक व्यवसायाची संधी उपलब्ध आहे ही खरंच एक आशेची एक गोष्ट आहे. आणि याच विषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे पाणिक प्रभू धानोरकर. हे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर स्वतः सिम्बॉसिस या कॉलेजमध्ये वेस्ट मॅनेजमेंट या विभागाचे संचालक आहेत आणि ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर सुरुवातीला आपण आपल्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर मी आता म्हटलं त्याप्रमाणे की आपण असं बघतो की सेंद्रिय कचरा हा आता जागोजागी आपल्याला भरपूर दिसतोय, लोकसंख्या वाढतीये, मागणी शेतमालाची वाढतीये, पण त्याचबरोबर हा कचरा खूप मोठ्या प्रमाणात तयार होतोय. तर आपल्या ज्या कामाचा जो मुख्य फोकस आहे तो आहे वेस्ट मॅनेजमेंट आणि शेती, यांचा संगम तुम्ही करून आणला, तर याबद्दल आम्हाला काय सांगाल?
1: खरं तर सिम्बायसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट हे सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी किंवा सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातलं जिथे आम्ही आमचं काम चालू आहे, त्याचा मुख्य उद्देशच असा आहे की कचरा ह्या शब्दाची संकल्पना किंवा व्याख्याच आपण बदलायची आणि त्याचं संसाधन म्हणून त्याला प्रचलित करणं किंवा बनवणं ही एक संकल्पना समाजात रुजवणं हे आमचं खरं तर मुख्य आपण काय म्हणू शकू उद्देश आहे या आमच्या कामाचा. खरं तर आपण त्याला वेस्ट म्हणतो. हा वेस्ट म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ही आपल्यासाठी निरुपयोगी असू शकते, पण आपण त्याचा कधीच असा विचार करत नाही की ही इतर कुठल्या तरी गोष्टीसाठी एक स्त्रोत म्हणून त्याची संधी त्याला आपल्याला मिळू शकते. आपण ज्या काही गोष्टी स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा स्वतःच्या सुखसोयीसाठी वापरतो किंवा तयार करतो त्या सगळ्या पृथ्वीवरती तयार असलेल्या किंवा नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीमधूनच तयार होतात. त्यामुळे तसं पाहिलं तर निसर्गाच्या शब्दकोशामध्ये कचरा हा शब्दच नाहीये, ही व्याख्याच नाहीये, हे आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केलेली एक टर्म आहे किंवा एक शब्द आहे आपण असं त्याला म्हणूया. तर ह्या निरुपयोगी साधनांचं नैसर्गिकरित्या पुन्हा

0: निसर्गा मध्ये पुनर्चक्रांकन हे होतच असतं, आपण ते अति प्रमाणात वापरतो त्यामुळे पृथ्वीची जी क्षमता आहे ती थोडीशी नष्ट होतीये कुठेतरी, किंवा ती त्याला आपण काय म्हणू की ती अफेक्ट होतीये, त्यामुळे ते होत नाही आणि म्हणून तो आपल्याला कचरा हा जागोजागी दिसतो. निर्माण झालेला कचरा आपण पुनर्चक्रांकनामध्ये कसा आणायचा किंवा आपण सर्क्युलर इकॉनॉमी किंवा सर्क्युलरिटीमध्ये कसा आणायचा यासाठी आपण प्रयत्न करतो. आता उदाहरणार्थ भारतामध्ये एक बघायचं झालं तर दरवर्षी जवळपास 62 मिलियन टन म्हणजे 62 दशलक्ष टन एवढा घनकचरा निर्माण होतो आणि ह्या कचऱ्यापैकी 60% जास्त कचरा हा सेंद्रिय स्वरूपाचा आहे जो नक्कीच आपल्याला पूर्णपणे पूर्ण क्षमतेने वापरता येऊ शकतो. जर ह्या कचरारूपी संसाधनाचा जर आपण सुयोग्य वापर केला कशा प्रकारे करता येईल तर त्याला खतामध्ये रूपांतरित करून किंवा ह्या संसाधनांचा वापर आपण शेतीसाठी ऊर्जा निर्मिती करून जर केला तर आपण नक्कीच त्याचा खूप चांगला प्रभावीपणे शेतीमध्ये वापर करू शकतो. कारण खत ह्याला काळं सोनं किंवा ब्लॅक गोल्ड असं म्हटलं जातं आणि जो जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खूप महत्वाचा आहे, पीक निर्मितीसाठी किंवा निरोगी पीक निर्मितीसाठी हा खूप गरजेचा आहे. तर आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे की आजकाल विकसित होत असलेलं जसं उदाहरणार्थ AI तंत्रज्ञान आहे, नवीन जे तंत्रज्ञान आहे त्याचाही वापर करून आपण ही जी काही संसाधनं आहेत, मी त्याला कचरा शब्द मुद्दाम टाळतोय, ही जी संसाधनं आहेत याला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी आपण याचा खूप प्रभावीपणे वापर करू शकतो असं मला वाटतं.
1: बरोबर, मला असं वाटतं की आपले शेतकरी तसंही काही बरेच शेतकरी आहेत की जे असा सेंद्रिय शेतीकडे वळालेत आणि ते सुद्धा असंच की वेस्ट पासूनच जेवढं आपल्याला गोष्टी पुनर्वापर त्याचा करता येईल तसं करत असतात. जसं की आपण अनेकदा बघतो की ऊसाचं पाचट जाळू नये असं सांगतात, तर ते पाचट जमिनीमध्ये पुरून मग त्याचं खूप चांगल्या प्रकारे त्यांना जमिनीसाठीच एक सुपीकता त्यांना तयार होते त्यामुळे. बरोबर, तर तसं शेतीत निर्माण होणारा जो कचरा आहे त्याचं योग्य व्यवस्थापन किती महत्वाचं आहे याविषयी शेतकऱ्यांना काय सांगणार? म्हणजे जसं पीक अवशेष आणि बाकी शेड,
0: म्हणजे कुठलेही शेतीमध्ये निर्माण होणारा जो आपण त्याला कचरा म्हणतो किंवा जे संसाधन आहेत, उदाहरणार्थ पिकांचे अवशेष आहेत, जनावरांचं मूत्र आणि शेण आहे किंवा अन्न कचरा आहे, पिकांचा कचरा आहे, हा सगळा सेंद्रिय कचरा व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन करणं हे खरं तर शाश्वत शेतीसाठी गरजेचंच आहे असं मी म्हणेन. कारण अवशेष जाळणं हे अयोग्य आहे, त्याला कारण जाळून आपण एकतर ही संसाधनं नष्ट करतोय, दुसरी गोष्ट या ज्वलनामुळे निर्माण होणारे सूक्ष्म कण आणि धूर यामुळे हवेचं प्रदूषण होतं ते वेगळंच. ज्वलनामुळे काय होतं की जमिनीतले जे सुपीकता वाढवणारे सूक्ष्मजीव आहेत, उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, तेही नष्ट होतात. तर हे न जाळता आणि दुसरी गोष्ट आपण जाळलं नाही तर करायचं काय, तर हे जर संसाधनं चांगल्या योग्य कामासाठी आपण वापरले नाही, जमिनीमध्ये त्याचं पुनर्चक्रांकन केलं नाही, तर ते तसेच पडून सडतील, खराब होतील आणि त्यातून मिथेन नावाचा वायू निर्माण होईल जो पुन्हा
1: वातावरणामध्ये
0: जाईल आणि त्यामुळे काय होईल की आपण जे ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स म्हणतो किंवा जागतिक तापमान वाढ ह्याच्यासाठी तो कारणीभूत होतो. कारण तो मिथेन हा कार्बन डायऑक्साइड पेक्षा 21% जास्त घातक आहे. बरं, ह्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी स्त्रोत म्हणूनही करता येऊ शकतो, मग तो जर शेतीमध्ये केला तर त्याचा दुष्परिणाम टाळून आपल्या शेतीसाठी व्यवस्थापनासाठी त्याला खूप चांगला महत्वाचा उपयोग त्याला करता येऊ शकतो. दुसरा महत्वाचा उपयोग हे का गरजेचं आहे करणं, तर मातीचं आरोग्य. मातीचं आरोग्य हे सेंद्रिय पदार्थांशी अत्यंत निगडीत आहे. कारण सेंद्रिय पदार्थ किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो हे शेतीमध्ये किंवा जमिनीमध्ये वाढवण्यासाठी ह्या सेंद्रिय पदार्थांची गरज असते, म्हणून तो जाळणं चुकीचं आहे. भारतामध्ये अनेक भागांमध्ये जर आपण बघितलं तर 0.5% कमी जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे, जो कमीत कमी 1% असणं आवश्यक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेतीत निर्माण होणारा जो कचरा आहे त्याचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर शाश्वत शेती निर्माण करायला नक्कीच त्याचा हातभार आपल्याला लागू शकतो.
1: बरोबर सर, आणि बायोगॅस आणि बायोसीएनजी प्रकल्प जो आहे तो शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे आणि जर लहान शेतकऱ्यांनी कमी खर्चात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जर त्यांना सुरू करायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल?
0: यामध्ये दोन गोष्टी आहेत. बायोगॅस ही संकल्पना काही नवीन नाहीये, आपण अनेक दशक बघतोय की बायोगॅस शेतकऱ्यांकडे आहे. खर तर बायोगॅस ही संकल्पनाच भारताने जगाला दिलेली आहे, पण दुर्दैवाने आज बायोगॅसची निर्मिती ही भारतातच खूप कमी आहे हे मला सांगायला फार खेद वाटतो. त्याचा सुयोग्य वापर होत नाहीये. तसं पाहिलं तर बायोगॅस आणि बायोसीएनजी हे दोन वेगळे प्रकार नाहीयेत, पण एकाच प्रोसेसमधनं दोन गोष्टी आहेत की बायोगॅस हा छोट्या स्केलपासून म्हणजे अगदी लहान शेतकऱ्यांपासून मध्यम प्रकारच्या

0: करण्यासाठी आपल्याला तो वापरता येऊ शकतो. पण बायो सीएनजी करायचं असेल तर त्या मात्रासाठी मात्र तुम्हाला मोठ्या प्रमाणामधले प्रकल्प ठेवावे लागतात. उदाहरणार्थ 50 टन 100 टन पर डे वेस्ट प्रोसेसिंग जर असेल, सेंद्रिय पदार्थ तुमच्याकडे असतील, उदाहरणार्थ साखर कारखाने आहेत किंवा फूड वेस्ट इंडस्ट्री आहे, अशा ठिकाणी बायो सीएनजीचे प्रोजेक्ट हे चालू शकतात. किंवा जिथे मोठ्या मोठ्या डेअरीज असतात, गोशाळा असतात, अशा ठिकाणी हे बायो सीएनजीचे प्रकल्प चालू शकतात. शेतकऱ्यांसाठी याचा आर्थिक फायदा असा होऊ शकतो की एका बायोगॅस संयंत्रामधून किंवा बायोगॅस युनिटमधून त्या शेतकऱ्याचा कुटुंबाचा इंधनाचा खर्च वाचतो. म्हणजे कुकिंग गॅस जो आपण ज्याला म्हणतो तो खर्च वाचू शकतो. कारण 2 क्यूबिक मीटर मध्ये त्याला 1/2 किलो गॅस मिळू शकतो, जो की एलपीजी इक्विव्हॅलेंट मी ज्याला म्हणेन की जो एका 5 माणसांच्या कुटुंबासाठी दिवसभरासाठी पुरेसा आहे. आणि 25 किलो मधनं हा गॅस त्याला एका वेस्ट प्रोसेसिंग मध्ये त्याला हा गॅस मिळू शकतो. त्यामुळे तिथे त्याचा खर्च वाचतो. त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे बायोगॅस हा तर बाय प्रोडक्ट झाला, पण बायोगॅस तयार झाल्यानंतर जी निर्माण होणारी स्लरी असते त्या स्लरीला अत्यंत उपयुक्त ती शेतीसाठी आहे. त्यामुळे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज खूप आहेत. तर त्या स्लरीचा सेंद्रिय शेती डेव्हलप करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारणं, पिकांची गुणवत्ता सुधारणं, इथे त्याचा वापर होऊ शकतो. आता दुसरा प्रश्न तुमचा होता की लहान शेतकऱ्यांसाठी काय पर्याय असतील. तर लहान शेतकऱ्यांसाठी आजकाल फ्लेक्सी डायजेस्टर्स नावाचे एक बायोगॅस डायजेस्टर्स मिळतात किंवा बॅग्स मिळतात अतिशय कमी किमतीमध्ये, ज्यांचा वापर शेतकरी बायोगॅस निर्मितीसाठी करू शकतात. किंवा त्यांच्याकडे पुनर्वापर करण्यायोग्य असलेली काही जर संसाधनं असतील, उदाहरणार्थ सिंटेक्स टाकी वापरून पडलेली आहे, तर अशा काही गोष्टींचा अत्यंत कमी खर्चामध्ये वापर करूनही बायोगॅस संयंत्र निर्माण करता येऊ शकतं आणि कमीत कमी खर्चामध्ये ते आपल्याला शेतकऱ्याला तयार करता येऊ शकतं.
1: बरोबर, म्हणजे गावातले काही शेतकरी एकत्र येऊन सुद्धा एक प्रकल्प चालवू शकतात.
0: अगदी अगदी उत्तम प्रकारे करू शकतात.
1: कमी खर्चात होऊन जास्त फायदा त्यांना मिळेल.
0: जेवढा मोठा बायोगॅस प्लांट तेवढी जास्त स्लरी निर्माण होणार आणि ती तेवढ्या जास्त शेतीला पूरक होणार. तर बायोगॅसच्या स्लरीपासून जेवढं रेव्हेन्यू शेतकऱ्यांना जनरेट करता येईल ते बायोगॅस पासून मिळणार नाही, पण बायोगॅसच्या स्लरीपासून मिळेल. कारण बायोगॅस स्लरी एक मोठा रेव्हेन्यू जनरेटिंग सोर्स आहे बायोगॅस प्लांट मधला असं मी म्हणेन.
1: बरोबर. मग अशी तुम्ही सूक्ष्मजीवांचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये मातीच्या सुपीकतेमध्ये आणि पीक उत्पादनामध्ये त्याचा रोल किती महत्वाचा आहे.
0: सूक्ष्मजीव हे खरंच खूप महत्वाचे आहेत. आपण आता उदाहरणार्थ मातीमधले सूक्ष्मजीव, आपण माती म्हणलं की माती आपल्याला असं वाटतं की हा ठीक आहे माती आहे, निर्जीव गोष्ट आहे, पण तसं नसून माती एक अत्यंत प्रगल्भ जिवंत परिसंस्था आहे ज्यामध्ये खूप उपयुक्त जीवाणू किंवा मायक्रोब्स त्याच्यामध्ये असतात. सुपीक माती काय करते, सुपीक माती उपयुक्त जीवाणूंच्या वाढीला खूप मदत करते, ती गरजेची असते. सूक्ष्मजीव म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्याला जैविक खतं म्हणतो, आता जैविक खतं म्हणजे काय आहेत, हे सूक्ष्मजीव आहेत, जीवाणू आहेत जे हवेतलं नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात आणि पिकांना उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, अझोस्पायरिलम आहे, किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतात, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात, असे अनेक प्रकारचे वेगवेगळे जैविक खतं आहेत जे सूक्ष्मजीव आहेत. ज्या दे आर लाईफ फॉर्म्स, ते काही वेगळी खतं तसे तयार करत नाहीत, जे ते लाईफ फॉर्म्स आहेत ते त्यांच्या त्यांच्या
1: जीवनचक्रामध्येच
0: हवेतला नत्र जमिनीमधला स्फुरद पालाश हे पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात. दुसरा प्रकारचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम असतो की ज्याला आपण जैविक कीड नियंत्रणासाठी किंवा जैविक नियंत्रणासाठी बायो कंट्रोल एजंट्स ज्याला आपण म्हणतो, ट्रायकोडर्मा आहे, बोवेरी आहे, मेटेरायझियम आहे, हे काय करतात की पिकांवरती येणारी जी कीड आहे जी पिकांना हानिकारक आहे किंवा पिकांमध्ये होणारे रोग आहेत किंवा जमिनीमध्ये असणारे नेमॅटोड्स यांच्यासारखे जे सूक्ष्मजीव आहेत ह्यांच्यावरती उपजीविका करतात आणि पिकांचं रक्षण करतात. तर ह्या अशा सूक्ष्मजीवांचा नेमका उपयोग त्या पिकांच्या वाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी आणि गुणवत्तेसाठी हा नक्कीच होतो.
1: बरोबर. बायोचार आणि सेंद्रिय खत यांचा वापर जर आपण केला तर मातीची गुणवत्ता सुधारता येते आणि रासायनिक खतांपेक्षा जैविक पर्याय यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही काय सांगाल, म्हणजे मातीची गुणवत्ता कशी सुधारते बायोचार पद्धत आणि सेंद्रिय खतामुळे.
0: बायोचार ही टर्म आता नवीन खूप चर्चेमध्ये आहे, प्रचलित आहे, पण खर तर बायोचार म्हणजे काय, तर बायोचार हा ऑक्सिजन विरहित जाळून केलेल्या कचऱ्याचा कोळसा, पायरोलिसिस आपण ज्याला म्हणतो, एक अत्यंत सोपी पद्धत आहे. पण ह्या कोळशाचा, ह्या बायोचारचा जमिनीमध्ये किंवा जमिनीची गुणवत्ता किंवा पोत सुधारण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. काय करतं हा बायोचार, म्हणजे हा कार्बन आहे, दिस इज अन ऑर्गॅनिक कार्बन. तर हा कार्बन काय होतो की जमिनीमध्ये तो पुन्हा पुढे काही डिग्रेड होत नाही, तो कुजत नाही, तो जमिनीमध्ये हजारो वर्ष तसाच टिकून राहतो. ह्याची एक खास खासियत अशी आहे की जमिनीमध्ये 50% पेक्षा जास्त पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे, पोषक अन्न द्रव्य धरून ठेवण्याची

0: जी क्षमता आहे ह्याच्यामध्ये असलेले जी पोरॉसिटी आहेत किंवा पोर्स आहेत बारीक सूक्ष्म कण जे छिद्र जी असतात ती आणि मातीच्या पार्टिकल्स बरोबर त्याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन आहे त्यामध्ये जे होणारे पोर्स तयार होतात त्यामुळं जमिनीमध्ये हवा खेळती राहते. यामुळे काय होतं की सॉइलचं टेक्स्चर आणि स्ट्रक्चर हे दोन्हीही इम्प्रूव्ह होतं, चांगलं होतं, गुणवत्ता त्याची सुधारते आणि जमीन ही सुपीक होते. दुसरा याचा फायदा असा आहे की बायोचार जर जमिनीमध्ये टाकला तर जमिनीमध्ये असणारे काही प्रदूषक आहेत, उदाहरणार्थ अँटीबायोटिक्स, प्रतिजैविक ज्यांचा आपल्या शरीरावरती घातक परिणाम आहे, किंवा आजकाल आपण ऐकतो की मायक्रोप्लास्टिक्स जे आपल्या रक्तामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या अवयवांमध्ये आजकाल आढळतात, आपल्या अन्नसंस्थेमध्ये ते आलेले आहेत, तर ह्यांना धरून ठेवण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे. काय होतं की या बायोचारच्या पार्टिकल्सवरती जर हे प्रदूषक येऊन चिटकले तर त्याचा झाडांमध्ये किंवा पिकांमध्ये त्याची एंट्री होणार नाही, ते जाणार नाहीत आणि मग आपल्याला क्वालिटी पीक ज्याला आपण म्हणू किंवा क्वालिटी अन्न जे म्हणू ते आपल्याला त्याच्यामधून मिळू शकतं. आता रासायनिक आणि याची तुलना जर करायची झाली जैविक तर रासायनिक खतं खरं तर पिकांचे जे हायब्रिड व्हेरायटीज आहेत त्यांच्या पोषक अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागतो कारण त्यांना अन्नद्रव्य द्यावी लागतात, ती तात्पुरती वाढ करतात ही पिकांची, पण त्यामध्ये असणारे जे काही असेंद्रिय पदार्थ असतात त्या असेंद्रिय पदार्थांमुळे मात्र जमिनीचा पोत बिघडतो, त्याची क्वालिटी, त्याची गुणवत्ता बिघडते. जसं उदाहरणार्थ की सॉइलची पोरॉसिटी कमी होणं किंवा एरेशन कमी होणं, पाणी पर्क्युलेट न होणं किंवा सूक्ष्मजीवांची वाढ न होणं, ह्या अनेक गोष्टींचा रासायनिक खतांमुळे जमिनीवरती परिणाम होऊ शकतो. या उलट जैविक पर्याय मातीची रचना ही दीर्घकाळ टिकवून ठेवतात किंवा सुधारतात. आता ही जैविक आपण म्हटल्यामुळे नॅचरली नैसर्गिकच आहेत आणि नैसर्गिक गोष्ट ही केव्हाही वातावरणास पोषक असतात आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत.
1: बरोबर,
0: उलट पिकाची गुणवत्ता सुधारायलाच ते आपल्याला मदत करतात. तेव्हा मी जसं म्हणालो की प्रदूषण रहित अन्न निर्माण करण्यासाठी
1: मातीतले सूक्ष्मजीव पण चांगले टिकून राहतात.
0: अर्थातच म्हणजे त्यामुळे जमिनीचा जसा पोत सुधारतो, पोत सुधारला की तसंच सूक्ष्मजीवांना त्याची ती मदत होते वाढीसाठी.
1: आपण विकसित जे केलेले आहेत डकवीड आधारित पीड किंवा बायोचार यासारख्या संशोधनाचा शेतीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो?
0: राईट. आता डकवीड जर आपण पाहिलं तर डकवीड काय आहे की एक इन्वेसिव्ह अक्वॅटिक वीड आहे जे आपल्या नदीमध्ये किंवा पाणी साठ्यांमध्ये आपल्याला जलपर्णी बरोबर दिसून होतं. हे छोटस प्लांट असतं पण ह्याच्यामध्ये ना प्रथिनांचं किंवा प्रोटीनचं प्रमाण हे अत्यंत जास्त भरपूर आहे. 30-40% प्रोटीन आहे. आता जे शेतीपूरक व्यवसाय असतात, उदाहरणार्थ पोल्ट्री आहे किंवा मासे उत्पादन आहे, ह्यामध्ये त्यांना जे प्रोटीन रिच फीड द्यावं लागतं तिथे प्रोटीनचा सोर्स म्हणून वापरले जाणारे जे काही घटक आहेत, उदाहरणार्थ सोयाबीन असेल किंवा आणखी कुठे शेतीमधून मिळणारे पर्याय असतील, तर ते थोडेसे प्रोटीन खाद्य निर्माण करायला कॉस्टली होतात किंवा महाग होतात, तर त्याला स्वस्त पर्याय काय? तर डकवीड जो हा अनवॉन्टेड बायोमास आहे त्याला वापरून आपण प्रोटीन वाढवून त्याचे खाद्यपदार्थ तयार करू शकतो आणि त्या शेतकऱ्यांचा जवळपास 50% त्याचा खर्च कमी होऊ शकतो. राहता राहिलेला बायोचार किंवा इतर हा बायोमास वापरून जे काही आपण डेव्हलप करतो, काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स, मग ते पॅकेजिंग असेल, आणखी कुठले कुठले वेगळे प्रोडक्ट्स आपण शेतीपूरक व्यवसायासाठी करू शकतो, तर हा मला असं वाटतं शाश्वत शेतीचा पाया आहे की हे जे रिसोर्सेस आहेत त्यांना पुन्हा सर्क्युलरिटीमध्ये आणणं आणि वापरणं. त्या दृष्टिकोनातून आम्ही संशोधन करत असतो.
1: अच्छा, आता सध्या म्हणजे जे शेतकरी आहेत आपले त्यांच्या पुढे सगळ्यात एक मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे हवामानाचा जो बदल होतोय त्याला सामोरं जावं लागतंय. तर हे जे आता आपला विषय आहे सेंद्रिय कचरा व्यवस्थापन, तर याची त्यांना काय मदत होऊ शकते?
0: कचरा व्यवस्थापन जे नीट होत नाही आणि ज्यामुळे डम्पिंग यार्ड जे तयार होतात किंवा मोठमोठे कचऱ्याचे डोंगर जे आपण बघतो, त्यामुळे तिथून होणारं जे काही ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन आहे हे जागतिक तापमानाला किंवा हवामान बदलाला कारणीभूत मोठ्या प्रमाणात आहे असं मी म्हणेन. त्यामुळे योग्य कचरा व्यवस्थापन जर केलं तर हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम आपल्याला नक्कीच कमी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ कचरा जाळणं जर आपण थांबवलं तर कार्बन उत्सर्जन कमी होईल. सेंद्रिय पदार्थांचं जर आपण खतात रूपांतर केलं किंवा ऊर्जेत रूपांतर केलं तर तिथेही त्याचा खूप चांगला शेतीसाठी वापर करता येऊ शकतो. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे जमिनीची कार्बन साठवण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला कचरा व्यवस्थापनामुळे वाढवता येऊ शकते आणि तापमान वाढीचा परिणाम कमी करायला मदत होऊ शकते. ह्या गोष्टींमुळे जसं उदाहरणार्थ ग्रीन हाऊस गॅस, मी तुम्हाला म्हणालो की मिथेन आणि इतर ग्रीन हाऊस गॅस या वेस्ट मॅनेजमेंट न झाल्यामुळे जे निर्माण होतात किंवा त्याचं उत्सर्जन होतं, ज्यांचा पर्यायाने वातावरण बदलावरती जो परिणाम होतो तो आपल्याला नक्कीच, जर इफेक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट आपण केलं, सक्षम वेस्ट मॅनेजमेंट जर आपण केलं, तर त्याचा वातावरण बदलावरती आपल्याला आपण परिणाम चांगल्या प्रकारे तो साधू शकतो किंवा ते कमी करू शकतो.
1: बरं, म्हणजे हे शेतकऱ्यांच्याच पातळीवर नाही तर प्रत्येक घरगुती लेवलवर सुद्धा जे आपण म्हणतो की आपण कचरा व्यवस्थापन करतो ओला सुका, आणि जर तो ओला आपल्याला कंपोस्ट घरीच तयार करू, म्हणजे प्रत्येकाने जर हा

0: विचार केला तर कुठेतरी आपण एक भाग बनू की आपला हवामानाचा जो बदल होतोय तर आपण ते कमी करण्यासाठी थोडासा एक आपला एक सहभाग राहील त्याच्यामध्ये असं म्हणूयात.
1: नक्कीच.
0: आपण म्हणजे या कचरा व्यवस्थापनातून आपण शेती आणि पर्यावरण यांच्यामध्ये समतोल साधायचा प्रयत्न करतोय, तर यासाठी तुम्हाला एआयची काय मदत होते?
1: नक्कीच. एआयचा वापर, एआय ऑटोमेशन यांचा वापर, पहिलं तर सगळ्यात महत्वाचं की कचऱ्याचं वर्गीकरण करणं, यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वापर करता येऊ शकतो. सेन्सर्सच्या मदतीने कंपोस्ट मधलं तापमान, त्याचं मॉइश्चर, ओलावा किती आहे हा आपण आपल्या मोबाईलवरती चेक करू शकतो. शेतीला पाणी देणं किंवा शेतीला खतांचा डोस देणं किंवा शेतांवरती फवारणी करणं हे एआयमुळे शक्य आहे. एआयमुळे आपण कितीतरी फोरकास्टिंग ज्याला आपण म्हणतो की पाऊस कधी येणार आहे, पिकांवरती कुठलं कीड येणार आहे किंवा हवामानाचा अंदाज, पिकाच्या किडीचा अंदाज, पिकांच्या रोगांचा अंदाज हा एआयमुळे शक्य आहे. आणि त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की शेतकऱ्यांना आगाऊ सूचना मिळाली तर शेतकरी नक्कीच त्यानुसार त्याची तयारी करू शकतो. ह्या एआयचा वापर कित्येक प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप आणि चुका टाळण्यासाठी पण करता येऊ शकतो. म्हणजे आता फूड प्रोसेसिंग असेल तर यासाठी एआयचा जर वापर झाला तर नक्कीच मानवी चुका टाळून प्रोडक्टिव्हिटी वाढवता येऊ शकते असं मला.
0: अनेक पिकं अशी असतात की त्याच्याकडे थोडं निरीक्षण करावं लागतं आणि त्यानुसार त्यांना औषध किंवा खतं यांची मात्रा द्यावी लागते, तर त्यासाठी नक्कीच 24 तास कोणता माणूस निगराणी करू शकत नाही.
1: त्यामुळे
0: अनेक गोष्टी घडू शकतात, उत्पादनाची घट होते, पण एआयमुळे ह्या गोष्टी शक्य होणार आहेत.
1: बरोबर.
0: तर हे कचरा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये ग्रामीण युवकांसाठी कोणत्या उद्योजकीय संधी आहेत सर, आणि स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आपण काय सल्ला द्याल?
1: कचरा व्यवस्थापन तसं जर बघितलं ना तर आपण एखाद्या व्यवसायाला जर आपला व्यवसाय मानला आणि तिकडे मन लावून जर काम करतो म्हटलं तर कचरा व्यवस्थापन हे अब्जावधी डॉलरचं क्षेत्र आहे असं मी म्हणेन. किंवा ज्यांना खरंच यामध्ये करिअर करायचं आहे की मी कचरा वेचक आहे किंवा मी कचऱ्यामध्ये काम करतो हा न्यूनगंड न पाळता जर आपण या व्यवसायाकडे एक संधी म्हणून बघितलं तर खूप संधी उपलब्ध आहेत. जसं की उदाहरणार्थ जैव ऊर्जा निर्मिती, म्हणजे तुमचं मिथेन, बायोबेस्ड हायड्रोजन किंवा ग्रीन हायड्रोजन आपण ज्याला म्हणू, मिथेनॉल आहे, इथेनॉल आहे, अशांसारखे ऊर्जा उत्पादन आहेत. नॅनो फर्टिलायझर्स आहेत किंवा खत निर्मिती आहे. आपण जे कंपोस्ट बद्दल बोलतो त्या कंपोस्टला नॅनो न्यूट्रियंटची जोड देऊन सेंद्रिय पदार्थांबरोबर पोषक मूल्यांची उपलब्धता जमिनीमध्ये पिकांना करून देणं हा एक खूप मोठी संधी आहे. बायोवेस्ट पासून तयार होणारं पॅकेजिंग मटेरियल आहे, बायोप्लास्टिक आहे, अशा अमर्याद संधी आहेत. आपण जर जिथे बघू तिथे आपल्याला हे करता येऊ शकतं. आता स्टार्टअप सुरू करताना मार्गदर्शन काय करायचं की कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, तर सोसायटीला काय हवंय किंवा शेतकऱ्यांना काय हवंय, समाजाला काय हवंय याची जर आपण हा प्रॉब्लेम जर आपण ओळखू शकलो तर तो प्रॉब्लेम घेऊन त्याला अफोर्डेबल किंवा अडॉप्टेबल सोल्युशन, तंत्रज्ञान किंवा उत्पादन यावर जर आपण भर दिला तर नक्कीच आपलं स्टार्टअप किंवा आपलं जे व्हेंचर आहे ते खूप सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. यासाठी शासनाचे अनेक इन्क्युबेटर्स आहेत किंवा शासन स्टार्टअप्सना अनेक प्रकारे निधी उपलब्ध करून देतं, तर ह्या गोष्टींची माहिती, नवीन तंत्रज्ञान काय आहे, नवीन योजना काय आहेत हे माहिती असणं, म्हणजे स्टार्टअप सुरू करण्याआधी ही माहिती घेणं. त्याचबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट की स्टार्टअप सुरू करताना मार्केटचा अभ्यास असणं की टार्गेट मार्केट काय आहे आणि ते आपण कुणापर्यंत पोहोचवणार आहोत, त्याचं डिमांड अनालिसिस काय आहे, हे जर केलं तर मला असं वाटतं की कुठलंही स्टार्टअप हे अपयशी होण्याचं काही कारण नाहीये.
0: बरोबर. सर, हे जे आपण आज बोललोय की सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन हा एक शाश्वत शेतीचा मुख्य पाया आहे, आणि असं आपण म्हणूयात की जे तरुण शेतकरी येतात तर पुढच्या 10 वर्षांमध्ये जर ते शाश्वत शेतीचं, मला असं वाटतं की थोडं तरुणांमध्ये थोडी जागरूकता निर्माण होते, शिक्षणामुळे खूप फरक पडतो आणि त्याच्यामुळे त्यांना थोडंसं सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक या सगळ्या गोष्टींकडे त्यांचा कल दिसतो, तर पुढच्या 10 वर्षांमध्ये या शाश्वत शेतीचं रूप कसं असेल, तुम्ही काय विचार करता याबद्दल?
1: मी आता जे अनुभवतोय यामध्ये आजकाल तरुण उद्योजकांचं प्रमाण नक्कीच वाढत आहे आणि शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये जायचं आहे किंवा व्यवसाय सुरू करायचे आहेत यांचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. अनेक प्रकारच्या संधी, अनेक प्रकारच्या योजना ते घेऊन आमच्याकडे येत असतात, कारण मी पुष्कळ स्टार्टअप आम्ही मेंटर पण करतो. तर मला असं वाटतं की ज्यांना या शेती व्यवसायाशी निगडीत स्टार्टअपकडे वळायचं आहे ते आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये काय बदल होणार आहेत हे जर बघायचं असेल तर मला असं वाटतं की येत्या दशकामध्ये अचूक व्यावसायिक शेती किंवा प्रिसिजन फार्मिंग

0: त्याला म्हणतो. आणि सर्क्युलर इकॉनॉमी ह्या गोष्टींकडे जगाचा कल हा राहणार आहे. आणि शेतकरी हा केवळ अन्न उत्पादक न राहता पुढे त्याची ओळख ऊर्जा उत्पादक म्हणूनही होईल असं मला वाटतं. कारण आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा जर वापर केला तर आपल्या घरामध्ये लागणारी जी ऊर्जेची गरज आहे 100% आपण आपल्या संसाधनांमधनं भागवू शकतो. आणि ऑलमोस्ट 50-60% रासायनिक खतांची उपयोग मिळेल त्याची गरजही डिपेंडन्सी आपल्याला कमी करता अवलंबित्व कमी करता येऊ शकतं इतकं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. तर शेतीचा प्रत्येक अवशेष हा पुन्हा शेतीच्या प्रक्रियेमध्ये येईल. आणि आपण ज्याला सस्टेनेबल झिरो वेस्ट ऍग्रीकल्चर असं जे स्वप्न आपण बघतो मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षांमध्ये ते स्वप्न सत्यात उतरवायला नक्कीच मदत होईल.
1: आणि मला असं वाटतं की आपलं शासन सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहे. इथेनॉल सारख्या गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे बघतो की प्रकल्प अनेक उभारले जात आहेत आणि त्याला चांगला सरकार चांगला प्रतिसाद देत आहे. तर आपण अशी आशा करूयात की भविष्यामध्ये हे जे शाश्वत शेती आहे तर याविषयी सर्व शेतकरी नक्कीच जागृत राहतील. आणि तुम्ही जे म्हणता की सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन याच्यातून आपल्याला एक नवीन व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यामध्ये तरुण जर उतरले तर ते सुद्धा एक चांगला स्टार्टअप सुरू करतील. आणि मला असं वाटतं की त्यामुळे वातावरणही चांगलं राहील आणि शाश्वत शेतीचा सुद्धा एक मार्ग त्याच्यामध्ये साधला जाईल. तुम्ही आज इथे आलात आणि ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम युनिव्हर्सिटी पुणेच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बिल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: मंडळी, आताच आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी या विषयावर माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती केंद्र पुणे, सादर करते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.

शाहीर पुंडलिक आणि फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम संपला. बरं तर श्रोते हो, भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी माधवी राणे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर.

0: आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून तसंच न्यूज ऑन तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकत आहात.
1: मध्यमधारी 239° 8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100° 6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. श्रोतेहो आता वेळ झाली आहे एक गाणे ताजेतवानेची. ऐकूया तर आजचं हे गीत.

0: श्रोते हो स्वप्नजा लेले आणि संदीप उबाळे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना होती संजय पाटील यांची आणि संगीत होतं विजय नारायण यांचं. याबरोबरच एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही संक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी UAE सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी.

0: केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबई सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 7% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या तावा देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहाँ जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी.
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेश पत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात सीबीआयला यश आलं आहे. 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले पीव्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सहआरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1,00,000 रुपये दिले होते. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला 1 दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा

0: अनस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालये आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल, असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईवर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला.
1: पश्चिम
0: यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करा.

0: बद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला.
1: पश्चिम पूरे विश्व पर दिखाई दे रहा है. भारत ने हमेशा समस्याओं के समाधान के लिए डायलॉग और डिप्लोमेसी को प्राथमिकता दी है.
0: यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी युएई सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूयात काही कव्वाली.

0: बेनझीर युसुफ आझाद आणि कलाकारांनी गायलेली कव्वाली आपण ऐकलीत. श्रोतेहो, कव्वाली हा असा एक गायनाचा प्रकार आहे की ज्यामध्ये सहसा तो समूहामध्येच गायला जातो. एक मुख्य गायक आणि त्याचे सहगायक असतात. कव्वालीमध्ये टाळ्या वाजवून लय धरली जाते जी प्रेक्षकांनाही संगीतात खिळवून ठेवते. आपण आस्वाद घेताय कव्वालीचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपल्या

0: किरत महोत्सवी सांगली केंद्रावर।
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर।
2: श्रोते हो, आपण ऐकताय कव्वाली आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। कव्वालीची सुरुवात सहसा धीम्या गतीने होते आणि हळूहळू तिचा वेग आणि जोश वाढत जातो, ज्यामुळे श्रोत्यांना एका वेगळ्याच संगीताची आणि ह्याची अनुभूती मिळते। महत्वाचं म्हणजे या गायन प्रकारामध्ये हार्मोनियम, तबला, ढोलक या वाद्यांचा वापर केलेला जाणवतो। कार्यक्रमामध्ये आता यानंतर ऐकूयात कलंदर आझाद आणि सहकाऱ्यांनी गायलेली कव्वाली।

0: कलंदर आझाद आणि सहकाऱ्यांनी गायलेली कव्वाली आपण ऐकलीत. आपण ऐकताय कव्वाली आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर।

0: का अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही
1: कार्यक्रमामध्ये आता यानंतर ऐकूयात मेहंदी हसन आणि कलाकारांनी गायलेली कव्वाली।

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात शंकर शंभू कव्वालांनी सहकलाकारांनी गायलेली कव्वाली.

श्रोतहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट नाईट ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे.
1: श्रोतेहो आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत. आपल्याला माहितच आहे मिरज हे तंतुवाद्य निर्मितीसाठी जागतिक पातळीवर नावाजलेलं आहे. सतार वाद्य निर्मितीमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त आपल्या मिरजचे युसुफ मुल्ला आजचे आपले पाहुणे आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र अल्ताफ मुल्ला सुद्धा आहेत. या दोघांबरोबर आपण या कार्यक्रमाच्या मागच्या भागातील खुलास गप्पा मारल्या. आजही आपण ही चर्चा चालूच ठेवणार आहोत. आजच्या या कार्यक्रमात आपण सर्वांसह या दोघांचंही भरपूर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: अल्ताफ दादा. तुम्ही एवढ्या सगळ्या सुरांची माहिती सांगितली आणि ती पण इतकी डेप्थमध्ये सांगितली म्हणजे खरंच शिक्षण झालंय सुरांचं.
2: सुरांचं शिक्षण आम्ही वाडवडिलांच्याकडनंच घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. म्हणजे गरजेला खूप मार पडलेला आहे. म्हणजे गुरु शिष्य परंपरा जी पूर्वी काळी होती म्हणजे त्या काळातले आम्ही शिक्षण घेतलेलं आहोत. थोडस जरी इथं तिथं झालं 19-20 जरी झालं तरी चालत नाही. सुरुवातीला तानपुरा जुळवायचं म्हटलं तर आम्ही अर्धा तास पाऊन तास घ्यायचो आणि तो तास का जुळत नाही म्हणून ती म्हणजे त्यांचं बोलणंही खायचं की कधी कधी मारी खायचो. पण असं आज असं वाटतं की नाही ते जे काही झालं ते छान झालं आपल्याकरता आणि आज आम्ही त्यावेळेला खूप अशी तारं मोडली तंबोऱ्याची जुळवताना वगैरे. पण आज स्वरावरती असणारा आपला जो कमांड आहे सुरामध्ये असणारे सूर हे ओळखण्याची जी क्षमता झाली ही आमच्या वाडवडिलांच्यामुळे झाली आणि त्यांच्या कुशलतेनं ती कुशलता आमच्यात आली. त्या आमच्या वाडवडिलांच्या त्या कुशलतेच्या पॉईंटपर्यंत आम्ही कधी पोहोचू हे आम्ही वाट बघतो. पण खूप मोठा प्रवास आहे. कितीही तुम्ही आयुष्यात ह्यामध्ये स्ट्रगल करा तपश्चर्या करा शेवटी आपण शेवटच्या टोकावरून बघितलं तर असं वाटतं की आपला प्रवास खूप लहान.

0: झालेला आहे आणि खूपच कमी अजून शिकलो आहे, कारण का सुराचा प्रवास खूप मोठा आहे.
1: वा, खरंच खरंच. आणि गुरु 24 तास तुमच्या आजूबाजूलाच होते, त्यामुळे त्यांचा वचक तुमच्यावर होता, त्यामुळे त्या तालमीत आळवणी झालेले हे सूर आहेत ते पक्केच होणार. म्हणजे औपचारिक शिक्षण जरी झालं नसलं तरी ते सूर तुमच्या बरोबर मोठे झालेले आहेत आणि आता ते पक्के झालेले.
0: आणि फक्त आमचं माझंच मी असं उदाहरण देत नाहीये, तुम्ही जर का सतार वगैरे गल्लीत याल तर तिथं असणारा प्रत्येक कारागीर जो आज स्वरांचं काम करतोय, तो काही जे जवारी करत असेल, काही काम करत असेल, तो अशाच पद्धतीने आलेला आहे. म्हणजे वाडवडिलांच्या करता शिकत आलेला आहे, तो वाडवडिलांच्याकडनं काम करत आलेला आहे आणि इतर असं कामं तो बालपणापासून बघत आलेला आहे, मग तो त्यांच्या हातखंडी पडलेला आहे. आज आम्ही असं एखाद्या नवख्या माणसाला बोललो की बाबा आज जसे आमच्या कारागिरांची संख्या खूप कमी होत चाललेली आहे आणि हा कला आज भविष्यात ही नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे मिरज शहरातली, तर आम्ही इतर अनेक लोकांना विचार करतो की ही लोक आपल्या कलेमध्ये येऊ देत आणि यांना आम्ही सामावून घेऊन यांना कला शिकवायचा प्रयत्न करतोय. पण आजचा तो जनरेशन मला तसं वाटत नाही आहे, त्यांना फास्ट मनी इझी मनी हा खूप हवा आहे. पण एखादी कला संपादित करायची आहे, आपल्याला कला पुढे घ्यायचं आहे, तो एक मला असं वाटतं की ती पोटतिडकी असणं खूप गरजेचं आहे. आवड असावी की नाही ही आपली कला आहे, आपली संस्कृती, ही आपल्याला शिकायचं आहे आणि ह्यातच आपल्याला आयुष्य काढायचं आहे. मग आपल्याला जेमतेम किती का असे ना, जे आपल्याला भाजी भाकरी मिळते त्यात आपल्याला समाधान मानायचं आहे. ते तसं आजची ही नवी पिढी खूप कमी आहे, पण आज हा सतारमेकर समाज हा पूर्ण जो आहे तो ह्या भावनेतूनच पुढे जातोय आणि ह्या भावनेतूनच तो पुढे वाहून जातो आणि स्वतःच त्या ह्या वर्गाने खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं आहे. मी माझं फक्त एकट्याच बोलत नाहीये, कारण का मी एकटा नाहीये, माझा समाज म्हणजे माझी फॅमिली आहे. कॉम्प्रोमाइज करतोय आपल्या आयुष्याशी, आपल्या गरजा दाबतोय. 140 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशमध्ये 200 लोक ही काम करतात आणि हे 200 लोक कारागीर वर्ग फक्त देशात नाही विदेशात पण ही आपली कला आपली संस्कृती कसं जोपासावी कशी वाढावी ह्याकरता अतोनात प्रयत्न करतायत आणि ह्याच दृष्टीने आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी होईल, ही कला कशी वाढवता येईल ह्या वेगवेगळ्या अँगलने मी प्रयत्न करतोय.
1: याच मुद्द्याकडे मी पण येणार होते की पुढच्या पिढीचा पण आपण विचार करतोय की ही कला जोपासण्यासाठी पुढच्या पिढीचा सहभाग सुद्धा खूप महत्वाचा आहे,
0: गरजेचा आहे.
1: तुमची पण आता 4थी पिढी आहे, पण पुढे जसं जसं वाढत जाईल तसं परंपरागत कौशल्य टिकवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. पण मग प्रत्यक्षात आर्थिक अडचणी काय येतात कारागिरांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टिकोनातून, उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आर्थिक अडचणी कुठल्या कुठल्या येतात कारागिरांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि इतर काही गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा.
0: आम्ही आमचा हा जो समाज आहे 210 लोकांचा जो समाज आहे, ही तर आम्ही कला जोपासतो आणि आमच्या जीवनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही कला आपली संस्कृती आम्ही याच्याशी आमची नाळ बांधली गेलेली आहे. कारण का ही वाद्य परंपरा आमच्याकरता नुसती कला नसून ती आमची आत्मा झालेली. ह्या वाद्यापासून आम्ही नक्कीच वेगळं होऊ शकणार नाही, पण आम्हाला असं वाटतं की ही वाद्य परंपरा जी आहे ती ग्लोबलाइज कसं होईल आणि ती ग्लोबलाइज होत असताना तर जे वाद्यांचं आपल्या कलेबद्दल किंवा आपल्या वाद्याबद्दल जी प्रेम असणारी जी मंडळी आहेत तीही वाद्य निर्मितीकडे कसं आकर्षित करण्याचा तोही आमचा प्रयत्न चालू आहे. उदाहरणार्थ सांगतो, NCVT आणि EICT म्हणून एक मोठ्या संस्था आहेत जे शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवतात, त्या ह्या लोकांशी आम्ही डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्या आशीर्वादानं यांच्या मार्गदर्शनाखालून आम्ही यांच्या संपर्कात आलो आणि यांच्या NCVT आणि AICT कडून एक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्णपणे तयार झालेला आहे. तो असा झालेला आहे की 10वीच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा करू इच्छितात वाद्य परंपरेमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेऊ शकतात, त्यामध्ये त्यांनी डिप्लोमा करू शकतात. आज तो खूप महत्वाचा वाटणार नाही, कारण डिप्लोमा एक तुम्ही 6 महिन्यातून 1-2 वर्षात काय शिकवणार तुम्ही विद्यार्थ्यांना, कारण इथं आयुष्य वेचावं लागतं. तर निदान आमचा तो प्रयत्न आहे की त्या वाद्याबद्दल असणारी एक आपुलकी त्या 2 वर्षात तयार व्हावी आणि कालांतर पुढे जाऊन तो त्या गोष्टी त्याला कुठेतरी कामी पडतील. आणि दुसरी गोष्ट अशी की इथला जो कारागीर आहे त्याच्या आज जे इतक्या समस्या गंभीर आहेत आणि महत्वाच्या आहेत, रोजचा जो उत्पन्न आहे तो इतका कमी आहे की त्याच्या आजच्या गरजा पूर्ण होत. एखादा कारागीर दिवसभर काम करतो, काम केल्यानंतर घरी जातो, घरी जर त्यातले ऍटलिस्ट ब्रेड बटरचं तरी व्यवस्था व्हावी, म्हणजे भाजी भाकरीची व्यवस्था व्हावी, त्याचं हॉस्पिटल्स काम येतं का, बैठा काम आहे आणि हार्डवर्किंग पण आहे. तुमच्या ज्यावेळी कारागीर एखादा काम करतो त्याच्या नजरेची कस लागतो, त्याच्या शरीराचा कस लागतो, त्यावेळी त्याची नजर खराब होते, त्याच्या नजरेचे जे असणारे

0: बॅक पेन्सिलला वगैरे सुरुवात होते आणि वयाच्या सरत्या शेवटी सुद्धा 70-80 वर्षात जरी झालं तर तो काम करत असतो. हे मला खूप वाईट वाटतं. आम्हाला लोकांना असं वाटतं की नाही बाबा, ह्या पिढीनं एक आपल्या ठराविक वेळ वयापर्यंत त्यांनी काम करावं, त्यानंतर निदान त्यांनी शांत असावं, त्यांना त्या गोष्टी काम करावं असं वाटू नये, पण त्यांनी आपलं आयुष्य जगावं त्यावेळेला. आणि ती कला त्यांनी आपल्या पुढच्या पिढीकडनं तितक्याच जोमाने ती जोपासावी, त्यांनी त्या पुढच्या पिढीवरती त्यांनी त्यांचं बारकावीनं लक्ष असावं. कारण का आम्ही किती जरी झालो बायानं कुशलता आणली तरी आमचे गुरु तेच मागची पिढीच, आणि त्या मागच्या पिढीचा जो अनुभव असतो तो आमच्याकरता फायनल डिसिजन असतो.
1: बरोबर.
0: आम्ही किती जरी आम्ही बोललो, आम्ही आज अनुभवानं धाडसानं काम केलो, आणि ज्यावेळी आम्ही एखादा जाऊन आमच्या वडवडिलांना दाखवतो, त्यांनी आम्ही जो दिवसभर तो पॉईंट शोधत असतो तो कशामुळे तो बिघडलेला आहे किंवा काय होतो, तो पॉईंट त्यांनी 2 मिनिटात शोधून काढतात, तो अनुभव मोठा असतो. कारण त्यांनी त्याच्यामध्ये आयुष्य वेचलेलं आहे. तर ह्याकरता कारागिरांच्या करता आम्ही खूप प्रयत्न करतोय वेगवेगळ्या मार्गाने, त्यांचा हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, आणि इथला जो कारागीर आहे, आणि याकरता मी सरकारांकडे पण जसं म्हटलं की सूचना काय असू शकतात, याकरता मी सरकारकडे अशी सूचना करू शकतो की सरकारने आपली कला, आपली संस्कृती, जे देशभरात अभिजात संगीत परंपरेला लागणारी जी वाद्य आहेत, एक कलकत्ता आणि मिरजेशिवाय कोणीच बनवत नाही. तर आज तुमच्या महाराष्ट्रात असणाऱ्या मिरज शहराचं जो वैभव आहे तो फक्त मिरज शहरापुरता नसून तो जगभर प्रसिद्ध आहे. ते आम्ही आपली कला, आपली संस्कृती, आपली महाराष्ट्राची, देशाची, आम्ही देशभर जगभर पसरवत आहे. सरकारने इथल्या कारागिरीकडे विशेष लक्ष द्यावं. या कारागिरांच्या असणाऱ्या काही समस्या आहेत, जशी की हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स. काही लोकांना कारागिरांचा आजही ते रेंटेड हाऊसमध्ये राहतात, त्या लोकांना ते काही घरं मिळून द्यायची आणि काही वर्कशॉप्स ओपन करून द्यायची, असे काही गोष्टी आहेत जे आम्ही सविस्तरपणे ह्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे आणि त्याचे काही डॉक्युमेंट्स पण मी तयार ठेवलेले आहेत की त्या सरकारकडे सादरीकरण करून त्याच्यामध्ये काहीतरी वर्कआउट व्हावं. खूप इच्छा आहे, कला वाढावी, खूप वाढावी. आणि कला वाढवत असताना मिरज हा नाव आलाच पाहिजे. कारण का मिरज ही अस्मिता आहे आमची. जसं वाद्य ही आमची आत्मा आहे, तसं मिरज ही आमची अस्मिता आहे. जितकी कला वाढवता येईल तितकी कला वाढवायची.
1: हो हो. आता एवढे सगळी तंतुवाद्य तुम्ही तयार करता, यामधला तुमच्या आवडीचं कुठला आहे का तंतुवाद्य? असेल तर, विशेष काही कारण असेल तर ते पण मला ऐकायचंय.
0: तसं बघतो ते सर्व वाद्य बनवतो आम्ही, पण आमच्या दृष्टीने वाद्य ऐकायला पण मला सर्व वाद्य आवडतात. पण बनवायचं म्हटलं मला व्यक्तीशा मला रुद्रवीणा बनवायला खूप आवडत. हा खूप जटिल वाद्य आहे.
1: बर.
0: कारण का जर का समजा इथे 10 लोक असतील, त्या 10 लोकांना लागणार एक, जर तानपुरा बोललो तर 10 लोकांना एक तानपुरा वापरता येऊ शकतो, 10 लोकांना एक सतार वापरता येऊ शकते. पण रुद्रवीणा 10 लोकांना 10 वेगवेगळे रुद्रवीणा द्यावे लागतात.
1: बर.
0: त्यांच्या फिजिकल बॉडीच्या मापाच्या नुसार ते वाद्य बनतात आणि ते खूप जटिल काम आहे. खूप जटिल काम आहे. कारण का एक रुद्रवीणा करायचं म्हटलं की निदान 7 ते 8 महिने किंवा वर्षभरही लागतो. तो हो हो, मग तो वर्षभर आमचं काम चालतो. हा माझा रुद्रवीणा माझ्या आवडीचा विषय, म्हणजे ज्या कामामध्ये चॅलेंज असतात तो काम आम्हाला खूप आवडतो. कारण जे सोपं काम आहे ते कोणी करू शकतो. तसंच एक आणखी एक तानपुरामध्ये एक जोडी म्हणून एक प्रकार आहे, तानपुराची जोडी. तर त्या तानपुराच्या जोडीमध्ये जर जी जोडी आम्ही बनवतो ती इतकी एकरूप असतात जी जुळे भावंडासारखी. तर समजा का हा हॉल आहे, त्या हॉलमध्ये एक वाद्य मी या ठिकाणी कोपऱ्याला ठेवतो, तो एक वाद्य त्या दुसऱ्या कोपऱ्याला ठेवतो. तर त्या कोपऱ्याला ठेवल्यानंतर हे दोन्ही वाद्य जर का मी तंतोतंत अगदी छान पद्धतीने जुळवलो, तर एक वाद्य ह्या बाजूचा जर का वाजवलो तर ऍटोमॅटिक त्याच्या स्वरांच्या कंपनीतून तो दुसराही तानपुरा तिथला वाजला बोलला पाहिजे. हा चॅलेंजिंग काम आहे. आणि हा चॅलेंजिंग काम होत असताना तुमची असणारी स्वरांवरची पकड, तुमची असणारी स्वरांची समज आणि त्या वाद्यावरती असणारा तुमचा कमांड त्या कामावरती, हे सगळं खूप काही दर्शवतो. आणि हे खूप महत्वाचं आणि असले चॅलेंजिंग काम करायला नक्कीच आवडतो.
1: वा, मला युसुफ काकांच्या कडून पण जाणून घ्यायला आवडेल की तुमचं कुठलं एखादं आवडतं तंतुवाद्य आहे का?
2: माझं वाद्य मूळ वाद्य म्हणले तानपुराचं बेस्ट जोडी पेयचे आहे. पेयज आहे, दोन्ही तंबोर एके ठिकाणी जर ठेवले जुळी सारखा, जुळ्या मुला मुलांसारखा दिसतात. पण दोन्ही वाजत असताना, दोन तंबोरे वाजत असताना एक तंबोरा वाजला पाहिजे एवढं. पण त्याची वातावरण निर्मिती जी असते त्या जोडीमधून, त्या दोन त्याच्या स्वरामधून जी वातावरण निर्मिती होते, त्याच्यामधून जी आपल्याला जे आत्मिक समाधान मिळतं ते फार महत्वाचं आहे. आणि आम्हा कार्यकर्ता पैसा हे सर्वस्व नव्हे, पण आम्ही त्या कलेशी एकदा जोडले गेलेलो असतो

0: जेवढं डीप जाता येईल तेवढं आम्ही त्याच्यावरती डीप जातो, आणि त्याच्यातनं जे मिळेल त्याच्यावरती आम्ही समाधान असतो. आणि आम्ही जे बनवलेलं वाद्य आहे ते कलाकारापाशी गेलं आणि कलाकाराच्या चेहऱ्यावरचे भाव जे असतात ते आम्हाला सगळ्यात समाधानाचे, पैशापेक्षा आम्हाला ते फार समाधानाचे आहेत.
1: वातानुनिर्मिती म्हणजे काय? सर्वच्या सर्व स्वरांचा प्रवाह ज्यावेळी वाहत असतो आणि त्या प्रवाहामध्ये त्या कलाकाराला त्यातून वाहव असं वाटतं आणि तो त्यामध्ये तो वाहून जाऊन तो तितकं छान होऊन जातो. ती जे वाव मोमेंट होतं ना त्या कलाकाराला, ते ती वाद्य त्याला करवून घेतात. कलाकार

0: कलाकाराला त्यातून व्हावंसं वाटतं आणि तो त्यामध्ये तो वाहून जाऊन तो तितकं छान होऊन जातो. ती जे वाव मोमेंट होतं ना त्या कलाकाराला, ती वाद्य त्याला करवून घेतात. कलाकाराची तपश्चर्या आहेच, पण त्याच्याकडनं करून घ्यायला त्याला साऊंडिंग वातावरण जे लागतं ते वाद्य तयार करतात. त्या म्हणूनच त्याकरता कलाकाराच्या जीवनामध्ये ही वाद्य खूप महत्वाची.
1: आम्ही वाजवू शकत नाही, पण जे बनवलेलं असतं त्याच्याशी आम्ही एकरूप होतो. ते आम्ही जे बनवलेले काम आहे ते त्याच्या पसंतीला उतरले का नाही याची आम्हाला जाण होऊ शकते त्याच्या हावभावावर, आणि ते आम्ही त्याच्याशी एकरूप होतो तेव्हा ते वाद्य चांगलं बनतं. मनापासून जर त्याच्यावरती काम केलं तर वाद्य बनणार, पण काही वेळेला चुकतही नाही, चुकत असं नाही, चुकतं, पण त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण ती पात्रता आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, काम करणाऱ्यामध्ये ती पात्रता निर्माण व्हायला पाहिजे.
2: जेव्हा तुम्ही तयार केलेलं वाद्य मोठमोठ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्टेजवर कार्यक्रमांमध्ये जेव्हा वाजवलं जातं आणि जेव्हा तुम्ही स्वतः ते बघता टीव्हीच्या माध्यमातून असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल, तेव्हाची भावना काय असते?
0: आपल्या हातातून बनणारी वाद्य ज्यावेळी एखादं विशिष्ट मोठमोठे कलाकार ज्यावेळी वाद्य वाजवतात किंवा त्याचं कला सादरीकरण करत असतात त्यावेळी ती भावना इतकं छान वाटतं की अरे आपलं वाद्य त्या ठिकाणी वाजतोय, म्हणजे त्या वाद्याचा प्रभाव वाढतोय आणि त्या प्रभावातून कलाकार आपले कला सादरीकरण करत असतो. आता तुम्ही पडद्याच्या ह्या बाजूला बसून स्टेजच्या समोर बसून ज्यावेळी हे वाद्य बघतो ना आपण, त्यावेळेला असं वाटतं की काहीतरी छान झालंय, तरी छान घडलंय आपल्या हातून, आणि त्या छान घडलंय ह्या भावनेतून ते हजारो लाखो लोक जे ऐकायला येतात ती कला आणि त्या वाद्याशी इंटरॅक्ट होत आहे, तो कलाकार त्या वाद्याशी इंटरॅक्ट होत आहे, म्हणजे त्या एक बनवलेलं वाद्य आपण त्या दिलेलं तो वेळ आपली असणारी कला त्या दिल्ली आणि ती कला त्या वाद्याच्या निरूपाने त्या हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचतोय, ह्यापेक्षा जास्त आनंद काय?
2: मंत्रमुग्ध होत आहेत,
0: खरोखर मंत्रमुग्ध होत आहेत. ते त्यातून जी निघणारी प्रार्थना असतात त्या असेल त्या कलाकारता निघणार असते वाद्य प्रार्थना असतील त्यात काहीतरी अंश आम्हाला नक्कीच मिळेल.
2: हो हो. जेव्हा विदेशात वाद्य पाठवता तुम्ही तेव्हा काय विशेष काळजी काय घ्यावी लागते, काही अडचणी येतात का?
0: विदेशात आमचा खूप मोठा अनुभव आहे तसा. ते वाद्य पाठवत असताना त्याचे काहीतरी थोडेसे नियम आहेत, म्हणजे कागदोपत्रांचे नियम तर आहेतच, ते आम्ही पूर्ण करतोच, पण ते एखादं वाद्य पाठवत असताना त्याचं ते आता भारतासारख्या देशामध्ये थोडंसं उष्ण वातावरण आहे आणि परत जर समजा मला कॅनडाला पाठवायचं आहे किंवा युएसच्या काही विशिष्ट भागामध्ये पाठवायचं आहे ज्या ठिकाणी वर्षातले काही महिने बर्फ असतो वगैरे तिथल्या वातावरणाचा बदल असतो, त्या अनुषंगाने मला काही वेळेला त्याच्या लाकडातील बनावटीमध्ये फरक करावा लागतो. त्याला लागणारे काही टेक्निकल इक्विपमेंट्स असतात ते त्यामध्ये थोडंसं बदल करावा लागतो, जेणेकरून बदलणाऱ्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये त्या गोष्टी बदलत असताना तो मूळ स्वरूपाचा तो आवाज आणि हे त्याला कुठेही धक्का न लावता त्याला कुठेही डॅमेज न करता सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतात, आणि जेणेकरून तो वाद्य तिथं मिळालं तर महत्त्वाचं काय की भारतात काही जर वाद्याला झालं तर या लोकांना दुरुस्ती करता आम्ही उपलब्ध होतो, पण विदेशात जर काही झालं तर त्यांना काहीच उपलब्धता नाही आहे. मग त्यांना असणारं जे मेंटेनन्स वर्क आहे ते किती कमीत कमी करू शकतो, मग त्यांच्या जवारी वर्कावरती आपण कसं वर्कआउट करतो, मग त्याकरता आम्ही डर्लिनसारखं सिंथेटिक मटेरियल पण यूज करतो कधी कधी जेणेकरून त्यांना जवारीचं आयुष्यमान वाढावं, अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या इम्प्रूव्ह आम्ही पाठवत असतो. तिथल्या वातावरणाला आपलं वाद्य कसं टिकेल हा महत्वाचा चॅलेंज असतो आणि ते आम्ही तो स्वीकारून त्या अनुषंगाने पाठवत असतो.
2: बर बर बर. आता सुरुवातीलाच आपला उल्लेख झाला मिरज शैली जी आहे ती कशामुळे डेव्हलप झाली आहे, तर मिरजेमध्ये तयार झालेली तंतुवाद्य जी आहेत ती गातात बोलतात
0: नक्कीच,
2: त्यांच्यामध्ये एक ते भावनिकता जी आहे ती अनुभवायला येते. त्याचप्रमाणे पंडित रविशंकर यांच्या नावाने पण एक शैली विकसित आहे आणि विलायत खान शैली पण विकसित आहे, याबद्दल ऐकायला आवडेल मला.
0: पंडित रविशंकरांची शैली जी आहे ती खरंच पंचमाची आहे, खरंच पंचमाची आणि काही तर्फा तेरा तर्फा वगैरे आहेत, आणि पंडित विलायत खान साहेबांची जी शैली आहे ती आहे गंधार पंचम.
2: बर,
0: ही दोन शैली वेगवेगळी आहेत, म्हणजे ज्यामध्ये विलायत खासमध्ये मिंटकारी पण आली आहेत आणि रविशंकरमध्ये पण झाला आणि हे खूप छान वाचतो त्यामध्ये, आणि हे बनवत असताना त्या अनुषंगाने त्याची बनावट होते. फक्त तुम्ही ही दोन शैली बघता, त्याच्या पाठोपाठ आणखी काही शैली आहेत.
2: बर,
0: जसे की निखिल बनर्जी स्टाईल सतार आहे, शाही पनीर स्टाईल सितार आहे, असे वेगवेगळे सतारी आहेत, आणि हे जसं जसजसं कलाकार मंडळी आपल्या कस्टमाइज इन्स्ट्रुमेंट करून घेतात. आता समजा की एखाद्या कलाकाराने आपलं आपल्याकरता हवं असणारं काहीतरी वेगळापणा जाणत्यात घेतलं

0: तर ती शैली त्यांच्या नावानं होते. जसं पंडित निखिल बनर्जी केलं, उस्ताद शाहिद परवेजींनी केलं, तर तशा लोकांच्या काही आपल्या शैली ते आपल्या सतमिरजेमध्ये खूप छान पद्धतीने करतात. आणि आज जो तो त्यांच्या त्या त्या प्रत्येक शैलीचा अगदी अनुसरून अगदी कुठेही कॉम्प्रोमाइज न करता आज मिरज सारख्या ठिकाणी अशी वाद्य होतात. आणि ह्याच करता एक कलाकारांचा, विद्यार्थ्यांचा, अनेक लोकांचा या करून मिरजेला खूप महत्व देतात. आमच्या दृष्टिकोनातून तसं बघितलं का हा कलाकार एक भुकेला असतो, तो शुद्ध स्वरांचा, एक चांगल्या वाद्याचा तो खूप भुकेला असतो. आणि त्या गोष्टी ओळखून हा इथला कारागीर जो वर्ग आहे तो त्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते एकदा पुरवून झालं तर ह्या सगळ्या शैली असू देत, काही असू देत, त्या त्यात कस्टमाइज करून आम्ही तिथं देतो.
1: आणि
0: त्यात खूप मोठा आनंद आहे.
1: आणि आव्हानात्मक काम करायला तुम्हाला आवडतं. त्यामुळे वेगवेगळ्या शैली प्रमाणे त्या त्या शैलीला न्याय देईल असं तंतुवाद्य तयार करणं, वाद्य तयार करणं म्हणजे कृतकृत्य झाल्यासारखं
0: वाटत. तुम्ही आता सतारीचं बोलला, तसं काही घराणे पण आहेत भारतामध्ये, संगीतिक घराणे पण आहेत. ग्वालियर घराणा, जयपूर घराणा, ध्रुपद घराणे, हे सगळी घराणे आहेत. तर ह्या प्रत्येक घराण्यामध्ये पण त्या तांबोराला असणारी जी जवारी आहे, त्या जे असणारे स्वर फेकण्याची, त्याला स्वर फिरवण्याची जी आहे, ते पण खूप खूप वेगवेगळं आहे. त्यामुळे मग त्या हिशोबानं त्या दृष्टिकोनातून ते काम करून त्याची जवारीवर करून किंवा त्याचं ढाच्याचं काम थोडंसं बदलून ते पूर्ण करून देत असतो. शैली प्रत्येकाची आहे. कस्टमायझेशन सगळ्या वाद्यामध्ये आहे. प्रत्येकाला काहीतरी काही वेगळं. अहो इथपर्यंत सोडा, कलाकारांचं सोडा. आत्ता जर नौका 4 वर्षाचं बाळ जरी असेल ना, 4-5 वर्षाचं जो बाळ एखादं वाद्य घेतो तर तोही म्हणतो बाबा आय नीड डॅट कलर, मला म्हणजे मला तिथं हे मोर मिळेल का. तोही त्याची शैली, त्याचं तो त्याचा नक्षी कस्टमाइज करून घेतो. मग आम्ही बाळापासून ते अगदी कलाकारापर्यंत जे जे मंडळी आपले कस्टमायझेशन मागतात आम्ही ते द्यायचा प्रयत्न करतो. काही कलाकार असे असतात, नाही मला विशिष्ट रविशंकरांची शैली हवी, मला विशिष्ट विलायजींची शैली हवी, ती आम्ही अगदी तंतोतंत त्या सगळ्या टेक्निक्स वापरून अगदी जसाच्या तसं हुबेहूब ती वाद्य त्यांना बनवून देतो.
1: वा, आता मला विशेष करून युसुफ काकांना एक प्रश्न विचारायचा आहे. कार्यक्रमांमध्ये तुम्ही ऐकलेलं आहे तुम्ही तयार केलेल्या सतार कशा वाजतायत, कसा परफॉर्मन्स होतोय. चित्रपटांमध्ये सुद्धा सतारवादन असतंच असतं आणि पूर्वीच्या काळातले गाणे तर किती मंत्रमुग्ध करणारी आहेत. तुमच्या आवडीचं एखादं गाणं आहे का की ज्यामध्ये सतार इतकी छान वाजली आहे आणि तुम्हाला असं ते पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटलं, असं कुठलं असेल तर जरूर मला सांगा.
2: मुघले आजम मध्ये पण आहे आणि कोहिनूर मध्ये.
1: बर बर, कुठलं गाणं मुघले आजम मधलं? कुठलं
2: मुघले आजम आता गाणी आठवण नाही, पण कोहिनूर मधलं गाणं आहे.
1: बर बर, कोहिनूर मधलं सांगा.
2: ज्याच्यामध्ये दिलीप सुकुमार याच्यावरती शेवटी सतार ती रईस खान वाजवलेली.
1: मस्त,
0: मोठे कलाकार होते.
2: मोठे कलाकार
0: रईस खान असू दे, रईस खान बडे गुलाम अलीची असू दे. आणि महत्वाचा आनंदाची गोष्ट मग सांगू का तुम्हाला, बडे गुलाम अलीजींच्याकडे जे तंबोरे होते ना ते माझ्या आजोबांचे. आणि ह्या मोठमोठ्या दिग्गजांच्याकडे आपले तंबोरे, आपली वाद्य असणं हे पूर्वी काही पण, म्हणजे जशी की बडे गुलामलीजी असू देत, पंडित प्रोफेसर बी आर देवधर, पंडित विनायकबाबा पटवर्धन यांचंही आम्हाला खूप छान सान्निध्य मिळालं आहे. आणि इतकं छान सान्निध्य मिळालं आहे की प्रोफेसर बी आर देवधर, विनायकबाबा पटवर्धन पंजोबांचे वर्गमित्र, आणि त्यांच्या बैठकीतून सान्निध्य मिळणं, त्या कलाकाराला हवं असणारे काही गोष्टी असतात त्या कलाकारांच्या जोपर्यंत तुम्ही सान्निध्यात राहत नाही, त्यांना असणारी जे गरजा, त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी त्यातून कळतात आपल्याला. कारण कारागीर हा एंड युजर नाही आहे, कलाकार हा एंड युजर आहे. तुम्ही जितक्या कलाकारांच्या सान्निध्यात राहाल तितकं त्यांच्या समस्या त्यांना आम्ही जाणून घेतो. असं एखादी प्रश्न तुम्ही समस्या बोलायला जा, तुम्ही पटकन नाही बोलणार, तुम्ही त्यांच्यासोबत 3-4 तास रोजच्या रोज राहावा, तर ते अलगत काही गोष्टी समजून येतात. अरे या कलाकारांना ह्या गोष्टी समजतात, त्यांना ते त्रास होतोय, आपण ह्यातनं काहीतरी शॉर्टआउट करूया काय, मग त्यात आम्ही आपली आमची सुबकता, आमची कलात्मकता शोधून वापरून ते काही शॉर्टआउट करण्याचा प्रयत्न करतो.
1: आता ही पिढी, पुढची पिढी आहे, येणारी पिढी जी आहे त्या पिढीमध्ये सुद्धा ही जी परंपरागत वाद्य निर्मितीचं कौशल्य आहे हे पुढे असंच चालू राहावं म्हणून काय केलं पाहिजे?
2: नवीन नवीन लोकांनी त्याच्यामध्ये आले आणि लोकांना ही आवड निर्माण झाली पाहिजे, नवीन पिढीला याची आवड निर्माण झाली पाहिजे. एक तर 2 गोष्टी आपण आमच्या चिरंजीवांनी सांगितलं की अभ्यासक्रमामध्ये,
1: हा
2: जेवढं अभ्यासक्रमामध्ये येईल तेवढं लोकांना आवड वाढेल, कलाकार वाढतील, काम करणारे वाढले पाहिजेत.
1: बरोबर,
2: म्हणून आमच्या कामामध्ये त्याचे जाणकार लोक

0: पाहिजे. त्याच्यामध्ये डीपमध्ये जाऊन त्याची पूर्ण तळागाळापर्यंत जाऊन त्याच्यावरती पूर्णपणे आत्मीयता अंतकरणापासून त्याच्यावरती अभ्यास करणारी रिसर्च करणारी पिढी तयार व्हायला पाहिजे.
1: तो भाव निर्माण झाला पाहिजे कलेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल. तुम्ही सहज अगदी आपण बघितलो ना आपल्या अवतीभोवती, तर इथली जी आपली यंग जनरेशन आहे, आपण ज्याला जेन्सी म्हणू किंवा त्याची नेक्स्ट जनरेशन म्हणू, की यांना वेस्टर्न कल्चरचं खूप आवड आहे. वेस्टर्न कल्चर अडॉप्ट करा, सर्व करा, पण हे करत असताना तर आपले संस्कार काय, आपली संस्कृती काय, आपली कला काय, ही तुमच्याकडे असली पाहिजे. आज विदेशात अनेक देशाचे मी संपर्क असतो, तिथल्या मी सांगतो तुम्हाला की ते लोक आपली भारतीय संस्कृती, आपली कला इतक्या प्रेमाने घेत आहेत, खरोखर खूप प्रेमाने घेत आहेत. आणि ते आपला तो भले योगा असू दे, संगीत असू दे, कोणती दिनचर्या असू दे, ते सगळ्या गोष्टी ते आपल्या अडॉप्ट करत आहेत. आणि आज आम्ही मात्र वेस्टर्न कल्चरकडे अडॉप्ट करतोय. फक्त त्याच अनुषंगाने आपल्या विद्यालयात किंवा शाळेमध्ये म्युझिक हा विषय कंपल्सरी ठेवून एखादा चॅप्टर वाद्यांच्या बद्दल ठेवून, जेणेकरून त्यांना त्याची समज व्हावी, त्यांनी त्याची त्याची ओळख व्हावी, त्यांना त्या वाद्याची पण ओळख व्हावी. आणि तो भाव आज बालपणात शिकवलं असेल तर येत्या 20-21 वर्षात तो भाव वाढेल. म्हणून आपल्या संस्कृती एका कल्चर आम्ही या सरकारकडे ही पण मागणी करतोय, संगीत आणि वाद्यांच्या बद्दल एखादा विषय तुम्ही एखाद्या वेगवेगळ्या विषयामध्ये ठेवा, जेणेकरून तो विषय ड्रॉप होता कामा नये आणि तो विषय पुढे जावं. आणि प्रत्येक शाळेमध्ये संगीत हा विषय पण ठेवा. काही मोठमोठे कॉलेजेस आहेत, SNDTs वगैरे आहेत, ज्या ठिकाणी तो एक विषय आहे, संगीत हा कंपल्सरी आहे. मग ज्या ज्यांना काहीतरी एखादा टॉपिक तुम्हाला एखादं वाद्य निवडायचं आहे, नृत्य असो, वाद्य शिकणार असो किंवा गाण्यातले असो, ह्या तिन्ही कुठले तू तो घेऊ शकतात. तसं शाळेमध्ये पण बाल आयुमध्ये पण ती आवड व्हावी म्हणून सुरुवातीला त्या ठिकाणी पण ह्या शाळेत केलं पाहिजे, जेणेकरून तो विषय खूप आज नाही पण भविष्यात नक्कीच तो रोपटं खूप मोठं होणार आहे.
2: तर श्रोते हो, कलेसाठी कला की जीवनासाठी कला याबद्दल नेहमी चर्चा होते, मतमतांतर होतात, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, बदलत्या काळानुसार प्रत्येकाच्या अनुभवानुसार याचं उत्तर सुद्धा वेगळं असतं. पण आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपल्या समोर आल्या, जी चर्चा आपण केली, त्यातून एक गोष्ट मात्र नक्की निष्पन्न होतीये की युसुफ मुल्ला सतारमेकर आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे सुपुत्र यांच्यासाठी मात्र कला हेच जीवन आहे. आणि तंतुवाद्य निर्मितीची ही जी कला आहे, ती पणजोबांपासून सुरू झालेली कला आजही जवळजवळ 4-5 पिढ्या ते तळमळीनं जगतायत. आणि इथून पुढे सुद्धा पिढ्यानपिढ्या ती अशीच जिवंत राहावी, अशीच वृद्धिंगत व्हावी, यासाठी ते तळमळीनं प्रयत्न सुद्धा करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना भरपूर यश मिळू दे, तरच आपल्या भारतीय अभिजात कला ज्या आहेत आणि त्या कला वाजवणारी ही जी वाद्य आहेत, बोलणारी, गाणारी आणि त्यांना गायला लावणारे हे जे वाद्य निर्मितीकार कलाकार आहेत, यांची सुद्धा ऐतिहासिक कामगिरी नक्कीच होईल. म्हणूनच युसुफ मुल्ला सतारमेकर यांना राज्य शासनाचा जो पुरस्कार मिळालेला आहे, उत्कृष्ट सतारमेकर, त्यांचं अभिनंदन करूया आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे. आणि त्यांचे सुपुत्र अल्ताफ, आज त्यांनी आपल्याला खूप छान साध्या सोप्या भाषेत मस्त माहिती दिली सतारीबद्दलच, इतर तंतुवाद्यांबद्दल सुद्धा आपण जाणून घेतलं. याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे या दोघांचे मनपूर्वक आभार मानूया. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: धन्यवाद.
1: धन्यवाद सांगली आकाशवाणी केंद्राचे, या फॅमिलीचे आम्हाला खूप खूप धन्यवाद. राधिका नाचे रे.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत कुमुदिनी मुंदूर यांचं गायन राग हंसध्वनी.

श्रोतहो, याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कुमोदिनी मुंदूर यांनी गायलेला राग हंसध्वनी ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, यानंतर ठीक 11 वाजता हिंदीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या, 11:05 इंग्रजीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही संक्षेपित करीत आहोत.